श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 4 भाद्रपद 1948 अर्थात 26 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:58 आणि 48 सेकंद झाली आहेत. आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करू.

देता होत. नमस्कार रत्नागिरी. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

जयदेव गीत गोविंदामधील श्रीकृष्ण स्तुती आत्ताच आपण ऐकली, गायली होती मधुसूदन कानेटकर यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकलाकार यांनी गायलेली शाहीर परशुराम रचित ही भूपाळी, संगीतकार वसंत पवार.

श्रोते हो, एखादं काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावरती भरोसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात. ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळं आहे आणि ज्ञान, भक्ती आणि कर्म याशिवाय आपलं जीवन आंधळं आहे.

अजित कडकडे यांनी गायलेली आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेली समिता म्हात्रे यांची ही रचना आत्ताच आपण ऐकली. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. गात आहेत शमिका भिडे, संगीतकार पंडित अवधूत बाम.

मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकार यांनी गायलेली राम मोरे यांची ही गीतरचना, संगीतकार मधुकर पाठक.

प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकार यांनी गायलेली रचना आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया अनूप जलोटा आणि सहकलाकार यांनी गायलेली सरस्वती कुमार दीपक यांची ही हिंदी भजन रचना. संगीतकार अनूप जलोटा.

या हिंदी भजन रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली साने गुरुजी यांची ही देशभक्तीपर गीतरचना, संगीतकार कानू घोष.

समूहस्वरातल्या साने गुरुजी यांच्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
1: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
0: संपर्क क्रमांक 7020830789.
2: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कृषी वाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात फळबाग लागवडीतल्या उपयुक्त सूचना याविषयी आपण जाणून घेणार आहोत. या माहितीचं वाचन केलं आहे रेडिओ सखी गायत्री भरणकर यांनी. तेव्हा ऐकूया कार्यक्रम कृषी वाणी.
3: नमस्कार. नमस्कार मंडळी. आपण कोणतंही फळपीक लावलं की 2 ते 6 वर्षांनंतर पुढे आपल्याला 20 ते 25 वर्ष उत्पादन मिळू शकतं. फळबागा या अनेक वर्ष राहतात, त्यामुळे झालेल्या चुका फसवणूक ही फार मोठ्या नुकसानीला कारणीभूत ठरते. म्हणूनच फळबाग लागवड करण्याअगोदर आणि लावल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे नीट लक्ष द्यायला हवं. मंडळी, अत्यंत योग्य अशी जमीन फळबाग लागवडीसाठी निवडावी. खोल भारी पण उत्तम निचऱ्याच्या जमिनीमध्ये चिकू, पपई, केळी, मध्यम पण उत्तम निचऱ्याच्या जमिनीमध्ये नारळ यासारखी फळपिकं घेता येतात. तर हलक्या माळाच्या बरडाच्या जमिनीमध्ये आंबा, आवळा, सीताफळ, चिंच अशी झाडे लावता येतात. हमखास बारमाही पाण्याची उपलब्धता फळझाडांसाठी असणं अपेक्षित आहे. परंतु काही फळं, उदाहरणार्थ चिंच, बोरं, आवळा, सीताफळं आणि आंबा, हे कमी पाण्यावर कोरडवाहू भागामध्ये सुद्धा चांगलं उत्पादन देऊ शकतात. तसंच मंडळी, फळझाडं लागवडीसाठी खड्ड्याऐवजी व्यवस्थित चर काढून शिफारस केलेल्या अंतरानुसार त्या त्या ठिकाणी माती आणि शेणखत, पालापाचोळा, ट्रायकोडर्मा, सुपरफॉस्फेट इत्यादी टाकून फळझाडांची लागवड करावी. तसंच मंडळी, आंतरपीक या गोष्टीलाही अतिशय महत्त्व आहे. एकावेळी एकच फळपीक न लावता 3 ते 4 प्रकारची फळपिकं लावणं फायद्याचं ठरतं. त्यामुळे योग्य व्यवस्थापन करता येते आणि मार्केटिंगमध्ये जर चढ उतार झाला तरी नुकसान होत नाही. फळपिकाचं यश हे खात्रीच्या गुणवत्तेच्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या जातीवर अवलंबून असतं. म्हणून दुसऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव आणि कृषी विद्यापीठ यांच्यावर विश्वास ठेवून योग्य ती जात निवडावी. याचवेळी निर्यातक्षम आणि देशांतर्गत बाजारपेठेत कोणत्या जाती उपयुक्त आहेत याचाही विचार करावा. फळझाडं लावताना कलम किंवा रोपं ही विद्यापीठ आणि शासकीय रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत. कलम घेताना पूर्ण जुळलेली 4 ते 6 पानं असलेली 6 ते 9 महिने वयाची जोमदार, सशक्त आणि निरोगी दिसणारी अशी रोपं किंवा कलम निवडावीत. मंडळी, शक्यतो पुष्कळशा फळपिकांची लागवड ही जुलै ते ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत करावी. केळीसारखं पीक वर्षभर केव्हाही लावता येतं. फळझाड लावताना व्यवस्थित भरलेल्या जागी कलमाचा जोड जमिनीपासून 10 ते 12 सेंटीमीटरवर राहील. तसंच मुळ्या दुमडल्या जाणार नाहीत अशा पद्धतीनं पिशवी अलगद कापून मातीच्या भेंड्यासह लावून बाजूची माती दाबून घ्यावी. लावल्यानंतर रोज ठिबक असेल तर पाणी द्यावं, म्हणजे कलमी रोपं जलद आणि जोमदारपणे वाढतात. 3 वर्षापर्यंत वर्षातून 4 वेळा 20 लिटर पाणी अधिक 1.1 किलो युरिया, सुपरफॉस्फेट आणि 2 किलो शेणखत या मिश्रणाची रबडी घालावी. लहान अवस्थेमध्ये काटेरी कुंपण करावं. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गोंदपाटानं सावली करावी. जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी फळझाडं लावताना निर्यातीसाठीचं उत्पादन काढणं हे ध्येय मुळात ठेवलं पाहिजे. कुशल मजूर, आधुनिक सिंचन पद्धती, मार्केटिंगचा योग्य पद्धतीनं केलेला अभ्यास, काढणीपश्चात तंत्रज्ञानाची माहिती, दुसऱ्या फळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव, या सगळ्या गोष्टी जमेला धरून मग लागवड करावी. आपली वृत्ती जर कष्टाळू असेल आणि अभ्यासू असेल, तसंच प्रक्रिया पदार्थ तयार करण्याचं तंत्रज्ञान आणि साधनसामुग्रीसुद्धा आपल्याकडे असेल, तर फळपिकं घेताना आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
2: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर म्हणजे 6 वाजता

45 मिनिटांनी, आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 मिनिटांनी परिसर हे दोन्ही कार्यक्रम आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. सर, नेत्रदान या विषयाशी जे समज गैरसमज संलग्न आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: नेत्रदानाबाबत काही प्रमुख गैरसमज आहेत, जसे की चष्मा असेल तर नेत्रदान करता येत नाही, वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही, नेत्रदान केल्यावर चेहरा खराब दिसतो, नेत्रदान केल्यास अंत्यसंस्कार करता येत नाही, डोळे काढून घेतल्यामुळे मृत व्यक्तीच्या पुढच्या जन्मात त्रास होतो किंवा तो अंध जन्माला येतो, यापैकी अनेक समजुतींना वैद्यकीय आधार नाही. त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय नेत्रपेढीतील वैद्यकीय तज्ज्ञ घेतात.
1: म्हणजे हे थोडक्यात म्हटलं तर सगळे गैरसमज आहेत आणि ते दूर करण्याच्या दृष्टीनंच हा पंधरवडा साजरा केला आपण साजरा करतो. पण सर, मला आता असं सांगा की डोळ्याचा काही आजार असेल किंवा मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया हल्ली सर्रास होतात, तर अशी व्यक्ती नेत्रदान करू शकते का?
2: हो, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली म्हणून आपण नेत्रदान करू शकत नाही असे नाहीये. व्यक्तीच्या नेत्राची स्थिती आणि वैद्यकीय निकष तपासून नेत्रपिढी निर्णय घेते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच माझे डोळे उपयोगाचे नाहीत असा निष्कर्ष काढू नये. मोतीबिंदू प्रमाणेच काचबिंदू असेल, एखाद्या व्यक्तीस मधुमेह असेल, रक्तदाब असेल किंवा चष्मा असेल, तरी सुद्धा मृत्यूनंतर ह्यांचे नेत्रदान करता येऊ शकते.
1: बरं, आपण उल्लेख करतोय की मृत्यूनंतरच नेत्रदान केलं जातं, तर नेत्रदान करू इच्छिणारी व्यक्ती तर मृत असते, मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी या संदर्भात काय भूमिका घ्यावी?
2: कुटुंबियांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला असेल तरी मृत्यूनंतर कुटुंबियांनी संबंधित यंत्रणेला वेळेत माहिती देणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या कुटुंबातील कोणाला मृत्यूनंतर नेत्रदान करायचे आहे का, हा संवाद अनेक कुटुंबांना नेत्रदानाच्या चळवळीत सहभागी करू शकतो. मृत्यू झाल्यानंतर नेत्रदानाची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू होणे महत्वाचे आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर विलंब न करता संबंधित नेत्रपिढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क साधावा. सामान्य नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, मृत्यूची बातमी कळवण्याबरोबरच नेत्रदान केंद्राला माहिती द्या. वेळेत माहिती मिळाल्यास प्रशिक्षित पथक आवश्यक प्रक्रिया करून घेईल.
1: म्हणजे यामध्ये कुटुंबियांची भूमिका अतिशय महत्वाची आहे की त्यांनी थोडं दुःख बाजूला सारून नेत्रपेढीला फोन करणं आवश्यक आहे.
2: हो, तसेच मृत व्यक्तीचे डोळे बंद ठेवणे, डोके थोडे उंच ठेवणे, डोळ्यावर स्वच्छ ओलसर कपडा ठेवता येतो, डोळ्यावर थेट पंख्याची किंवा एसीची हवा लागू नये याची काळजी घ्यावी. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःहून कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया करण्याऐवजी तातडीने नेत्रदान केंद्राशी संपर्क करावा.
1: पण यामागे काय नेमका उद्देश आहे?
2: जो समोरचा नेत्रपटल आहे तो कोरडा होऊ नये, ड्राय होऊ नये.
1: पण तरी किती वेळेच्या आतमध्ये डोळे काढले तर त्याचा उपयोग होतो?
2: मृत्यूनंतर 6 तासाच्या आत जर कॉर्निया नेत्रपटल जर काढलेले असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अच्छा. श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्याच्या भागामध्ये घेऊया, तेव्हा पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार.
0: नेत्रदान याविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: Isso. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: छतावर पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरवायचं कसं?
2: छतावर पडणारं पाणी आपण पाईपद्वारे आपल्या विहिरीपर्यंत ते नेऊ शकतो. ते पाणी विहिरीवरती आपण एक शेडनेट लावायचं, ते विहिरीवरती लावलं म्हणजे कौलावरचं जे पाणी आहे त्याच्यावरनं जो येणारा गाळ असेल तो विहिरीच्या पाण्यामध्ये मिक्स होणार नाही आणि शेडनेटमुळे हे पाणी गाळून आपण ते विहिरीमध्ये पाठवू शकतो.
1: म्हणजे स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
2: स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
1: सर आता आपण बघतो की आपल्याकडे शहरीकरणामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्या झालेल्या दिसत आहेत आणि नवीन नवीन उभ्याही राहत असतात, पण यांची पाण्याची गरज ही फार मोठी असते. तर या सर्व सोसायट्यांनी अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
2: ह्या ज्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत त्यांच्या गच्चीवरचं जे पाणी पडतं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हेही पाणी जर तुम्ही साठवलं नाहीत तर ते पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळणार आहे. त्याच्या पद्धती अशा आहेत की त्यालाही चॅनलाइज करता येतं पाईपच्या द्वारे. ते पाईप मधनं घेतलेलं पाणी एका खड्ड्यामध्ये ते सोडलं जातं. त्या खड्ड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, दगड, विटा, माती, कोळसा हे करून पाणी फिल्टर करून ते दुसऱ्या खड्ड्यामध्ये सोडलं जातं. तिथेही अशी पद्धत आहे. तिसरी पद्धत अशी आहे की जे पाईप आपण खाली घेतो त्या पाईपला एके ठिकाणी हल्ली बाजारात वेगवेगळे फिल्टर्स उपलब्ध आहेत. ते फिल्टर्स लावून त्यातला जो कचरा असतो किंवा जी माती वगैरे असते ती ऑटोमॅटिकली त्या फिल्टरद्वारे ती बाहेर फेकली जाते आणि स्वच्छ पाणी तुमच्या त्या तिसऱ्या टाकीमध्ये येतं आणि ते स्वच्छ नितळ पाणी आपण त्या बोरमध्ये सोडतो. मला एक गोष्ट याबद्दल सांगावीशी वाटेल की सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओज या बाबतीतले अवेलेबल आहेत, तर आपण नक्की ते बघा, नक्की त्याचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त पाणी कसं वाचवता येईल, कसं पाणी जमिनीच्या पोटात मुरवता येईल हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आपण ते बजावलं पाहिजे.
1: खरंय, कारण हल्ली आपण बघतो की गृहनिर्माण सोसायट्या असतील किंवा स्वतंत्र घरं असतील त्यांना जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होते तेव्हाच नेमकं पाण्याचं महत्व समजून येतं, नाही का?
2: खरंय खरंय. मग ते टँकरने पाणी मागवणं, शेवटी तिथेही ते पाणी जमिनीत मुरलेलं असेल तेच आणणार.
1: बरोबर. आज जर एखाद्याने अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र जसं खड्डे खणून छतावरचं पाणी जमिनीत मुरवलं तर त्याचा फायदा किती जणांना होऊ शकतो?
2: नक्कीच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तो फायदा होऊ शकतो. मी समजा एकट्याने केलं तर माझ्या आजूबाजूच्या प्रदेशात आहे सपाट भाग असेल तर माझ्या विहिरीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये ज्या ज्या कॅव्हिटीज असतील नॉट ओनली की तो फायदा मलाच होईल तो दुसऱ्या लोकांनाही फायदा होऊ शकतो, पण महत्वाचं आहे की मी ते पाणी जमिनीच्या पोटात मुरवणं.
1: बरोबर आहे. शेततळ्याचा उल्लेख तुम्ही केला तर त्याविषयी जरा सांगा.
2: शेततळ ही पण एक खूप चांगली पद्धत आहे की पडणारं पावसाचं पाणी उताराच्या जागेवर म्हणा किंवा प्लेन जागा असतील तिथे चॅनल करून सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. आता तुमची कशी जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही किती बाय कितीचं शेततळ बांधणार त्याप्रमाणे आपण ते करू शकतो. त्याची पद्धत अशी आहे की एक प्रकारचं प्लास्टिक म्हणा किंवा ताडपत्री जी आपण म्हणतो तर ते आपण त्या शेततळ्यामध्ये पूर्णपणे आच्छादायचं ते आणि येणारं पावसाचं पाणी त्याच्यामध्ये आपण साठवू शकतो. ह्या पद्धतीमध्ये पाणी जमिनीमध्ये मुरत नाही, पण जेवढी मोठी तुमचं शेततळं असेल तेवढा मोठा फायदा तुम्हाला पुढे त्याच्यासाठी होतो शेतीसाठी.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवून आपण आपली जेव्हा पाण्याची टंचाई असते तेव्हाची गरज भागवू शकतो. तेव्हा याविषयी अधिक माहिती आपण घेऊया उद्याच्या भागात. नमस्कार.
2: नमस्कार.
0: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आता रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषानंतर लगेचच

म्हणजे 7 वाजता प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, सकाळी 7:20 दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर प्रस्तुत फर्निचरविषयी सर्व काही हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार. 7:45 कार्यक्रम भावधारा. सकाळी 8:40 नारी समता दिवसाच्या निमित्ताने समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. सकाळी 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. यामध्ये कुतूहल म्हणून बासरी शिकत त्यात पारंगत होण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवा बासरीवादक देव सडकर यांच्याशी रेडिओ सखी अनघा मगदूम यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. सादरकर्ते विवेक वानखडे. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रे मेरा दिल. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात केल्याने होत आहे रे पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामनकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:05 कार्यक्रम गीतबहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. दुपारी 2:30 नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नलिनी जोशी यांचं गायन राग मधमात सारंग. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे झाले पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्या मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्टेट ट्यून या सदरात नारी समता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नारी समता तुलनेच्या पलीकडे. निवेदन आरती गाढवे यांचं, सादरकर्ते धीरज केदारी हा कार्यक्रम. तसंच 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम. आणि हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान संध्याकाळी 6:10 गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 6:30 आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 कार्यक्रम लोकसंगीत. संध्याकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कोकणातील शेतीतील अनुभव याविषयी प्रगतीशील शेतकरी जयंत फडके यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. रात्री 7:15 कार्यक्रम नाट्यसंगीत. 7:00 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय आहे. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. रात्री 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. रात्री 10:30 नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित अजय पोहनकर यांचं गायन राग बागेश्री आणि सिंधभैरवी. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: इलेक्ट्रॉनिक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
1: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
0: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
2: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
3: कारण आम्हाला ठाऊक आहे
2: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
3: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
2: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
3: वारणा पनीर.
2: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
4: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
0: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
8: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
9: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची कथा ऐकलेली आहे, त्याचबरोबर ती उत्तर प्रदेशमध्ये जर तुम्ही कानपूरला गेलात तर राणी लक्ष्मीबाईंच्या बरोबर ती तुम्हाला झलकारीबाईंचे पुतळे पण दिसते. आता ही झलकारीबाई कोण? तर लक्ष्मीबाईंची एकनिष्ठ सहकारी म्हणजे वीरांगना झलकारीबाई. मेरी झाशी नही दुंगी अशी घोषणा प्रथम तिने केली. आपले प्राण त्यासाठी अर्पण करणारी ही खूप मोठी वीरांगना होती. झाशीमधल्या ज्या महिला आहेत त्यांना एकत्र करायचं, त्यांचं लढाऊ संघटन उभं करायचं, ही जबाबदारी लक्ष्मीबाईंनी झलकारीला दिली. झलकारी झाशीतल्या प्रत्येक घरात गेली, प्रत्येक घरातल्या प्रत्येक महिलेला झाशीवर जे येणारं संकट आहे त्याची तिने जाणीव करून दिली. तिचं बोलणं इतकं प्रभावी असायचं की तिच्या प्रभावामुळे अनेक तरुणी, अनेक युवती तिला सामील झाल्या. अशा युवतींना, स्त्रियांना स्वसंरक्षणासाठी, देशसंरक्षणासाठी तलवारबाजी, युद्धकला, धनुष्यबाण चालवायचं, मल्लखांब, दंड बैठका याचं अतिशय शास्त्रशुद्ध प्रशिक्षण द्यायला या झलकारीबाईनं सुरुवात केली. आणि त्यातूनच महिलांचं एक सशस्त्र संघटन मोठ्या दिमाखात बळानं उभं राहिलं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे झलकारीचे, राणीच्या मनातलं स्थान हे तिच्या आजूबाजूच्या दरबारातल्या सहकाऱ्यांना खटकायला लागलं. या असूयेतूनच वीर अली आणि दुल्लाज हे जे राणीच्या दरबारातले दोन विश्वासू सहकारी होते त्यांनी षडयंत्र रचलं. त्याचवेळी कर्नल ह्यूजच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्य झाशीवरती हल्ला करायला आलं आणि ते किल्ल्याभोवती वेढा घालून बसलं. हा वेढा बरेच दिवस चालला. झाशीचे दोन जे मुख्य दरवाजे होते त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी पीर अली आणि दुल्लाज या दोघांवर राणींनी सोपवलेली होती. आणि राणीचा प्रचंड विश्वास असल्यामुळे या दोघांच्या मनामध्ये काय चाललंय त्यातल्या षडयंत्राचा राणीला काही अंदाज आला नाही. या दोघांनी किल्ल्यांची दारं उघडली आणि इंग्रज सैन्याला आत प्रवेश करू दिला. त्यामुळे युद्धाला समोरासमोर तोंड फुटलं, थेट युद्ध सुरू झालं. झलकारीच्या नेतृत्वाखाली दुर्गादल नावाचं सैन्य होतं, म्हणजे महिलांचं. आणि त्या दुर्गादलांनी अतिशय निकडीचा हल्ला ब्रिटिश सैन्यावरती केला, जे सैन्य किल्ल्यामध्ये घुसलं होतं. क्षणभर या महिलांचं, वीरांगनांचं अद्भुत शौर्य पाहून इंग्रज सैन्य चाट पडलं, कारण जवळजवळ 400 ते 450 सैन्य, ब्रिटिश सैन्य, हे या महिलांनी खतम केलं, मारलं. तेव्हा ब्रिटिश सैन्य चाट पडलं की काय या महिला, केवढ्या वीरांगना, यांना काय शिक्षण दिलं आहे, केवढी मोठी देशभावना आहे. शेवटी अली आणि दुल्लाज यांच्या विश्वासघातामुळं या झलकारीबाईला पकडलं गेलं. आपल्या राणीचा विश्वासघात करणाऱ्या या दोघांची तिनं इंग्रजांच्या छावणीमध्ये कडक शब्दात निर्भत्सना केली. इंग्रज सेनानी युरोजकडे बघून तिनं आपले बांधलेले हात सोडून दे, जर तुझ्या अंगात ताकद असेल तर माझ्या बांधलेले हात सोड आणि मग बघच भारतीय नारीची काय ताकद असते ते मीच दाखवून देईल. तुला 10 महिलांची पण गरज नाही, मी एकटी पुरे आहे तुला धडा शिकवायला, असं उभं आव्हान दिलं. हे आव्हान अर्थातच युरोजला

0: करणं शक्य नव्हतं. जिवंतपणी इंग्रजांच्या हातात सापडण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. अत्यंत स्वाभिमानी होती. तिने एका वीरबालेकडे कटाक्ष टाकला छावणीमध्ये. त्या वीरबालेला आधीच माहिती होतं, आधीच ठरलं होतं की कोणी आपल्याला पकडलं तर एकमेकांनी एकमेकाला बलिदान करण्यासाठी सहाय्य करायचं. तेव्हा वीरबालेनं क्षणभरातच आपल्या हातातला खंजीर झलकारी बाईच्या पोटात खुपसला आणि नंतर स्वतःच्या पोटातही खुपसला, स्वतःवर वार करून घेतल्या. अशा दोन्ही स्वाभिमानी वीरांगना झाशीच्या रक्षणासाठी इंग्रजांच्या छावणीमध्ये आपल्या प्राण्याचं बलिदान देऊन गेला आणि राणी लक्ष्मीबाईचा विश्वास या दोघींनी सार्थ ठरवला.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: एखाद्या गोष्टीची आवड माणसाला शिकण्याची नवी प्रेरणा देते आणि तीच प्रेरणा जेव्हा जिद्द बनते तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होते.
2: आमच्याकडे एक दरवर्षी बागेत एक नेपाळी काका येतात. ते नेहमी बासरी वाजवत राहतात आणि त्यांची मधुर धून ऐकून मला एकदम म्हणजे असं मंत्रमुग्ध होतो मी.
3: अच्छा.
2: त्याच्यामुळे ती मधुर धून ऐकून मला पण अशी आवड निर्माण झाली की आपण पण बासरी वाजवावी.
1: श्रोते हो, कोणतंही शास्त्रोक्त शिक्षण पाठीशी नसताना केवळ स्वतःच्या आवडी खातर बासरी वादनाची साधना करणारा गोळपचा गुणी युवा बासरी वादक देव सडकर याच्याशी अनघा मगदूम यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, ही मुलाखत ऐकण्यासाठी आपण ट्यून करा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 kHz वर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वर.
0: श्रोते हो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेनं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळानं आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख डॉक्टर भरत दादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
3: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
4: 7:10 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. शेतकऱ्यांना 12 तास वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या

राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. शेतकऱ्यांना 12 तास वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. माय भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी, टीजे कॉलेज, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटी या 4 ठिकाणी होणार आहे. यामध्ये विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, माय भारतचे युवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार आहेत. क्रीडा शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. शेतमालाचं मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नवी दिल्लीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबतच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळत असून स्थानिक पातळीवर रोजगार आणि उद्योग निर्मितीला चालना मिळत आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमुळे राज्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया क्षेत्राला मोठी आर्थिक गती मिळाली आहे. या योजनेच्या जिल्हास्तरीय प्रभावी अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या जिल्हा नोडल अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसंच छत्रपती संभाजीनगरचे पवन काबरा यांनी देशभरात सर्वाधिक प्रकल्प मंजूर होण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचाही विशेष पुरस्कारानं गौरव करण्यात आला. राज्यातल्या शेतकऱ्यांना वर्षभर दररोज 12 तास मोफत वीज देण्याचा आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अहिल्यानगर इथल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. आतापर्यंत 12.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे आणि 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहणार असून सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात सांगितलं. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं शुद्ध साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद ए मिलाद उन नबी निमित्त जनतेला आज शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार नागरिकांना सदाचरण आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर चालण्याची तसंच सर्वसमावेशक आणि विकसित देशाच्या निर्मितीसाठी सक्रियपणे योगदान देण्याची प्रेरणा देतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आदिवासी विद्यार्थ्यांमधल्या रक्तक्षयाच्या समस्येचं प्रभावीपणे निर्मूलन करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत राज्यात रक्तक्षय निवारण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये गेल्या 1.5 महिन्यात राज्यातल्या 203 शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा तसंच एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधल्या 79,000
624 विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण करण्यात आली. तपासणी दरम्यान ज्या विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आढळून आलं आहे

0: ना आवश्यकतेनुसार पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचना आदिवासी विकास विभागाने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांचं आरोग्य सुदृढ राखण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी देखील हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल. राज्य शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्याकडील मराठा समाजाच्या संबंधी प्रलंबित विषयांवर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मराठा समाजाशी संबंधित प्रश्नांबाबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य शासन मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य शासनानं ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सोयीसुविधा आणि सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित विभागांनी ही प्रक्रिया अधिक गतिमान करून तातडीनं क्षेत्रीय कार्यालयांना योग्य निर्देश द्यावेत अशी सूचना विखे पाटील यांनी केली. कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचा आढावा घेऊन ही प्रमाणपत्र विहित मुदतीत देण्याचे निर्देश त्यांनी दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेली अन्न आणि औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब या संवर्गासाठी झालेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे. या प्रकरणी 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षीय विद्यार्थ्याचा ताप आल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून शाळेतील 30 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या असून या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समितीची नियुक्ती केली आहे. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पालघर शाखेच्या अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या जेवणासाठी वापरले जाणारे मसाले हळद मिरची आणि तेलाचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. राज्यातील सर्व शासकीय खासगी आणि धर्मदाय रुग्णालयांचे फायर ऑडिट विद्युत सुरक्षा आणि इमारती सुरक्षेचं ऑडिट तातडीनं पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत. रुग्णांच्या जीवितांची सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असून यामध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. विशेषतः आयसीयू एनआयसीयू नर्सरी आणि ऑपरेशन थिएटर सारख्या संवेदनशील विभागांची कसून तपासणी केली जाणार आहे. दर 6 महिन्यांनी प्रत्येक इमारतीचं प्रत्यक्ष ऑडिट करणं आणि प्रत्येक संस्थेत नोडल अधिकारी नियुक्त करणं बंधनकारक केलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतील लोकभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवशी श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा केल्या. भारताच्या प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुथार यांनी श्रीलंकेचे प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवावा लागला. दरम्यान काल सकाळी भारतानं आपला पहिला डाव 503 धावांवर घोषित केला आहे. पहिल्या डावात भारतानं 238 धावांची आघाडी घेतली आहे. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. शेतकऱ्यांना 12 तास वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेत. आता आजचे दिनविशेष. आज 26 ऑगस्ट. 26 ऑगस्ट महिला समानता दिवस म्हणजेच नारी समता दिवस आपण साजरा करतो. महिलांना समान हक्क आणि अधिकार मिळावेत याच उद्देशाने दरवर्षी 26 ऑगस्ट

हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा विशेष उद्देश म्हणजे महिला सक्षमीकरणाला चालना देणे. तसं पाहता आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव उज्ज्वल करत आहेत. महिला समानता दिवस हा पहिल्यांदा अमेरिकेत साजरा करण्यात आला. 1853 महिलांच्या हक्कांसाठी अमेरिकेत आवाज उठवण्यात आला. महिलांना समान हक्क मिळावेत यासाठी जवळपास 50 वर्षे चळवळ सुरू होती. पहिल्या महायुद्धात महिलांनी सहभाग घेतला आणि त्यानंतर त्यांचं योगदान सर्व जगासमोर आलं होतं. महिलांच्या या चळवळीला सगळीकडून पाठिंबा मिळू लागला. अखेर 1920 महिलांना त्यांचे हक्क मिळाले. अमेरिकेत महिलांना मतदानाचा हक्क नव्हता. 26 ऑगस्ट 1920 तेथील महिलांना मतदानाचा हक्क मिळाला आणि समानतेसाठी लढल्या जाणाऱ्या या चळवळीचा इथे विजय झाला. त्यामुळे 26 ऑगस्ट हा दिवस नारी समता दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरती साजरा करण्यात येऊ लागला. समानता स्वीकारा ही आजच्या दिवसाची खास थीम ठेवण्यात आली आहे.

आजच्या काही महत्त्वाच्या घटना. अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकलं तो दिवस होता 26 ऑगस्ट 1303. ऑगस्ट 2020 या दिवशी फोर्ब्सच्या यादीनुसार ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बोझोस हे 200 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक कमाई करणारे पहिले व्यक्ती ठरले. भारतरत्न तसंच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910. समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ग. प्र. प्रधान यांचा जन्म 26 ऑगस्ट 1922. प्रख्यात वास्तुविशारद बी. व्ही. दोषी यांचा जन्म 26 ऑगस्ट 1927. हिरो सायकलचे सहसंस्थापक ओमप्रकाश मंजाल यांचा जन्म 26 ऑगस्ट 1928. लेखक, सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म 26 ऑगस्ट 1944. नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडीलकर यांचं निधन झालं 26 ऑगस्ट 1948. मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव यांचं निधन 26 ऑगस्ट 1955 या दिवशी झालं. पॅरिस ते न्यूयॉर्क ही 58 किलोमीटर विना थांबा विमानोड्डाण स्पर्धा 33.5 तासात जिंकणारे वैमानिक चार्ल्स ऑगस्ट लिंडबर्ग यांचं निधन 26 ऑगस्ट 1974 या दिवशी झालं. तर हे होते आजचे दिनविशेष. श्रोते हो, आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नाहीच आहे, तर तो एक साधनेचा विषय आहे. आणि ही साधना करताना सातत्य ठेवणं किंवा मग हा अभ्यास केवळ सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन करणं, चिंतन करणं, सातत्य ठेवणं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपण स्वतः शिकत असताना समोरच्यालाही त्या प्रदान करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. आणि तेच काम गेले कित्येक वर्ष शास्त्रीय संगीतामध्ये, सुगम संगीतामध्ये काम करीत असतानाच चित्रपट संगीताचा ध्यास घेऊन त्यामध्ये सुद्धा संशोधन, लेखन आणि मंचीय कार्यक्रम करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे मॅम ह्या अतिशय सुंदर तऱ्हेनं आपल्या विद्यार्थ्यांनासुद्धा किंवा रसिकांनासुद्धा या गोष्टी प्रदान करतात. एकूणच हा सगळा प्रवास कशा पद्धतीनं सुरू आहे आणि त्यामागची मेहनत, त्यामागचं संशोधन या सगळ्याच गोष्टींविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भाषा आणि संगीत याचा सुद्धा संबंध फार महत्वाचा आहे, तर तो कसा काय?
1: सर्वात जास्त संबंध भाषेचा सुगम संगीतातच येतो. कारण मुळात आपलं भावगीत कसं सुरू झालं त्याचाही अतिशय मनोरंजक इतिहास आहे. की 30 दशकात ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात यायला लागली की अतिशय छान कविता मराठीत व्हायला लागल्या होत्या. रविकिरण मंडळाची स्थापना झाली होती, माधव जुलियानंद सारखे कवी होते. ह्या कविता फक्त वाचून समाधान होत नव्हतं. काही गाणारी जी मंडळी होती, कलाकार होती, साहजिक त्यांना वाटलं की ही गाऊन बघावी कविता. तर कविता गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले, तिथं भावगीताचा जन्म झाला. मुळात असं नव्हतं की चला आज आपण भावगीत नावाचा एक प्रकार जन्माला घालूया, असं नव्हतं ते. तर कविता गाता गाता आणि कवींचे सुद्धा, मी म्हटलं तसं आधी कवितेचे विषय हे पौराणिक होते.
0: हो,
1: राधा कृष्णाच्या पलीकडे आपण जात नव्हतो. तेच विषय नंतर, स्वातंत्र्यानंतर, सामाजिक क्रांतीनंतर, जशा स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, महायुद्धानंतरची परिस्थिती, ह्या सगळ्याचा एक प्रभाव त्या भाषेवरही पडला. म्हणून पूर्वी म्हणजे इतकं ते मनोरंजक आहे सगळं बघणं की जुनी भावगीतं तुम्ही बघाल तर मैत्रिणींनो सांगू नका ग नावं घ्यायला.
0: वा,
1: बरोबर, अगदी गोड भावगीत आहे. थोडासा काळ पुढे गेला, मी नेहमी ह्याच गोष्टीचं उदाहरण देते, फार मला आवडतं, कारण मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ही परिस्थिती पुढे राहिली नाही. आणि मग सहज सख्या एकटाचं येई सांजवेळी इथपर्यंतची धिटाई त्या गाण्यांमध्ये आली. म्हणजे बघा विषय पण कसे बदलत जातात. आणि मग आता जसं ज्या काळात जी भाषा चालली आहे ती भाषेचा त्या प्रतिबिंब गाण्यांमध्ये पडणार, कारण लोकांना कळलं पाहिजे. आता या जैन झीला तुम्ही मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ह्यातली गोडीच कळू शकत नाही. म्हणजे त्यांना नाव घेण्यात काही वेगळं आहे हे मुळात, त्यांची पिढी किती पुढे आली आता. तर एक अँटिक म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे बघणार आहात, पण हेही विसरून चालत नाही की ह्या पायावरच आपण उभे आहोत आणि या गाण्यांवरच आता ही भाषा सुद्धा बदलत गेली, ती अशी बदलत गेली. आणि मग आपलं भावगीत पुढे विकसित होत गेलं, अनेक उत्तम उत्तम कवी आले आणि मग ज्यांनी भावगीत म्हणूनच लिहिलं. आधीच्या कवींनी स्वतःची कविता म्हणून लिहिली होती. श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता म्हणून आलेली आहे. किंवा प्रेमस्वरूप आई ही काही आता पुढे कुणी गाईल अशा हेतूने लिहिलेली नाही. घनतमी शुक्र बघ राज्य करी ही काही हेतूने लिहिलेलं गाणं नाही, त्या कवितेचं गाणं झालं. आणि हे मोठं ऋण आपल्यावर अनेक संगीतकारांचं आहे की ज्या कवित

0: अन्यथा पुस्तकातच राहिल्या असत्या. आरती प्रभू पुस्तकातच राहिले असते, ग्रेस पुस्तकातच राहिले असते. तुम्ही मी सामान्य माणसं गेले द्यायचे राहू नका हे कळलंच नसतं आपल्याला, किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. हे गाणं आज सामान्य अगदी एखादा दुकानदार असेल तरी त्याला माहीत असतं, आणि त्याला हे कळत नसतं कदाचित की आपण फार मोठ्या कवीचं हे काव्य आपण गातोय. पण हे संगीतकारांचं अतिशय मोठं योगदान आहे की त्यांनी हे सगळं.
1: निश्चितच, कारण आपण पाहायला गेलं तर बासी मर्ढेकर, कवी ग्रेस, माधव जुलियन यांच्या कविता वाचायला आपण गेलो तर खूप अवघड आणि
0: दुर्बोध वाटतं
1: आणि न समजणाऱ्या. पण त्यांना जेव्हा संगीतबद्ध करण्यात आलं किंवा गायकांनी जेव्हा सादर केले गाणी म्हणून, त्यानंतर म्हणजे सहज कळायला लागले.
0: हो, आणि कमाल अशी होती की चाली गायला सोप्या होत्या अशातला भाग नाही. म्हणजे त्यात कुठेही पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अशी तडजोड केल्याची मला तरी दिसत नाही कधी की कविता कठीण आहे मी ह्याला सोपीच करून टाकतो, असं त्यांनी नाही केलंय. चाली गायला कठीण आहेत, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे खळे काकांबद्दलही हेच सांगते, मंगेशकरांबद्दलही हेच सांगते, कठीण असणं पण आकर्षक असणं हे महत्वाचं आहे. म्हणजे पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय की नवकवितेला माझा विरोध नाही, नवकवितेला माझा विरोध नाही, काही नवीन समजून घ्यायलाही माझा विरोध नाही, पण तो पाऊल टाकलं त्या टेकडीवर की हवा अशी सुटायला हवी की डोंगर माथा कधी चढून आलो याचा पत्ता लागला नाही. पण पावला पावलावर मला दुर्बोधतेचे जर खड्डे आणि ठेचाच लागत असले तर मी हा ताप का सहन करू. म्हणजे ह्याचा अर्थ गोषवारा असा आहे, काठिण्य पातळी तुमची किती असावी, आकर्षण निर्माण करण्या इतपत असावी. सामान्य माणसाला आवडतं गाणं, मेहंदीच्या पानावर आवडतं, गायला कठीण आहे पण आवडतं, तरुण आहे रात्र अजूनही, गायला कठीण आहे पण आकर्षक आहे. संगीतकारांनी करायला हवंय ते यावर काम करायला हवंय की, कारण मी का हे सांगते, कारण मला अनेक तरुण संगीतकारही माहिती आहेत किंवा धडपडणारी मुलं असतात, पहिल्यांदा सगळ्यांचाच हा एक ती पातळी असते किंवा एक ती एक अवस्था असते की मी काहीतरी खूप कठीणच बांधतो आता, की गायिकेला कठीण पडलं पाहिजे. पण त्यातून आकर्षकता आहे का, ज्याला कॅची म्हणतो आपण. आज कितीतरी मी बघते की धडपडत का होईना मेहंदीच्या पानावर गातातच की नाही, केव्हा तरी पहाटे गातातच की नाही, ही वाट दूर जाते गातातच की नाही, अशा काही फार सोप्या आहेत का त्या चाली? नाही. गायला गेल्यानंतर कळतं तुम्हाला की ठहराव किती वेगळा आहे. चांदण्यात फिरताना सारखं गाणं अवघड आहे, पण त्या अवघडपणाचं आकर्षण आहे,
1: कारण त्यासाठी केलेली मेहनत जी आहे ती खूप आहे. आणि त्यातही मराठी आपण भावविश्व पाहायला गेलं किंवा मराठी संगीत, तर असे थोर जे कवी होऊन गेलेले आहेत तर त्यांच्या कवितांना हात घालून अशा सुंदर तऱ्हेनं संगीतबद्ध करण्यात आलेली आहेत. आणि सगळीच गाणी तशी खूप कठीण, शब्द कठीण, मात्र लयबद्ध झाल्यानंतर जेव्हा आपण ऐकतो ती आजही आणि पुढच्या कित्येक पिढ्या ती रुंजी घालतच राहणार.
0: अगदी. तिन्ही सांज सखे मिळाल्या, किती सुंदर चाल बांधली बघा. यमन रागाची निवड करण्यापासून संगीतकाराचं एक ज्याला आपण प्रतिभा दिसते ती अशी दिसते की ते दिवे लागणी झाली आहे कुठेतरी, आता रात्रीची ओढ आहे, ते संतूर सुरू होतं आणि इतकं त्या गाण्यात सुकून आहे, म्हणजे

0: एक वेगळ्या जगात आपण इथे बसल्या बसल्या जातो.
1: त्या स्वरांमध्ये तो सुकून आहे, ते ठहराव जे आहेत ना एकेका स्वरावरचे, त्यात तुम्हाला ती मानसिक शांती मिळते आणि ती आवश्यक आहे. आताच्या जगात आणि ज्या पद्धतीने आपण जगतो आहोत त्याची गरज आणखीन वाढली.
0: निश्चितच श्रोतेहो, तर अशा पद्धतीनं संगीत हा आपल्या मानवी जीवनावर अगदी खोलवर परिणाम

करणारा हा एक कला प्रकार आहे आणि संगीताशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण अगदी आपण पूर्वीपासून पाहायला गेलं तर प्रत्येक कामासाठी, प्रत्येक विधीसाठी, प्रत्येक वेळेसाठी आपल्याकडे लोकसंगीतातून वेगवेगळे जे म्हणूया आपण कला प्रकार आपल्यासाठी ठेवलेले आहेत किंवा तयार आहेत. मात्र त्याचा आस्वाद घेताना लोकसंगीत असो किंवा मग शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, संगीत ही साधना आहे आणि ही साधना, ही संस्कृती आपल्या पुढील पिढीला हस्तांतरित करताना आपण ती कशा पद्धतीनं दिली पाहिजे, त्यांना हस्तांतरित केली पाहिजे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर ती आपल्याला समजली, उमजली, आपण त्यासाठी मेहनत घेतली, तरच ती अगदी खऱ्या अर्थानं आपण ती हस्तांतरित करू शकू. आणि यासाठी कुठलाही प्रकार असो, तुम्ही रसिक असाल, कलाकार असाल, मात्र कशा पद्धतीनं आपण संगीताकडे पाहतोय, कुठल्या दृष्टीनं ती न्याहाळतोय हे फार गरजेचं आहे. आणि याच विषयी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अगदी विस्तृत माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती आपल्याला दिली सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांनी. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि अगदी संगीतमय हा प्रवास अतिशय सांगितिक तऱ्हेनं तुम्ही उलगडून दाखवलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवीन मान्यवरांसोबत एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण.
2: एखाद्या गोष्टीची आवड माणसाला शिकण्याची नवी प्रेरणा देते आणि तीच प्रेरणा जेव्हा जिद्द बनते तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होते.
3: आमच्याकडे एक दरवर्षी बागेत एक नेपाळी काका येतात. ते नेहमी बासरी वाजवत राहतात आणि त्यांची मधुर धून ऐकून मला एकदम म्हणजे असं मंत्रमुग्ध होतो मी.
4: अच्छा.
3: त्याच्यामुळे ती मधुर धून ऐकून मला पण अशी आवड निर्माण झाली की आपण पण बासरी वाजवावी.
2: श्रोते हो, कोणतंही शास्त्रोक्त शिक्षण पाठीशी नसताना केवळ स्वतःच्या आवडी खातर बासरी वादनाची साधना करणारा गोळपचा गुणी युवा बासरी वादक देव सडकर याच्याशी अनघा मगदूम यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, ही मुलाखत ऐकण्यासाठी आपण ट्यून करा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 kHz वर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वर.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर यांचा फर्निचर विषयी सर्व काही.
5: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
6: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
5: क्यों?
6: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से.

0: का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
3: नमस्ते।
2: आपण हल्ली बघतो की प्रत्येक घरामध्ये डायनिंग टेबल हे असतंच असतं, आणि आता सध्या तर डायनिंग टेबलची इतकी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते, आणि कसं ओळखावं की याची क्वालिटी चांगली आहे का नाही?
3: आता याच्यात कसं आहे की डायनिंग टेबल सुरुवातीला फार लोक प्रिफर करत नव्हते, पण आता नवीन याच्यामध्ये काय होतं की मार्केटमध्ये गेलं किंवा तुम्ही कोणाच्याही घरी गेला की डायनिंग टेबल दिसला की मग आपल्याला पण वाटतं की आपल्या पण घरी असावा, आणि मार्केटमध्ये तुम्ही शोरूमला जर गेला तर त्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर अवेलेबल आहे। म्हणजे डायनिंग टेबल एवढी व्हरायटी कशातच अवेलेबल तुम्हाला मिळणार नाही। मग ती एवढी अवेलेबल व्हरायटी बघितल्यानंतर साहजिकच कस्टमरचं एक मानसिक असं हे होतं की हो मला माझ्या घरी पाहिजे। मग त्याच्यात येणारे ऑप्शन्स भरपूर आहेत। मग तुम्ही मेटलमध्ये ऑप्शन्स आहेत, वुडनमध्ये ऑप्शन्स आहेत, मार्बलमध्ये आहेत, आणि तुम्ही प्रॉपर सॉलिड वूडमध्ये पण घेऊ शकता। तुमचं सिलेक्शन तुमच्या घराची थीम कशी आहे त्याच्यावरती डिपेंड राहतं।
2: अच्छा।
3: याच्यात कसं होतं की डायनिंग टेबल हा शक्यतो घरी कार्पेंटरकडनं बनवला जात नाही, त्याला तुमचं रेडीमेडशिवाय ऑप्शन नाही आहे।
2: बरोबर।
3: आणि त्यात फार काय कस्टमाइज नसतं। स्टँडर्ड साईज काय की 4 सीटर, 6 सीटर, 8 सीटर, 10 सीटर ह्या स्टँडर्ड साईज ठरलेल्या आहेत, आणि त्याच साईजमध्ये ते अवेलेबल असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आता याच्यात बऱ्यापैकी सुरुवातीला ज्यावेळेस इम्पोर्ट चालू झालं त्याच बाहेरून मटेरियल सुरुवात झाली, काय होतं की मार्केट आपलं मॅच्युअर व्हायला थोडा टाइम घेतं, आणि ज्या त्रुटी आहेत जे प्रॉब्लेम आहेत ते सॉर्ट आउट व्हायला पण टाइम जातो। पण आता मार्केटची कंडिशन अशी आहे की बऱ्यापैकी सॉर्ट आउट झालेलं आहे। जे ठेवतात डायनिंग टेबल ते स्वतः तकलादू वस्तू ठेवत नाही। त्याचं रिझन आहे की आपण ज्यावेळेस डायनिंग टेबल देतो कस्टमरला त्याचा प्रॉब्लेम येतो तर कस्टमर फोन करून विचारतो बघ हे असं झालं आणि त्याला काय करता येईल। मग हे कंप्लेंट रेशो कमी करण्याच्या हिशोबाने देतानाच मटेरियल चांगलं दिलं जातं।
2: आणि म्हणूनच श्रोते हो, डायनिंग टेबलची भरपूर व्हरायटी प्लॅनेट फर्निचरमध्ये उपलब्ध आहे। आपल्या घरासाठी जे सूट होईल, आपल्या फर्निचरच्या थीमला जे सूट होईल ते डायनिंग टेबल तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता, आणि त्यासाठी जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सावंत व्हेंचर सांगली कोल्हापूर रोड सांगली इथे, आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा। संपर्क 9156770703, 9156770703, 9156777003। जाधव सर, जसं आता तुम्ही म्हणालात की भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे अगदी 4 सीटर पासून 10 सीटर पर्यंत, याचबरोबर बऱ्याच डिझाईन्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतात, मग त्या चेअर्स मध्ये सुद्धा आपल्याला मिळतात, म्हणजे हाफ बॅक चेअर्स असतील, फुल बॅक चेअर्स असतील, तर या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने डायनिंग टेबलचं सिलेक्शन केलं गेलं पाहिजे?
3: बेसिकली काय की याचं सिलेक्शन तुमच्या जागेनुसार राहणार आहे। तुमच्या जागेनुसार, तुमच्या थीमनुसार। तुमची थीम जर बोल्ड आहे तर तिथं तुम्हाला मोठ्या चेअर चालतील। तुमची थीम जर अशी स्लिम मध्ये आहे, स्लीक मध्ये आहे, तर तुम्हाला नाजूक चेअर चालतील। दिसायला नाजूक, वापरायला नाजूक नाही, दिसायला नाजूक चेअर तुम्हाला तिथे चालून जातील।
2: बरोबर।
3: आणि तुमचा युज कसा आहे, जर तुमच्याकडे रफ युज आहे तर तुम्ही गो फॉर द वुडन चेअर्स, आणि जर तुमचा युज व्यवस्थित आहे तर त्याला तुम्ही सीटला फॅब्रिक घेऊ शकता। आणि टॉपचा ऑप्शन पण तसाच आहे की टॉपला तुमचा वापर कसा आहे। आता नॉर्मली मार्बल टॉप लोक प्रिफर करतात, तो ट्रेंड आहे मार्बल टॉपचा। काही लोकांना ग्लास टॉप पण आवडतं, फक्त ग्लासला काय होतं की स्क्रॅचेस पडतात, मार्बलचे स्क्रॅचेस दिसत नाही। आणि थर्ड ऑप्शन येतो तो तुमचा विनियर टॉप, विनियर टॉप किंवा वुडन टॉप, त्याला पण तोच आहे की तुम्हाला थोडासा मेंटेनन्स आहे, 4-5 वर्षांतर परत पॉलिश करावं लागतं।
2: बरोबर।
3: पण घेताना थोडस काय की 1-5 ते 7 वर्षाचा विचार करून घ्या।
2: अगदी खरंय। आणि म्हणूनच श्रोते हो, या सण समारंभाला तुम्हाला सुद्धा जर का डायनिंग टेबलची खरेदी करायची असेल तर जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला। उत्कृष्ट क्वालिटीसाठी आणि फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सावंत व्हेंचर्स सांगली कोल्हापूर रोड सांगली, आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा। संपर्क 9156770703, 9156770703, 9156777003। पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
3: नमस्ते।
4: प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर यांचा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला फर्निचर विषयी सर्व काही। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराध पडवाल यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची ही गीतरचना. संगीतकार श्रीनिवास खळे.

0: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
1: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
0: संपर्क क्रमांक 70 20 83 07 89.
2: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात.
3: कारण आम्हाला ठाऊक आहे
2: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
3: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
2: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
3: वारणा पनीर.
2: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
4: श्रोते हो, आज सकाळी 8:40 नारी समता दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम समतेचं क्षितिज, निवेदन आणि निर्मिती सहाय्य अपर्णा कोपटीकर यांचं, लेखक आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 8:40. भावधारा कार्यक्रमात श्रोते आता ऐकूया अरुण दाते यांनी गायलेली शंकर वैद्य यांची ही गीतरचना. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: अरुण दाते यांनी गायलेली, शंकर वैद्य यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: एखाद्या गोष्टीची आवड माणसाला शिकण्याची नवी प्रेरणा देते आणि तीच प्रेरणा जेव्हा जिद्द बनते तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होते.
2: आमच्याकडे एक दरवर्षी बागेत एक नेपाळी काका येतात. ते नेहमी बासरी वाजवत राहतात आणि त्यांची मधुर धून ऐकून मला एकदम म्हणजे असं मंत्रमुग्ध होतो मी.
3: अच्छा.
2: त्याच्यामुळे ती मधुर धून ऐकून मला पण अशी आवड निर्माण झाली की आपण पण बासरी वाजवावी.
1: श्रोते हो, कोणतंही शास्त्रोक्त शिक्षण पाठीशी नसताना केवळ स्वतःच्या आवडी खातर बासरी वादनाची साधना करणारा गोळपचा गुणी युवा बासरी वादक देव सडकर याच्याशी अनघा मगदूम यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, ही मुलाखत ऐकण्यासाठी आपण ट्यून करा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 kHz वर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वर.
0: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते, आज संध्याकाळी 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कोकणातील शेतीतील अनुभव याविषयी प्रगतिशील शेतकरी जयंत फडके यांची रेडिओ सखी ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. वेळ लक्षात असू द्या, आज संध्याकाळी 7:30 कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. यानंतर म्हणजे 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर म्हणजे 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, आणि 8:40 नारी समता दिवसाच्या निमित्ताने समन्वित कार्यक्रम समतेचं क्षितिज हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. ही बातमीपत्रं आणि हा समन्वित कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
4: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं जागृति शर्मा. प्रधानमंत्री

आता सविस्तर बातम्या. मोठ्या वाहतूक आणि पायाभूत प्रकल्पांचं नियोजन करताना शक्य असेल तिथे पायाभूत सेवांसाठी सामायिक उपयुक्तता परिक्षेत्र शोधणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सेवातीर्थ इथं काल प्रगती मंचाच्या 53व्या बैठकीत ते बोलत होते. मंत्रालय राज्य यांनी एकात्मिक दृष्टिकोनाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता लक्षात घ्यावी आणि नियोजनाच्या टप्प्यावरच त्याचा अभ्यास व्हावा असं आवाहनही त्यांनी केलं. अंमलबजावणीच्या गतीसाठी गुणवत्तेशी तडजोड केली जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करताना मंत्रालयांना राज्य आणि अंमलबजावणी यंत्रणांना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आणि प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता हमी आणि पर्यावरण रक्षणावर भर देण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं. भारताला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. दिल्लीत काल राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी बळकट आर्थिक सुरक्षा ही प्राथमिक गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाच्या अंमली पदार्थ तस्करी, नक्षलवादाचा बिमोड आणि ईशान्येकडील राज्यातील आव्हानं या तीनही क्षेत्रातील आव्हानं दूर करण्यास सरकारला यश आलं असल्याचं सांगून त्याचं श्रेय राज्य पोलीस दल, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेनं आगामी 15-20 वर्षातील कल आणि प्रवाह यांचं निरीक्षण करून विश्लेषण करून संभाव्य समस्यांची ओळख पटवावी जेणेकरून त्या उद्भवण्यापूर्वीच त्यांचा सामना करणं शक्य होईल असं शहा यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 27 ऑगस्ट म्हणजे उद्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पुण्यातील 4 प्रमुख महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, माय भारतचे युवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होतील. क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. भारत चीन द्विपक्षीय संबंधांचा सातत्यपूर्ण विकास आणि प्रगतीच्या दृष्टीनं उभय देशांदरम्यानच्या सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखणं महत्वाचं असल्याचं मत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी व्यक्त केलं आहे. चीनची राजधानी बीजिंग इथं भारत चीन सीमा प्रश्नावरील विशेष प्रतिनिधींच्या चर्चेची 25वी फेरी काल पार पडली. यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दोन्ही देशांनी आपापल्या व्यापक आणि दीर्घकालीन हितांच्या संदर्भात सीमा प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्याच्या दिशेनं काम सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या सुगी हंगामाच्या आगमनाची वार्ता देणारा हा सण आपली समृद्ध संस्कृती, बंधुत्वाची भावना आणि विविधतेतील एकता साजरा करण्याचा दिवस आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव आनंद, एकता आणि समृद्धी वाढवणारा ठरो असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ईद ए मिलाद उन नबी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार नागरिकांना सदाचरण आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर चालण्याची तसंच सर्वसमावेशक आणि विकसित देशाच्या निर्मितीसाठी सक्रियपणे योगदान देण्याची प्रेरणा देतात असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधानांनीही देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. डेटा सेंटर क्षेत्रासाठी भारत हे आकर्षक गुंतवणूक केंद्र असून या क्षेत्राच्या विकासासाठी जपानी कंपन्यांसमवेत सहकार्य करण्यास तयार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. जपानचे व्यापार आणि उद्योग मंत्री अकाझावा योरसोई यांच्यासमवेत काल टोकियोत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान गोयल यांनी काल जपानमधील सेमी कंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबरही संवाद साधला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी टोरांटो इथं पोहोचल्या. पहिल्या टप्प्यात कॅनडाच्या 4 दिवसांच्या दौऱ्यात त्या कॅनडाचे अर्थमंत्री फ्रँक्इस फिलिप शॅम्पेन यांच्यासमवेत होणाऱ्या पहिल्या वित्तीय संवादात सहभागी होणार आहेत. या बैठकीत उभय देशांदरम्यान सूक्ष्म आर्थिक घडामोडी, वित्तीय क्षेत्रातील सहकार्य, द्विपक्षीय गुंतवणुकीच्या संधी आणि सामायिक आंतरराष्ट्रीय प्राधान्यक्रमावर विचार विनिमय होणार आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील नूतनीकरण केलेल्या भागीदारीचा वित्तीय आधार बळकट करण्यासाठी हा संवाद एक महत्वाचं व्यासपीठ निर्माण करेल. राष्ट्रीय चाचणी संस्थेत सुधारणा घडवून तिला वैधानिक दर्जा देण्याबाबतचा मसुदा

0: अहवालाला काल संसदीय समितीनं एकमतानं मंजुरी दिली. काँग्रेस पक्षाचे खासदार मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं चर्चा करून हा अहवाल स्वीकारला. शेतमालाचं मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महाराष्ट्र राज्यानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे. यासाठी महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नवी दिल्लीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबतच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं शुद्ध साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान काल झालेल्या दुसऱ्या सुरक्षा धोरणात्मक संवादात उभय देशांनी मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्राप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. या उच्चस्तरीय चर्चेत सागरी सुरक्षा, लष्करी प्रशिक्षण आणि एकंदर संरक्षण सहकार्याला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेण्यासाठी दोन्ही शिष्टमंडळांनी सर्वसमावेशक चर्चा केल्याचं नमूद केलं आहे. 2025 वर्षाच्या नागरी सेवा परीक्षांसाठी इतर मागासवर्गीयांच्या क्रिमी लेअर निकषांबाबतच्या 11 मार्चच्या निकालाची अंमलबजावणी करावी की नाही यावर स्पष्टता मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास विशेष खंडपीठ स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं केंद्र सरकारला युपीएससीनं शिफारस केलेल्या 958 उमेदवारांना सेवा वाटपाची प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याची परवानगी विचारणारे निर्देश मागितले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित जागतिक संपर्क उपक्रमाचा भाग म्हणून सरसंघचालक मोहन भागवत अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात काल त्यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सल वननेस कार्यक्रमात सहभाग घेतला. शनिवारी ते मॅडिसन स्क्वेअर इथं 5,000 लोकांच्या जनसमुदायाला संबोधित करतील. इंडियन ऍथलेटिक्स सिरीज 2026 मध्ये काल विक्रांत पांचाळ यानं 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत ऑलिम्पियात मोहम्मद अजमलवर मात करून विजेतेपद पटकावलं. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवशी श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा केल्या. भारताच्या प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी श्रीलंकेचे प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवावा लागला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देताना गुणवत्तेशी तडजोड नको, पंतप्रधानांचे प्रगती मंचच्या बैठकीत आवाहन. प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी भारताला अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार. ओणम आणि मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राष्ट्रपती पंतप्रधानांच्या देशाला शुभेच्छा. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: आकाशवाणी बीड प्रसारित करीत आहोत नारी समता दिनानिमित्त विशेष रूपक समतेचं क्षितिज. लेखन पुष्कराज बेद्रे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. सादर करते योगीराज बच्चे.

नमस्कार. 26 ऑगस्ट नारी समता दिन म्हणजेच वुमेन्स इक्वॅलिटी डे. आजचा दिवस म्हणजे केवळ दिनदर्शिकेवरची एक तारीख नाही.

तर शतकानुशतके अंधारात ठेवलेल्या आणि स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या अर्ध्या जगाच्या संघर्षाचा, त्यांच्या विजयाचा आणि हक्कांचा उत्सव आहे. आज आपण याच समतेच्या वाटेचा वेध घेणार आहोत आपल्या या विशेष रूपकातून, समतेचे क्षितिज.

0: स्त्रीनं उंबऱ्याच्या आतच राहावं. चूल आणि मूल हेच तिचं विश्व. पुरुषांच्या बरोबरची भाषा तिला शोभत नाही.
1: का शोभत नाही? हे आकाश जितकं तुमचं आहे तितकंच आमचंही आहे. उमरा ओलांडून आम्ही चंद्राला गवसणी घातलीय, मग अजूनही आम्हाला मागे खेचणारे तुम्ही कोण?
2: हा लढा आजचा नाही. 26 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकन संविधानातील 19व्या दुरुस्तीनुसार महिलांना मतदानाचा हक्क मिळाला आणि हा दिवस नारी समता दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. पण भारताच्या मातीत या समतेची बिजे पेरण्यासाठी क्रांती सूर्यांना स्वतःचे आयुष्य पणाला लावावे लागले.
3: आजी, पूर्वी स्त्रीचे अस्तित्व फक्त घराच्या 4 भिंतींपुरतेच मर्यादित होते का ग?
4: होय पुरी, पण आज तुझी शाळेत जातेस, मोबाईल आणि कॉम्प्युटर हाताळतेस, हे सहज मिळालेलं नाही. यासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंनी अंगावर शेण दगड झेलले, महात्मा ज्योतिराव फुलेंनी समाजाचा रोष पत्करून पहिली शाळा काढली.
2: राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून स्त्रीला संपत्तीचा, शिक्षणाचा आणि स्वतंत्र अस्तित्वाचा अधिकार मिळवून दिला. भारताने स्वातंत्र्याच्या पहिल्याच दिवसापासून महिलांना मतदानाचा समान अधिकार दिला.
5: भाई पतनाट्य घेऊन आलोय.
6: ऐका हो ऐका, नारी समतेची गोष्ट ऐका. अहो दादा, अहो वहिनी, आज 20व्या 21व्या शतकात आपण कुठे पोहोचलोय?
7: चंद्रावर गेलो आपण, मंगळावर गेलो आपण, पण आपल्या मनातील अंधकार खरंच दूर झालाय का?
5: नाही झाला. आजही विचारतात मुलगा झाला की मुलगी.
8: वंशाचा दिवा मुलगाच हवा ही भुरसटलेली मानसिकता कधी बदलणार?
6: मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, फक्त घोषणा देऊन भागणार नाही. स्त्रीला समान दर्जा दिल्याशिवाय देश पुढे जाणार नाही.
7: अहो, पण रस्त्यावर आणि घराघरात काय चाललंय याचाही विचार करणं गरजेचं आहे.
9: औसुबानराव, समजते का पोरगी भातुकलीच आता खेळ खेळायला लागली?
6: होय की पोरग आहे, भातुकलीचाच खेळ घेणार साहेब ती.
9: अहो, पोरापोरीचा भातुकलीचा खेळ हा मोठेपणी खरं व्हावा ही आमची इच्छा आहे. हो,
6: म्हणजे नेमकं काय? तुमच्या मुलासोबत आमच्या मुलीचं लग्न लावून द्यायचा विचार करताय तुम्ही? तुमचा हा शब्द मी खाली जाऊन देणार नाही. माझी मुलगी जेव्हा मोठी जाईल तेव्हा तुमच्याच पोराला देऊ आपण. आता मी तुम्हाला 100 च्या बॉन्डवर लिहून देतो. वा,
10: काही वर्षानंतर काय घडतंय हे आपण पाहूया.
3: विचारू तुम्हाला काय विचारायचं असेल तर पोरीला.
11: काय ग पोरी, तुला स्वयंपाक काय येतो का नाही?
5: हा येतो.
11: पुढे शिकायचं का तुला?
5: हा शिकायचंय.
11: आमच्याकडे शेत आहे, पोते, कामधंदा जमन का?
5: हा जमल.
12: पाहुण आता तुम्हाला हळूच सांगतो बघा, तुमच्या पोराचंही वय जास्त.
13: हा,
12: त्याला मला वाटतं कमीत कमी शिकणार म्हणून गेले असत्यान. आता हाई हे गावाकडचं खेड्यापाड्याचं काय कोणाला माहित नसतंय जास्त, त्याच्यामुळं लय काय वाड्या वाडी करू नका. होईन एवढं लवकर आपटून घ्या. होय चिवची आई.
3: बोला की पाहुण.
12: काय मग आता ह्याच तर ठरलंय, देण्या घेण्याचं कसं काय मग?
3: हे बघा पाहुण, ही आमची पोरगी, सगळं येत तिला, समद जमत. आता राहिला प्रश्न देण्या घेण्याचा, तर आमच्याकडे काय द्यायला गेला नाहीये.
11: मला काय वाटतंय 10-15 तोळे सोनं तर द्या.
3: हे बघा पाहुणे बाई, आमच्याकडून काय होणार नाही. काय ते लग्न बिग्न करू आणि जेवण खावण्याचा खर्च बघू.
12: बर जाऊ द्या, मी मध्यस्थी करतो. 2-4 तोळे तर भेटन ना?
3: हा जमन 2-3 तोळ्याच बघू.
12: हा मग 2-3 तोळे सोनं. पैसे काय राहू द्या, आता पोरगी आपली घरची लक्ष्मीच म्हणून घेऊन जातो आम्ही.
3: बर बर
12: चालतंय, मग कधी लग्न ठरवायचंय ते बघा. बोला आता तुम्ही.
7: सुभानराव, मी काय करतो, आमच्याकडल्या देवप्पाला विचारतो एकदा, मुलीची कुंडली दाखवून बघतो आणि मुहूर्त काढला की मी मुहूर्त तुम्हाला कळवतो.
6: फक्त
7: ह्या गोष्टीचा ह्या कानाच त्या कानाला पत्ता लागू देणार का? 4-5 माणसं सोडता. हा ना, मग मी देवप्पा तिकूनच घेऊन येतो. इकडल्या देवप्पा पैसे काय बाबा.

0: आता करू नका तुम्ही. आता येतो तो आम्ही. मी तोपर्यंत तयारीला लागा पैसे पाण्याच्या.
1: ते लागत होतो आम्ही तयारीला. राम राम मग.
0: राम राम राम राम.
2: मित्रांनो, घरची गरिबीची परिस्थिती, पैशाचं आमिष व मध्यस्थी व्यक्तींच्या पुढाकारामुळे आई वडील लग्नासाठी तयार झाले आहेत. नवरा वयाने खूप मोठा असेल किंवा श्रीमंत असेल तर लग्नाच्या नावाखाली मुलीला विकत घेतले जाते. ऊस तोडणीसाठी, कोयते पूर्ण करण्यासाठी बालविवाह सहज केले जातात.
3: आले पाहुणे रावळे, चला चला लवकर घ्या बरं. उरकून आवरावरी
0: करा. बाप्पा काय करा, पटकिन मंगल असते का सुरू करा. कोणाला माहित व्हायचं अगोदर ह्या देवस्थानावर.
4: चला घ्या बरं अंतरपाट. धरा
1: धरा अंतरपाट. चला लवकर मधी पोरग कुठे.
4: चला
1: पोरगे
4: म्हणू का आता करू सुरुवात. शुभ मंगल सावधान.
5: मंगल सावधान. शुभ मंगल सावधान.
6: आवरा पोलिसाची गाडी गेली बघा आता. चिधून
1: पोलिसाची गाडी गेली.
0: कोणीतरी ठिंगी टाकली वाटतंय. चला पाटकीने
1: निघा निघा लवकर निघा इथून.
4: चला बरं मी बी जातो आता. चला लवकर.
1: बाप्पा तुम्ही अधुकर निघा.
4: चला चला पोलिसाची गाडी आली. चला आता
6: पहा तर मंडळी, आता मुलीला तिच्या सासर घरी गेल्यावर कसा छेड होतो हे आपण पुढे पाहूयात.
7: कवार बी झोपती काय तर काम धंदा करीत नाही. काय नाही फुकटची आणली उगाच. बापाचं घर असल्यावानी
0: रमेश जर ऐकत नसली बायको तर दांडा घेऊन बिंदा खाणी जा. इथं कोणी येणार नाही तिचं बघायला. आता
8: बर बर उद्यापासून बघतोस तिच्याकडे. हे चिवे उठ.
9: हा हा हा आले.
8: उठ लवकर नाही तर कान फाडी जर मारीन.
9: आई
8: उठ लवकर. उठ. उठली का नाही.
9: होय हो ऐकलं का.
1: काय आता
9: बरेच दिवस झाला चिवचा काय फोन बिनच नाही आला. मला कस तरी वाटतंय. हो
10: आई दारूगड. आई दारूगड. आई दारूगड ना.
9: बया कोणाचा आवाज येतो एवढा सकाळ सकाळ. कोण आलंय काय माहिती बघावं लागल.
10: आई आई पोट दुखतय ग माझं.
9: अगं चिव काय होतंय तुला.
10: आई माझं पोट दुखतय.
9: अगं चिव नक्की काय होतंय तुला. अहो कोणी आहे का आजूबाजूला.
10: आई माझं लय पोट दुखतय ग. मला लय त्रास दिलाय त्यांनी. आई लय पोट दुखतय माझं.
9: अगं चिव असं काय करती. चिव
10: पोट दुखतय ग माझं.
9: चिव अगं असं काय करती. चिव अगं इकडे बघ ना. चिव
10: चिव
9: चिव चिव चिव काय झालं तुला. अगं बोलला माझ्यासोबत. अगं चिव उठ ना ग. म्हणत होते ना नको म्हणून शहरात लग्न व्हायला कि जा. अगं चिव उठ ना. हुंडा पाय पैसा पाय जीव गेला मापुरीचा. अगं चिव उठ ना ग. अगं उठ ना बोल ना माझ्याशी.
2: बघितलं मित्रांनो, जुन्या रूढी परंपरेनुसार आणि मित्रत्वाचा शब्द पाळण्यासाठी आपण एका 14-15 वर्षांच्या मुलीचा बालविवाह लावून दिला. गरिबी आर्थिक संकट हा त्या कुटुंबाने विचार केला. परंतु बालविवाह झाल्यानंतर त्या कोवळ्या मनावर त्याचे काय परिणाम होणार आहेत, त्याच्या शरीरावर काय परिणाम होणार आहेत हे आपण कुणीही विचार केला नाही. आणि परिणामी तिचा सासरच्या घरी छळ झाला आणि अल्पवयातच तिच्यावर माता बनण्याचं ओझं लादण्यात आलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. म्हणून हा बालविवाह समाजासाठी लागलेला कॅन्सर आहे आणि हा कॅन्सर आपल्याला दूर करायचा आहे. यासाठी बालविवाह निर्मूलनाची चळवळ ही सामाजिक चळवळ झाली पाहिजे आणि यासाठी आपण समाजानं एकजूट होऊया आणि बालविवाह बंदीचा सर्वांनी नारा देऊया.
11: बालविवाह थांबलाच पाहिजे. थांबलाच पाहिजे.
1: शिक्षणाच्या वयात तिच्या हातात पाटी पेन्सिल ऐवजी संसार दिला जातोय
0: आणि त्या स्वप्न पाहणाऱ्या कवळ्या डोळ्यांमध्ये स्वप्नांच्या ऐवजी आपल्याला फक्त आणि फक्त अश्रू पाहायला मिळत आहेत.
10: शिकली सवरली तरी पुढे काय. लग्नाच्या बाजारात हुंड्याची मागणी.
8: गाडी पाहिजे, सोनं पाहिजे, रोख 5 लाख रुपयेही पाहिजेत.
1: अरे लाजा बाळगा, मुलगी म्हणजे काय विकत घ्यायची वस्तू आहे का.
0: हुंड्यासाठी अजून आपण अशा किती निष्पाप जीवांचा बळी घेणार आहोत.
1: हुंडा मागणं बंद करा. स्त्रीचा सन्मान करायला शिका. पण आता वेळ बदलली आहे. समाज बदलतोय
0: आजची मुलगी फक्त अबला नाही तर ती साबला आहे याचाही कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे.
10: ती सीमेवर देशाचं रक्षण करते आणि आकाशात लढाऊ विमानही उडवते.
8: खेळाचे मैदान असो

0: व विज्ञानाची प्रयोगशाळा प्रत्येक क्षेत्रात तिचं नाव गाजते.
1: सावित्री आणि जिजाऊंच्या लेखी आता मागे हटणार नाही.
2: चला आज आपण सगळे मिळून एक निर्धार करूया.
3: मुलगा मुलगी असा भेदभाव संपूया.
0: मुलीला निर्भयपणे जगू देऊ, तिचे स्वप्न पूर्ण करू देऊ.
1: स्त्री पुरुष समानता हाच देशाचा खरा विकास.
4: नारी शक्तीचा करू सन्मान, वाढू आपल्या देशाची शान.
5: बाल विवाह थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे.
6: या पथनाट्यानं मांडलेलं वास्तव अगदी खरं आहे.

0: परवाच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका मुलाखतीत अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर रोखठोक भाष्य केलं. बीड जिल्ह्यात आजही छुप्या रीतीने चाललेली बालविवाहाची प्रथा ही स्त्री समानतेच्या मार्गातील किती मोठा अडथळा आहे यावर त्यांनी प्रशासकीय चिंता व्यक्त केली.
1: चला तर ऐकूया माननीय जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी बालविवाहासंदर्भात व्यक्त केलेले विचार.
2: आता आपण सर्वांना माहीत आहे की बीड जिल्हा हे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे आणि हे ऊसतोड कामगारांचा जिल्हा असल्यामुळे क्या होतात की आमच्याकडे मोठ्या प्रमाणे स्थलांतर होतात आणि तो स्थलांतरच्या मुले आमच्या इकडे मोठ्या प्रमाणे बालविवाह आणि मुलींच्या स्कूलमधून ड्रॉपआउट होतात. आता खूप मोठ्या प्रमाणे बीड या सर्व विषयामध्ये काम केलेलं आहो. त्यामध्ये मी दर महिन्यामध्ये बैठक घेतात आणि कुठलाही बालविवाह असेल त्यामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणे कारवाई करतात, एफ आय आर करतात, त्यामध्ये जबाबदारी निश्चित करतात आणि आम्ही अवेअरनेस कॅम्पेन म्हणजे सर्वांना जागरूक करणे, अवेअरनेस करणे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणे आम्ही काम केलेलं आहे. आता ऊसतोड कामगारांसाठीसुद्धा आम्ही खूप योजना म्हणजे प्रत्येक महिलांसाठी आपण आम्ही एक आरोग्य साथी म्हणून म्हणजे एक डॉक्टर ताई म्हणून आपण नेहमी क्या असतात की म्हणजे जेव्हा महिला स्थलांतर होतात त्यांच्या आरोग्य संदर्भात बघण्यासाठी कोणी नसतात. आम्ही जिल्हा प्रशासन मार्फत आरोग्य विभागांतर्गत सर्वांना प्रशिक्षण दिलेलं आहे. आमच्या डॉक्टर ताई त्यांच्या सोबत जातात आणि त्यांच्या कुठलाही प्रकारचा हेल्थचा विषय असेल तो बघून घेतात. तसेच आम्ही आता सर्व तालुकामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुली आणि मुलांसाठी वसतिगृह चालू करण्याची प्रक्रिया चालू करत आहोत म्हणजे शिक्षणमध्ये सुद्धा कुठलाही प्रकारचा त्याला अडचण येऊ नये म्हणून. तसेच आम्ही आमच्या ऑलरेडी 3 तालुकामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जो मुलींसाठी आहे तो निवासी शाळा आहे त्यामध्ये सुद्धा आपण सर्व तालुकामध्ये तसं एक व्यवस्था करावे त्याप्रमाणे आपण पुढे एक प्रपोजल देणार आहे. फक्त मला एकही मुद्दा सांगू इच्छितो की एक सामाजिक विषय आहे. फक्त प्रशासन काम केला म्हणून हे विषय उद्या मिटणार नाही आहे. यामध्ये आमच्या सरपंच असेल, आमच्या सर्वजण यामध्ये एक टीम म्हणून या सर्व निगेटिव्ह मुद्दा असतात म्हणजे आपण एक टीम म्हणून यामध्ये काम करण्याचं गरजेचं आहे. मुलींचं शिक्षण म्हणजे आमचं भविष्य आहे. मुली त्यांचं शिक्षण म्हणजे आमच्या पुढच्या भविष्यामध्ये बीड किती पुढे जाणार आहे याचा आधार असतात. आणि मी नेहमी सांगतात एक देश किती प्रोग्रेसिव्ह आहे, किती पुढे गेलेला आहे हे बघण्यासाठी तिकडेच्या फक्त महिलांचा व्यवस्था तुम्ही बघून घ्या. आणि आम्हाला सर्वांना माहीत आहे एक महिला आर्थिक स्वरूपात सक्षम झाली असेल तर 100% गाव आणि तो देश सक्षम होणार आहे. म्हणजे महिलाला आपण आर्थिक स्वरूपात आणि सामूहिक स्वरूपात सक्षम कसे करू शकतो तो प्रशासनाचा प्रायोरिटी विषय आहे. तसेच हे सर्व आमच्या बीडकरांचा सुद्धा प्रायोरिटी विषय असणं अपेक्षित आहे.
3: बीड जिल्ह्यात बालविवाहाची समस्या अजूनही गंभीर आहे. अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणे म्हणजे तिच्या शिक्षणाचा, आरोग्याचा आणि स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेणे आहे. हा केवळ सामाजिक प्रश्न नसून गुन्हा आहे जो आपण सर्वांनी मिळून थांबवला पाहिजे.
4: आजी, जिल्हाधिकारी साहेब जे बोलले ते किती भयंकर आहे ना. लहान वयात लग्न लावल्यामुळे मुलीचे आरोग्य धोक्यात येते आणि तिच्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर होतो.
1: अगदी बरोबर बोलतेस मुक्ता. जोपर्यंत आपण मुलीला ओझ मानण्याची मानसिकता सोडत नाही आणि बालविवाह पूर्णपणे थांबवत नाही तोपर्यंत नारी समता ही केवळ कागदावरच राहील.

0: काळ बदलला. स्त्री कॉर्पोरेट बोर्डरूमपासून ते सैन्यापर्यंत पोहोचली, पण तिच्या पुढील आव्हाने संपलेली नाहीत.
1: आजी, आज आमच्या ऑफिसमध्ये वरिष्ठ पदावर महिला आहेत, पण तरीही काम संपवून घरी गेल्यावर स्वयंपाक आणि मुलांच्या अभ्यासाची सगळी जबाबदारी त्यांनाच पाहावी लागते.
0: समानता म्हणजे केवळ घराबाहेर पडण्याची संधी मिळणे नव्हे, तर जबाबदाऱ्यांचे समान वाटप होणे. आज स्त्री आर्थिक जबाबदारी पेलत आहे, मग पुरुषांनीही घरकामात आणि संगोपनात समान वाटा उचलला पाहिजे. पण चित्र संपूर्णपणे अंधारमय नक्कीच नाही. बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अनेक घरातील पालक मुलींच्या शिक्षणासाठी खंबीरपणे उभे राहत आहेत, आणि तरुण पतीही सहकार्याचा हात पुढे करत आहेत.
2: मुलींना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी इतिहास घडवला आहे. आता संपूर्ण समाजानं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे.
0: स्त्री आणि पुरुष एकाच रथाची दोन चाके आहेत. दोन्ही चाके समान मजबूत असतील तरच प्रगतीचा रथ पुढे जाऊ शकतो. चला तर मग, आज या नारी समता दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक संकल्प करूया. बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना मुळापासून उखडून फेकूया. स्त्रीला समान संधी, आदर आणि सुरक्षितता देऊया.
3: आम्ही चाललोय पुढे नवी पहाट आणायला, समतेच्या या क्षितिजावर नवे रंग भरायला.

0: आताच आपण नारी समता दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत. समतेचं क्षितिज, लेखन पुष्कराज बेदरे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर, सहभाग पुष्कराज बेदरे, केशव भागवत, सुप्रभा जोशी, जान्हवी देशपांडे, अपर्णा खोपटीकर, आरती देवकर, राजरत्न सोनावणे, बिलाल सय्यद, आकांक्षा सोनावणे, अनिल खेडकर, श्रेया अवसरमल, रोहित नागरगोजे, अरुण धनुरे आणि समीर पठाण. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: नारी समता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोतेहो, सकाळचे 9 आता प्रसारित करीत आहोत लखलक चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बजरंगी भाईजान या चित्रपटासाठी अदनान सामी आणि सहकलाकार यांनी गायलेली कौशर मुनीर यांची ही गीतरचना, संगीतकार प्रीतम.

0: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: कार्यक्रमात आता ऐकूया सिंघम रिटर्न्स. या चित्रपटासाठी अरिजित सिंग आणि सहकलाकार यांनी गायलेलं संदीप नाथ यांचं हे गीत, संगीतकार जीत गांगुली.

0: एखाद्या गोष्टीची आवड माणसाला शिकण्याची नवी प्रेरणा देते आणि तीच प्रेरणा जेव्हा जिद्द बनते तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होते.
1: आमच्याकडे एक दरवर्षी बागेत एक नेपाळी काका येतात. ते नेहमी बासरी वाजवत राहतात आणि त्यांची मधुर धून ऐकून मला एकदम म्हणजे असं मंत्रमुग्ध होतो मी.
2: अच्छा.
1: त्याच्यामुळे ती मधुर धून ऐकून मला पण अशी आवड निर्माण झाली की आपण पण बासरी वाजवावी.
0: श्रोते हो, कोणतंही शास्त्रोक्त शिक्षण पाठीशी नसताना केवळ स्वतःच्या आवडी खातर बासरी वादनाची साधना करणारा गोळपचा गुणी युवा बासरीवादक देव सडकर याच्याशी अनघा मगदूम यांनी साधले.

ला संवाद आपण ऐकणार आहोत बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोते हो, ही मुलाखत ऐकण्यासाठी आपण ट्यून करा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 kHz वर किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

आता आपण ऐकणार आहोत आशिकी 2 या चित्रपटासाठी पलक मुच्छाल, अरिजित सिंग आणि सहकलाकार यांनी गायलेले इरशाद कामिल यांची ही गीतरचना, संगीतकार जीत गांगुली.

या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया ये जवानी है दिवानी या चित्रपटासाठी श्रीरामचंद्र शिल्पा राव आणि सहकलाकार यांनी गायलेली अमिताभ भट्टाचार्य यांची ही गीत

ये जवानी है दिवानी या चित्रपटातल्या या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. आजच्या या कार्यक्रमात कुतूहल म्हणून बासरी शिकत त्यात पारंगत होण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोळप रत्नागिरी येथील युवा बासरीवादक देव सडकर यांच्याशी रेडिओ सखी अनघा मगदूम यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकणार आहोत. कार्यक्रम सादर करते विवेक वानखडे. तेव्हा ऐकूया कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: बासरीच्या सुरावटीने श्रोतेहो आजच्या आपल्या या लोकप्रिय इंद्रधनुष्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोणतंही शास्त्रोक्त शिक्षण नाही. मार्गदर्शनासाठी घराण्यात बासरी वादनाचा मोठा वारसा नाही. तरीही बासरीच्या सात रंध्रांमधून असा अप्रतिम सुरेल नाद छेडणं ही साधी गोष्ट नाही. नमस्कार श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा मगदूम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आज आपल्यासोबत आहे गोळपचा युवा बासरीवादक देव सडकर. कोणत्याही गुरूंचा प्रत्यक्ष सहवास नसताना केवळ सुरांची मनापासून असलेली आवड आणि अपार जिद्दीच्या जोरावर देवनं बासरीच्या सुरांवर आपली उत्तम पकड मिळवली आहे. आवड कशी शिकण्याची नवी प्रेरणा बनते आणि ती प्रेरणा पुढे जिद्दीत कशी बदलते हे उलगडणारा देवचा हा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. देव, तुझं खूप खूप स्वागत इंद्रधनुष्य कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: तू अतिशय छान अशी आमच्या कार्यक्रमाची आज सुरुवात करून दिली आहेस. बासरी वाजवली आहेस तू आणि श्रीकृष्णाची प्रिय अशी ही बासरी आहे, त्यामुळे ती सर्वांनाच आवडते आणि त्याच्या वादनाने मन प्रसन्न होऊन जातं. तसा ही वेळ सुद्धा प्रसन्न झाली. तर आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करताना आधी तुझी ओळख करून दे, म्हणजे तू किती शिकला आहेस, तू कुठे राहतोस.
1: मी 12वी आता शिकतोय आपल्या गोगटे कॉलेजलाच आणि मी राहतो तर पावसला, म्हणजे पावसच्या जरा आधी गोळप म्हणून गाव आहे तिकडे राहतो.
0: अच्छा, तू इयत्ता 12वी मध्ये शिकतोयस आणि तू बासरी वाजवतोस, तर ही बासरीची आवड तुला कशी निर्माण झाली, तू कुठे शिक्षण घेतलंस त्याचं?
1: मी बासरीचं असं शिक्षण कुठे घेतलं नाही. मी आपल्याकडे मोबाईल असतो, सर्वांकडे मोबाईल असतो, त्या मोबाईलचा सदउपयोग करून मी त्या मोबाईलवरनं बासरी वादन शिकलो.
0: अच्छा, पण तू कुणाकडे शिकलास, म्हणजे त्याच्या फक्त मोबाईलवरनं शिकत होतास की अजून तू कुणाचं ऐकत होतास? ते बासरी खरं तर एक वाद्य आहे, मग ते कसं वाजवायचं, कसा त्याचा उपयोग करायचा, हे कसं शिकलास?
1: तर आमच्याकडे एक दरवर्षी बागेत एक नेपाळी काका येतात, ते नेहमी बासरी वाजवत राहतात आणि त्यांची मधुर धून ऐकून मला एकदम म्हणजे असं मंत्रमुग्ध होतो मी.
0: अच्छा,
1: त्याच्यामुळे ती मधुर धून ऐकून मला पण अशी आवड निर्माण झाली की आपण पण बासरी वाजवावी, मला पण असं आवड निर्माण झाली.
0: अच्छा,
1: आणि त्याच्यात मी शिकत गेलो त्यांचं बघून बघून.
0: पण आता तू म्हणाला असे नेपाळी आहेत बागेमध्ये कामाला येतात, तर त्यांची भाषा वेगळी, त्यांची धून वेगळी, मग तू त्यांना कसं सांगितलंस की हे शिकायचंय, किंवा आणि किती वर्ष हे सगळं सुरू होतं?
1: तरी गेलं 1-2 वर्ष हे चालूच आहे आणि राहिला विषय भाषेचा, तर त्यांच्याशी संवाद करताना मी बऱ्याचशा वेळा हिंदीतच संवाद केला.
0: अच्छा,
1: आणि संवाद आणखीन सुरळीतपणे चालू राहण्यासाठी मी नेपाळी शिकलो.
0: अरे वा, किती सुंदर. मग तेही त्या काकांकडनं शिकलास?
1: होय, त्यांनी शिकवलं मला.
0: अच्छा, म्हणजे दोन कला तू शिकलास, एक तर भाषा वेगळी शिकलायस आणि एक बासरी शिकलायस. आधी आपण भाषेवर येऊया, नेपाळी भाषा कशी आहे, वेगळी आहे का मराठी आणि हिंदीपेक्षा?
1: तरी म्हणायचं झालं तर मराठी आणि हिंदीपेक्षा वेगळीच आहे ती, पण त्याच्यात काही हिंदीचे शब्द असे आढळतात आणि मराठीतलेही.
0: अच्छा,
1: ऐकायला ती भाषा एकदम अशी साधी सोपी वाटते आणि कळायला पण सोपी आहे.
0: मग तुझी आधी आवड निर्माण झाली बासरीची म्हणून तू नेपाळी शिकलास की नेपाळी शिकता शिकता बासरीची आवड निर्माण झाली?
1: नेपाळी शिकता शिकताच बासरीची आवड निर्माण झाली, म्हणजे दोन्ही एकत्र.
0: अच्छा बर, आणि बासरी शिकायची होती तर तुमच्याकडे घरी आधी कोणी असं वाद्य वाजवतं की तू नवीन बासरी विकत घेतलीस आणि शिकलास, किंवा त्यांच्याकडच्या बासरीवर शिकलास?
1: त्यांच्याकडच्या बासरीवर आधी मी बेसिक शिकलो आणि नंतर मग मी मुंबईला जाऊन बासरी परचेस केली.
0: अच्छा,
1: आणि घरातले माझे, म्हणजे माझ्या घरात माझे बाबा भजन करतात वगैरे, दादा वाद्य वाजवतो, पखवाज वाजवतो, पण बासरी हे कोणी नाही.

0: अच्छा, मग तुमच्या घरी भजन कीर्तन होत असतं दरवर्षी किंवा दर आठवड्याला होतं का?
1: हा म्हणजे कुठे कार्यक्रम असला तर आम्हाला बोलवतात भजन करायला.
0: माता, जेव्हा तुझं शिक्षण सुरू झालं त्या काकांकडे, तर ते कसं सुरुवात झाली? म्हणजे सुरुवातीला काय शिकलास तू त्यांच्याकडे?
1: सुरुवातीला बासरीत कशी हवा सोडायची हे शिकायलाच मला आधी एक महिना गेला पूर्ण.
0: अच्छा, त्याने तुला ते कसं सांगितलं, कसं शिकवलं, तू आम्हाला समजावून सांग ना, तुझं शिक्षण कसं झालं ते सांग.
1: त्यांनी मला आधी सुरुवातीला सांगितलं, ही बासरी तू अशी तोंडाजवळ पकड आणि ओठांनी तू छोटासा होल करून त्याच्यात फुकायचा प्रयत्न कर. आणि ते बोलले पहिला एक महिना तू हीच प्रॅक्टिस कर. पण मला ते एक महिन्याच्या आत हळूहळू जमायला लागलं.
0: अच्छा,
1: एकदम म्हणजे पटकन जमलं नाही मला, कारण का बासरी हे वाद्य कठीण आहे वाजवायला. आणि मग नंतर हळूहळू जेव्हा माझं नियंत्रण त्या श्वासावर पूर्णपणे आलं, तेव्हा मग मी त्या काकांनी सांगितलं मला की तू आता श्वासावर नियंत्रण आलंय ना, तर तू तुझा श्वास आता मोठा बराच वेळ ताणून धरण्याचा प्रयत्न कर, श्वास वाढवण्याचा प्रयत्न कर. तर मी त्याच्यासाठी एक महिना आणखीन प्रॅक्टिस करत होतो श्वास वाढवण्यासाठी. बासरीत बघायचं झालं तर मेन जे होल असतात ते सात असतात, एक फुकायचा होल आणि बाकीचे सहा ज्याच्यावर बोट ठेवायची. तर मग जेव्हा श्वासावर नियंत्रण आलं तेव्हा काका बोलले की एक एक करून बोट ठेवत जा आणि हळूहळू श्वास फुकत जा. आणि एक बोट ठेवून मी एक आठवडा प्रॅक्टिस केली अशी, पूर्ण एक बोट म्हणजे सहा आठवडे मी प्रॅक्टिस केली सहा बोट ठेवेपर्यंत.
0: प्रत्येक बोटासाठी वेगवेगळे वेळ तुला द्यावा लागला.
1: हो, कारण का आपण बासरी वाजवायला घेतली की पूर्ण आपण बोट त्याच्यावर ठेवून आपल्याला त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. आपल्याला बासरीत कसं नुसतं श्वासावर नियंत्रण असून उपयोग नाही, आपलं मन पण शांत पाहिजे, श्वासावर पण नियंत्रण पाहिजे, आपला श्वास पण वाढलेला असला पाहिजे, श्वास पूर्ण वाढवून धरला पाहिजे आपण, आणि सोबत आपल्या बोटांवर पण नियंत्रण असलं पाहिजे आपलं पूर्णपणे.
0: मग ह्या सगळ्या गोष्टी तू त्यांचं बघत होतास, ते तुला सांगत होते, कसं करत होते ते तुला?
1: ते पूर्ण मला मार्गदर्शन करायचे की तू कशा प्रकारे आता माझं बोट एखादं ठेवायचं चुकलं किंवा थोडस ओपन राहिलं तर ते सांगायचे हे असं नको करूस, हे पूर्णपणे क्लोज कर. आणि त्याच्यामुळे मग त्यांनी हळूहळू हळूहळू मला पूर्ण शिकवली बासरी.
0: अच्छा बरं, त्यांचा देश नेपाळ, त्यांची भाषा नेपाळी देशातली, त्यामुळे त्यांची गाणी सुद्धा त्या प्रकारची असतील, त्यामुळे त्यांचं वादन सुद्धा त्या नेपाळी गाण्यांचंच असणार. मग पहिलं गाणं तू नेपाळी शिकलास की हिंदी शिकलास की, आणि त्यांना आपली हिंदी गाणी माहिती आहेत का?
1: हो, ते बरेच वर्ष झाली ते येत आहेत आणि त्यांना आपली हिंदी गाणी नेपाळी गाणी सगळी माहिती आहेत. आणि पहिली मी जी शिकलो धून ती मगाचीच मी तुम्हाला वाचून दाखवली, ती श्रीकृष्णाची धून.
0: श्रीकृष्ण आणि बासरी हे अतूट नातं आहे आणि त्याची सुरुवात खूप छान अर्थातच श्रीकृष्णाच्या धूनने झाली. पण मग ती त्यांनी शिकवलेली पहिली धून होती का तुझी?
1: नाही, त्यांनी मला फक्त बेसिक शिकवलं, पण मी म्हणलं की आता आपला पुढे आपलं अपग्रेड करायचं आहे, त्याच्यामुळे मी आपल्या फोनचा चांगला उपयोग करून त्याच्यावरनं ही कृष्णाची धून शिकलो.
0: अरे वा, सगळ्यात पहिलं शिकलेली तुझी धून ही आता जो ती आम्हाला वाजून दाखवलीस ती.
1: हो,
0: मग ती तुला यायला लागली, मग तू घरी ऐकवलंस का सगळ्यांना?
1: हो, ऐकवलं मी घरी. आणि तेव्हा कसं झालं की आमच्या घरी पूर्ण सगळीकडे कोणच म्हणजे आजूबाजूला पण कोणच बासरी वाजवायचं
0: नाही, विचारायचं होतं तुला.
1: त्याच्यामुळे जेव्हा मी असं बासरी वाजवताना सगळ्यांनी ऐकलं तेव्हा सगळे चकित झाले आणि उत्साहित पण झाले आणि मला ते वेगवेगळी धून वाजवण्यासाठी प्रेरित करायला लागले.
0: अरे वा, किती छान. मग हे सगळं तू बघत होतास, सोशल मीडियावरनं शिकत होतास, तर तुझी सगळ्यात कठीण धून आणि सगळ्यात सोपी धून ती तू कशी शिकलीस तेही सांग आम्हाला.
1: सर्वात सोपी धून म्हणजे ती पहिली मी वाजवून दाखवली, ती श्री कृष्णाची धून, ती सर्वात सोपी धून आणि बिगिनर साठी सर्वात चांगली धून आहे.
0: अच्छा,
1: तर ती शिकायला मला तरी 3 दिवस गेले.
0: अच्छा,
1: 3 दिवसात मी ती म्हणजे एकदम रफली शिकलो पूर्ण आणि ती मास्टर करायला मला 1 महिना तरी गेला.
0: अच्छा,
1: आणि सर्वात कठीण धून आतापर्यंत मी शिकलेली म्हणजे ती क्रिश मूवी मधली सुरुवातीची थीम सॉंग.
0: मग तू आम्हाला तीही वाजवून दाखव.

0: हे तुझा सराव सुरू होता, बेसिक शिकून घेतलास, ह्याला तू दिवसातला वेळ केव्हा द्यायचास, किती द्यायचास? याचं कारण असं, तुझी आत्ता 12वी आहे, तू हे जे शिकायला सुरुवात केली असेल तेव्हा तुझं 9वी आणि 10वीचं वर्ष असेल, म्हणजे सगळ्यात महत्वाचं वर्ष. मग ते तू कसं काय तुझ्या वेळेचं नियोजन केलंस, अभ्यासाचं नियोजन केलंस?
1: शाळेत होतो तेव्हा मी आपल्या गुरुकुलला होतो, GGPS च्या गुरुकुलला.
0: अच्छा.
1: तर ते सकाळी मी 7 वाजता जायचो आणि संध्याकाळी 5 वाजता सुटायचं, तर मी 6 वाजेपर्यंत घरी यायचो. आणि आमच्या गुरुकुलमध्ये कसं, सगळा अभ्यास तिकडेच करून घ्यायचे पूर्ण, त्याच्यामुळे घरी आल्यावर जास्तीचा काय अभ्यास करायची गरज नाही लागायची. त्याच्यामुळे जेवढा वेळ मिळायचा तेवढा मी बासरी शिकण्यात प्रदान करायचो.
0: अरे वा. पण मग आता मला सांग, तरीही किती तास तू ह्याच्यासाठी द्यायचास, म्हणजे सलग बसायचास, सराव कसा व्हायचा, तास तास जर बसायचा, असं किती वेळ असायचं?
1: मी तरी दररोज 2 तास तरी काढायचो बासरी वाजवण्यासाठी. आणि सलग वाजवणं सोपं नव्हतं, कारण का घसा सुकायचा, सुरुवातच होती माझी घसा सुकायचा, त्याच्यामुळे थोडा वेळ थांबून ब्रेक घेऊन 15 मिनिटाचा असं दुसरं परत ते सुरू करायचो. मी असं करून करून मी प्रॅक्टिस करायचो.
0: आता बासरी हे श्वासाशी जोडलेलं वाद्य आहे, तर श्वासाचे काही व्यायाम तू करतोस का, किंवा तुला कोणी असं सांगितलंय का की श्वास वापरण्यासाठी योग्य पद्धतीने काही व्यायाम आहेत, ते तू बघितलेस का?
1: हो, मी मोबाईलवर पण त्याच्याबद्दल सर्च केलं आणि तेव्हा मला पण त्याच्याबद्दल बरीच माहिती कळाली. आपण एक स्ट्रॉ घ्यायचा, एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आणि त्याच्यात फुकत राहायचं आणि पूर्ण श्वास भरून प्रत्येक वेळी जेवढा श्वास भरता येईल त्याच्यापेक्षा जरा जास्ती श्वास भरायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यात फुकत राहायचं. अशा प्रकारे हा पहिला व्यायाम होता. आणि दुसरा व्यायाम म्हणजे प्राणायाम, सर्वात महत्वाचं.
0: बरोबर.
1: प्राणायाममुळे माझा श्वास आणखीन वाढत गेला.
0: हे सगळं करत असताना 10वीचं वर्ष होतं, तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस बाजूला राहिली होती की अभ्यास आणि बासरी सलग सुरू होतं?
1: अभ्यास आणि बासरी सलग सुरू होतं माझं 10वीत.
0: अच्छा. मला असं वाटतं ते स्ट्रेस बस्टर असावं तुझ्यासाठी.
1: हो.
0: अच्छा.
1: अभ्यास वगैरे करून जेवढा स्ट्रेस आला असेल तेवढा बासरी वाजवून पूर्ण म्हणजे मन मोकळं व्हायचं पूर्ण.
0: अरे वा, किती छान. तुझ्या घरी तू म्हणालास की भजनाची परंपरा आहे, वडील भजन गातात, भाऊ पखवाज वादन करतो, याचाच अर्थ तुझ्या घरात संगीताचं वातावरण आहे. तर जेव्हा तू बासरी वादन शिकायला सुरुवात केली स्वतःहून, तर अर्थात तुला प्रोत्साहन नक्की मिळालं असेल. पण बासरी विकत घ्यायची आहे किंवा आता ते घरातनं प्रोत्साहन कसं झालं, वडील काय म्हणाले, भाऊ काय म्हणाला, किंवा विशेषतः आईचं काय तू त्याबद्दलचं मत होतं, कारण शिक्षण हे सुद्धा महत्वाचं असतं.
1: हो, त्याच्याबद्दल तर आईने आणि बाबांनी दोघांनी मला जास्ती सपोर्ट केला. ते मला म्हणजे मी आता भजनाला जायचो तेव्हा कोण ना कोण बक्षीस द्यायचे मला 100 रुपये वगैरे, असं म्हणजे जे मनात येईल त्याच्याप्रमाणे बक्षीस द्यायचे. तर ते मी साठवून ठेवायचो बाजूला बासरी विकत घेण्यासाठी.
0: अरे वा.
1: आणि हळूहळू हळूहळू मी असे बासरीसाठी पैसे जोडत गेलो. आणि जेव्हा बासरी घ्यायला गेलो मुंबईत तेव्हा माझ्याकडे तरी कमीत कमी 2000 रुपये होते. आणि तेव्हा तिकडे गेल्यावर नेमकं दुकानात गेल्यावर समजलं, आई सोबत होती तेव्हा, दुकानात गेल्यावर समजलं की बासरी तर महाग आहे त्याच्यापेक्षा. म्हणून मग आईने माझ्याकडे बघितलं, ती म्हणते तू काळजी नको करूस, तू घे बासरी. तिने वरचे पैसे जोडले.
0: अच्छा. तुझ्या आवडीची गोष्ट तुला त्याच्यामुळे मिळाली.
1: हो.
0: या सगळ्या वादनामध्ये तू आता शिकतोयस, तर सगळ्या फिल्मी धुनच शिकलायस की तुझ्या बासरीवर तू भजन वाजवू शकतोस, भक्तिगीत वाजवू शकतोस का?
1: हो, बासरीवर मी भक्तिगीत पण शिकलोय, फिल्मी धुन पण शिकलोय आणि क्लासिकल धुन पण शिकलोय.
0: अरे वा. आतापर्यंत तू आम्हाला हिंदी बद्दल फिल्मी धून बद्दल सांगत होतास, तर एखादी मराठी धून सुद्धा आम्हाला तू वाजवून दाखवशील ना?
1: हो, नक्की.
0: अच्छा, मग ते आपण ऐकूया आता.

0: देव, तू हे सगळं कुठेतरी बघून शिकत आलेला आहेस,
1: हो
0: कोणीतरी तुला दाखवलं ते बेसिक शिकलास, त्याच्यानंतर सोशल मीडियाचा वापर करून हे वाद्य तू शिकत आलास. पण बासरी ही आपल्या देशाची परंपरा आहे, पारंपरिक वाद्य आहे, आणि अत्यंत दिग्गजांनी ती वाजवलेली आहे.
1: हो
0: मोठमोठे गुरु आहेत त्याच्यासाठी, मोठमोठे कलाकारांनी बासरी ह्या वाद्याला उच्च पदापर्यंत नेलं आहे, देशभरात जगभरात गाजवलं आहे. तुला असं वाटतं का की ह्याचं आपल्याला परिपूर्ण प्रशिक्षण घेतलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी तू काही प्रयत्न करतोयस का?
1: हो आपल्या इथे मागच्या वेळेस शिवाजी स्टेडियमच्या इथे राष्ट्रीय कीर्तनकार आफळेबुवा आलेले, तर तिकडे मी त्यांच्या पूर्ण वाद्यांचा त्यांचा सेटअप होता, त्यांची माणसं बोलवलेली होती. तर त्याच्यातच मी बघितलं की एक बासरीवादन करणारे पण होते सर. त्याच्यामुळे मग जेव्हा मी त्यांचं कीर्तन संपलं, तर कीर्तन संपल्यावर त्या बासरीवादक सरांकडे गेलो, त्यांना मी विचारलं कसं काय तुमचं, पूर्ण त्यांच्याकडनं माहिती घेतली त्यांच्या क्लासची, आणि मी तो क्लास जॉईन करायचं बघतोय.
0: अच्छा, आता हे 12वीचं तुझं वर्ष झालं की
1: हो
0: तुला पुढचं पण हेच शिक्षण घ्यायचं आहे की अजून काही डोक्यात आहे?
1: हो पुढचं पण मी शिक्षण घेणार आहे.
0: हां, ह्या सगळ्या गोष्टीचं.
1: हो
0: 10वीला तर तू तुझी आवड त्यावेळेला नवीन नवीन तू शिकत होतास, आता 12वीचं वर्ष आहे, 12वीमध्ये आहेस, तर आत्ताचा अभ्यास तो जास्त कठीण थोडासा
1: हो
0: 10वीपेक्षा, मग ते कसं काय करतोस तू, ते वेळापत्रक कसं जोडून ठेवलंयस?
1: तर माझं कॉलेज असतं 12:30 ते 5,
0: हां,
1: तर सकाळी मी उठून सगळं आवरतो, कॉलेजला जातो. कॉलेजवरनं आल्यावर जेव्हा मला वेळ भेटतो पूर्ण संध्याकाळपर्यंत, तेव्हापर्यंत मी बासरीचा अभ्यास करतो, आणि मग रात्री मी आपला कॉलेजचा अभ्यास करतो.
0: तू वेगवेगळ्या भजनांच्या कार्यक्रमांमध्ये वगैरे जातोस, तर असा एखादा प्रसंग तुला आठवतोय का की कोणीतरी खूप छान दाद दिली किंवा तुझं कौतुक केलं किंवा असा आठवणीत राहणार एखादा प्रसंग आहे?
1: हो पूर्ण घडलं, आमचं जेव्हा भजन होतं तेव्हा तिकडे जी मंडळी होती त्यांनी माझं बासरीवादन ऐकून मला एकदम वाहवा केली माझी पूर्ण, म्हणजे ते मला नंतर येऊन बोलले की त्यांनी कधीच असा प्रकार बघितलेला नाही बासरीवादन भजनात. ते पण आणि एवढं ते म्हणतात की एवढं मस्त बासरीवादन आम्हाला ऐकवलंस तू की एकदम मंत्रमुग्ध झाले म्हणतात ते.
0: अरे वा, आता तू कॉलेजमध्ये गेलास तर तुझ्या ह्या बासरी वादनाची संधी तुला महाविद्यालयामध्ये मिळाली आहे का?
1: हो आमच्या महाविद्यालयात छंदोत्सव असा वार्षिक कार्यक्रम असतो, तर तिकडे मला नाटक आमचे असतात छंदोत्सवला, तर तिकडे थोडा वेळ आधी नाटकांचा सगळं अरेंजमेंट होण्याआधी थोडा वेळ असतो, तर त्याच्यासाठी मध्ये शिक्षकांनी वेगवेगळे असे मुलांना की काही वादन करो, काही त्यांची कला प्रदर्शन करा, तर त्याच्यात मला पण संधी मिळाली माझी कला प्रदर्शन करायला. आणि त्याच्यात मी कला प्रदर्शन केल्यावर सर्व शिक्षक आणि सर्व प्रेक्षक सर्व एकदम खुश झाले,
0: जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला,
1: टाळ्यांचा कडकडाट झाला पूर्ण, मला वाहवा झाली पूर्ण कॉलेजमध्ये, मला सगळी ओळख झाली, मला कॉलेजमध्ये सगळे ओळखायला लागले.
0: अरे वा,
1: बासरीवादक म्हणून.
0: अरे वा, किती छान, खूपच छान. खरंच
1: होते,
0: आम्ही सुद्धा तुझी आता बासरी ऐकतोय तर आम्हाला सुद्धा ते खूप छान वाटतंय. देव, तू गेली 2 वर्ष बासरीवादन करतो आहेस, काही गाणी सुद्धा तू बासरीवर अप्रतिमरित्या वाजवतोस, तर आता याबद्दल तुला काय वाटतं?
1: मला असं म्हणायचं की मी ह्याच्यात अजून परफेक्ट नाही, म्हणजे परफेक्ट कधी होऊच नाही शकत, पण जेवढं शिकता येईल मला तेवढं शिकेन मी. आणि आत्ता पण मी ज्या धून वाजवल्यात त्या भलेही परफेक्ट नसल्या तरी पण मी त्या वाजवण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यामुळे जर काय चुकलं असेल तर माफी असावी.
0: खरंच देव, तुझा हा प्रयत्न जो आहे तो खूप चांगला आहे, आणि तू जाता जाता एक महत्त्वाचं वाक्यसुद्धा सांगितलंस की तू मोबाईलचा एक चांगला उपयोग या माध्यमातनं केलास, आणि मला असं वाटतं की इच्छा तुझी तर आहेच शिकायची, आवड आहे, आणि तुझ्यामध्ये तो उपजत गुण आहे, आणि तुझ्या पुढच्या भविष्यासाठी देव खूप खूप शुभेच्छा. रत्नागिरीतनं अजून एक बासरीवादक उच्च

0: पातळीपर्यंत जगभरात जावा आणि ही रत्नागिरीतली बासरी जगापर्यंत पोहोचावी यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तुझं 12वं वर्ष आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा.
1: श्रोते हो, देवचा हा सुरेल प्रवास ऐकल्यावर एक गोष्ट नक्की पटते. कलेसाठी साधना महत्वाची असतेच, पण त्याहूनही मोठी असते ती शिकण्याची मनापासूनची जिद्द. कोणतंही शास्त्रोक्त मार्गदर्शन नसताना केवळ एका आवडीपोटी बासरीसारख्या कठीण वाद्यावर अशी हुकूमत मिळवणं हे खरंच थक्क करणारं आहे. देव, तुझ्या या संगीतमय प्रवासाला आणि तुझ्या भावी वाटचालीला आमच्या आकाशवाणी केंद्राकडून खूप खूप शुभेच्छा. अशीच सुरांची जादू तुझ्या बासरीत घुमत राहो. तर श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकली गोळपच्या युवा बासरीवादक देव सडकर याची ही बातचीत. मी अनघा मगदूम आता तुम्हा सर्व श्रोत्यांची रजा घेते. ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
0: आणि आपण आपल्या या मुलाखतीचा शेवट सुद्धा तुझ्या अशा छानशा बासरी वादनानं करूया.
2: आता मी तुम्हाला फिल्मी धुन आहे काय जब वी मेट पिक्चर मधली तुमसे ही म्हणून ती वाजवून दाखवतो.

इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आज या कार्यक्रमात कुतूहल म्हणून बासरी शिकत त्यात पारंगत होण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोळप रत्नागिरी येथील युवा बासरीवादक देव सडकर यांच्याशी रेडिओ सखी अनघा मगदूम यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया साधी माणसं या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार आनंद घना.

0: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
1: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
0: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
1: का?
0: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
1: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सौभाग्य या चित्रपटासाठी ललिता फडके आणि सहकलाकार यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं हे गीत, संगीतकार सुधीर फडके.

0: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई अण्णा सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
0: ओ इकडं म्हाडा काली उभं राहून करतावाय काय? ओ तिकडे जरा बाजूस सरका, वारा सुटलाय बघा केवढा. एकांदा नारळ पडायचा वरून डोसकीत आणि डोसको फुटायचं.
1: होय होय लक्ष्मी,

0: बुधवारी संध्याकाळी 6:35
1: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
0: ओ इकडं म्हाडा काली उभं राहून करतावाय काय? ओ तिकडे जरा बाजूस सरका, वारा सुटलाय बघा केवढा. एकांदा नारळ पडायचा वरून डोसकीत आणि डोसको फुटायचं.
1: होय होय लक्ष्मी, वारा ना बराच आहे. बरोबर बोलतेस तू, पण काय झालं माहितीये? अगं मी आत्ताच आलो खालनं परसावातनं. तिकडे खाली ना पाट अडलेला होता. म्हणजे काय झालं होतं की पाला पाचोळा काढून त्याला वाहता करायची गरज होती म्हणून तिकडे गेलो होतो. इकडे येताना वर माडावरती जयंता दिसला म्हणून त्याला आत्ताच सांगत होतो की आताची वेळ सगळे नारळ काढ हा तू. हा म्हणजे आजला आडसार नकोत अजिबात.
2: तेव्हा जरूर ऐका मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: सादर करते विवेक वानखडे.
3: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया आली अंगावर या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि सहकलाकार यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं हे गीत, संगीतकार राम लक्ष्मण.

जसा जीवात जीव घुटमळ तस पीरतीच वाढतय बळ तुझ्या तोंडाला तोंड माझ मेळ हगन हे बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ ढगाला लागली कळ पाणी

0: महेंद्र कपूर, उषा मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटासाठीचं दादा कोंडके यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते राम लक्ष्मण. आणि या गीतरचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 10:30 वाजलेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज 7:00 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 11 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आजच्या गाता रे है मेरा दिल या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। श्रोतेहो, मुकेश यांच्या बाबतीत दोन शब्दात एवढंच सांगता येईल, विषण्णतेतील श्रवणीय माधुर्य आणि अनुनासिक शैली। प्रेमभंग झालेल्या नायकाचा विरह, त्याच्या मनातील विषण्णता रसिकांपर्यंत त्याच तीव्रतेनं पोहोचवण्यात मुकेश यांच्या आवाजाला तोड नाही।

0: फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 30 अगस्त सुबह 11 बजे मन की बात।
1: श्रोत्यो, मुकेश म्हणजे निष्पाप, मधुर आणि खिन्न स्वरांचा उत्कृष्ट मिलापत जणू। त्यांनी गायलेल्या अनेक विरहगीतांनी आजच्या तरुण पिढीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, यावरूनच मुकेश यांच्या गायनाची प्रचिती येते। आता आपण ऐकणार आहोत तिसरी कसम या चित्रपटासाठी मुकेश यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन।

0: शोधे हो कष्टाला वय नसतं आणि जिद्दीला सीमा नसते. 1976 एका म्हशीपासून सुरुवात करून सायकलीवरून घरोघरी दूध पोहोचवत आज तब्बल 50 वर्ष अखंड दुग्ध व्यवसाय करणारे कोतवडे येथील माधवराव भावे यांना आपण भेटणार आहोत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
1: मला सांगतो, एका वेळी माझ्या 15 दिवसाच्या फरकात 2 मोठ्या म्हशी गेल्या अटॅक येऊन.
2: अरे बापरे.
1: तेव्हा म्हणजे मी जरा हादरलो होतो, पण चिकाटी सोडली नाही. कारण म्हटलं निसर्ग आहे, त्याला काही पर्याय नाही, त्यातून उभार आलो. आणि चिकाटी ह्या धंद्याला महत्वाची आहे.
0: 3-3 पिढ्यांचा विश्वास जपणारे माधवराव भावे यांची 50 वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत ऐकायला विसरू नका. गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. यासाठी श्रोते हो ट्यून करा 1143 किलोहर्ट्सवर किंवा 101.5 MHz किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
3: श्रोते हो, मुकेश यांच्याबद्दल आपण बोलत होतो. अंदाज या प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित चित्रपटातील मुकेश यांच्या सोलो गाण्यांनी तर कहरच केला त्यावेळी. या चित्रपटात मुकेश यांनी दिलीप कुमार यांच्यासाठी गायलेली तू कहे अगर हम आज कही दिल खो बैठे

मुकेश या प्रतिभावंतांच्या मेहनतीतून निघालेल्या अनेक अविस्मरणीय आणि अजोड सुरावटींनी आजही कान तृप्त होतात ते यामुळेच.

मुकेश यांनी गायलेलं आभारा या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन. कार्यक्रमात आता ऐकूया मेरा नाम जोकर या चित्रपटासाठी मुकेश यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार शंकर जयकिशन.

श्रोतेहो, मुकेश यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द म्हणजे जणू मोतीच. त्यांची गायनशैली अफलातूनच अशी होती. हे मुकेश यांच्याबद्दलचे संगीतकार सलील चौधरी यांचं मत. मुकेश यांच्या अद्वितीय गानप्रतिभेची साक्ष देतात. रात्रीच्या नीरव वातावरणात रेडिओवरती लागलेलं मुकेश यांचं सुहानी चांद राते हम सोने नहीं देती आजही हे गीत अस्वस्थ करतं. यावरूनच मुकेश यांच्या गायनाची प्रचिती येते.

या गीताबरोबरच आजच्या गाता रे हे मेरा दिल या कार्यक्रमातून आम्ही आपला आता निरोप घेतोय. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. 12 वाजता आपण ऐकणार आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.

श्रोत्यांचा आवडता कार्यक्रम वनिता मंडळ. केल्याने होतं आहे रे. पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकणार आहोत. सूत्रसंचालन विद्यागौरी ताम्हणकर यांचं आहे आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्यागौरीचा नमस्कार. श्रावण सुरू आहे, संकल्पांसाठी उत्तम दिवस सुरू आहेत. आजच्या कार्यक्रमातली मुलाखत ऐकून तुम्हीही प्लॅस्टिक व्यवस्थापनाचा संकल्प कराल याची मला पूर्ण खात्री आहे. चला तर मग उशीर कशाला, आज भेटूया केल्याने होतं आहे रे हे सिद्ध करणाऱ्या प्लॅस्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांना.

0: नमस्कार श्रोते हो, सर्वांना विद्यागौरीचा नमस्कार। आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शेकडो प्लास्टिकच्या गोष्टी वापरतो आणि फेकून देतो, पण हे सगळं प्लास्टिक जातं तरी कुठे? तर ते जातं जमिनीच्या पोटात किंवा समुद्रात। आज आपल्याकडे ज्या पाहुणे आले आहेत त्यांचं या विषयातलं काम खूप मोठं आणि प्रेरणादायी आहे। एका अभयारण्यात प्लॅस्टिकमुळे मृत्यू झालेल्या हरणाला बघून विचार सुरू झाला आणि एक अद्भुत प्रवासही सुरू झाला। हा प्रवास आहे रुद्र एन्व्हायरमेंटल सोल्युशनच्या संस्थापिका डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांचा। पर्यावरणाच्या संबंधित गेल्या अनेक दशकांमध्ये अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे आणि त्याचा एक महत्वाचा घटक आहे प्लॅस्टिक। प्लॅस्टिकनी केलेल्या क्रांतीबरोबरच त्याचे दुष्परिणामही दिसत आहेत। या समस्येवर ज्यांनी कृती करून मार्ग शोधला अशा डॉक्टर मेधा ताडपत्रीकर आज आपल्यासोबत असणार आहेत। मेधाताई, कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत।
1: धन्यवाद गौरीताई, मलाही आज इथे कार्यक्रमात येऊन खूप आनंद झालाय आणि श्रोत्यांशीही गप्पा मारायला मिळत आहेत।
0: चला तर मग थेट सुरुवात करूया। तुम्ही स्वतःला ऍक्सिडेंटल एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणता आणि ते प्लास्टिक खाल्ल्यामुळे झालेल्या एका हरणाच्या मृत्यूच्या प्रसंगाने तुमच्या विचारांची दिशा बदलली आणि व्यवसाय सुद्धा बदलला, ऐकायला आवडेल।
1: खरं सांगू का, तोपर्यंत आयुष्य, म्हणजे जोपर्यंत हे हरिण आमच्या आयुष्यात आलं नाही तोपर्यंत आयुष्य नेहमीप्रमाणे सर्वसामान्यांचं जसं असतं तसंच होतं। म्हणजे शिक्षण, त्याच्यानंतर फक्त नोकरीच्या ऐवजी व्यवसाय, हे आणि हे करत असताना कधी असं वाटलं नाही की मी कचऱ्यावर काम करेन। कारण म्हणजे आपण कचरा हा जरी दररोज आपण बघत असलो करत असलो तरीही आपण त्याच्यावर काम करू असं कुठेही नसतं। मग आम्ही 2009 एका अभयारण्यात गेलो तर तिथे आम्हाला सांगितलं तुम्ही या बाजूला जाऊ नका कारण हरिण मेले। आम्हाला जास्ती आनंद बहुतेक वाघांनी खाल्लेला असणार वगैरे, पण 2-4 दिवसांनी कळलं की त्या हरणाच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडलं। आणि मग त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही ते फोटो दाखवायचो तेव्हा असं व्हायचं की अरे असं कसं करतात लोक, कारण का तुमच्या आमच्यासारखीच लोक जातात आणि तुमच्या आमच्यासारखीच लोक तिथे कचरा टाकून येतात। बर, प्राण्यांचं कसं असतं, प्राण्यांनाही म्हणजे मीठ लागतं, मग ते त्यातला म्हणजे चाटतात आणि ती पिशवी पोटात जाते, बर ती तिथेच राहते हालत नाही। काही दिवसांनी त्यांचा पाणी आणि पाणी नसल्याने आणि पोटात जागा कमी असल्याने मृत्यू होतो। मग आधी हरिण इतकं गोंडस, त्याचं म्हणजे आमचं असं व्हायचं असं कसं लोक करतात आणि कोणी याच्यावर काही करत नाही। हा, कारण का कसं असतं, कोणीतरी दुसऱ्यांनी काहीतरी करावं ही आपली प्रत्येकाची इच्छा असते। आणि मग आमचं गप्पा मारताना मी आणि माझा जे सहकारी आहेत शिरीष फडतरे म्हणून, आम्ही असे चहा पित असताना आमचं एकदा असं झालं की आपण सगळे लोक म्हणजे एकमेकांसारखेच आहोत, आपणही याच्यावर काही करत नाही। मग आम्ही ठरवलं प्लास्टिक असतं काय हे शोधून काढू, म्हणून मग आमचा तो प्रवास चालू झाला
0: की मुळाशी जायचं ठरवलं।
1: आधी असतं काय, मग कळलं प्लास्टिक हे आपलं फॉसिल फ्युएल की ज्याच्यापासून डिझेल पेट्रोल होतं त्याच्यापासूनच प्लास्टिक बनतं। मग आता त्याचं होतं काय, तर मग असं कळलं की काही प्लास्टिक हे रिसायकल होतं त्याच्यापासून परत प्लास्टिक बनतं, पण जवळजवळ 40-50% प्लास्टिक हे निसर्गात सोडून दिलं जातं। एक मी फक्त तुम्हाला आकडा देते, गेल्या 60 जगभरात 8 पेक्षाही जास्ती प्लास्टिकचा कचरा तयार झाला।
0: माय गॉड,
1: त्यातला 9% रिसायकल झाला
0: फक्त।
1: हो,

0: फक्त 12% हा जाळला गेला आणि जो बाकीचा राहिलेला आहे साधारण काय जो आहे तो अजूनही ह्या पृथ्वी तलावर इथेच राहणार आहे. म्हणजे एक प्लास्टिकची आज आपण काय चॉकलेट खाल्लं त्याच्यावरची चांदी जी आहे ती तुमचे माझे म्हणजे मुलं पतवंड गेली त्याची त्यांची पतवंड झाली तरीही ते राहणार आहे. मग ही जेव्हा भीतीदायक गोष्ट आली मग तेव्हा वाटलं की अरे आपण ह्याच्यावर काही काम करू शकतो का. बर आम्ही दोघही इंजिनियर नाही बर का, त्यामुळे आपण काही करू असं काही नव्हतं, पण बघूयात तरी. म्हणून खरं आमचा हा म्हणजे आम्ही काम सुरू केलं आणि म्हणजे पहिली आमची प्रयोगशाळा होती हे स्वयंपाकघर. मग त्याच्यामध्ये प्लास्टिक वेगवेगळ्या भांड्यात घालणं, ते गरम करणं, पाण्यात घालणं. आणि खरी आयडिया आम्हाला आली म्हणजे म्हणतो ना आपला एक दिवा लागला तो म्हणजे जेव्हा आम्ही एक बर्फाचा खडा वितळताना पाहिला की तेव्हा असं झालं पाण्यापासून बर्फ, बर्फापासून पाणी, मग आपण हे प्लास्टिक बदल करू शकतो का. हा म्हणजे प्लास्टिक बनतं फॉसिल फ्युएलपासून म्हणजे तर त्याच्यापासून आपण परत फ्युएल बनवू शकतो का. या एका साध्या सोप्या ह्याच्यातनं आमचा खरं प्रवास सुरू झाला. आणि मग आम्ही एका प्रेशर कुकर मध्ये घातला, तो इतकं छोटं होतं की तो प्रेशर कुकर फुटला आतल्या प्रेशरनी. मग असं वाटलं की अरे चला मोठा प्रेशर कुकर, मग कुठल्या तरी मित्राकडनं मोठा प्रेशर कुकर मिळवला आणला आणि तो घातला. मग म्हणजे तेही हे झालं, मग कोणीतरी सांगितलं शिट्टी काढा, ती काढली, मग सगळं वरती काळं काळं झालं. मग कोणीतरी सांगितलं की तुम्ही त्याला ट्यूब लावून बघा. मग हे करत असताना खूप वाचन चाललं होतं, की अभ्यास करत होतो, लोकांशी बोलत होतो की काय करता येईल. आणि मग एक 4 ते 5 महिन्यांनी आम्हाला असं जाणवलं की ती जी काळी ट्यूब आहे त्याच्यातनं ते जे पाण्यात घातली होती त्याच्यावरती एक काळ्या रंगाचे तरंग आले.
1: बर
0: मग ते काढले आणि ते जेव्हा तपासले तेव्हा लक्षात आलं रेच्चा हे तर म्हणजे परत खनिज तेलच झालं. मग आम्ही पहिलं मशीन बनवलं 2010 ला आणि तेव्हा आम्ही भारतातले पहिले असं
1: पायोनियर
0: म्हणजे प्लास्टिक टू फ्युएल बनवणारे होतो.
1: अशा रीतीने तुमची सुरुवात झाली. मी जे म्हणते की केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे. तसं तुम्ही आधी केलं आणि हे सांगितलं की केल्याने होतं गोष्टी होतात.
0: हा पण खरं म्हणजे असं काही मनात नव्हतं की म्हणजे केल्याने होत आहे,
1: पण तो अवेअरनेस होता ना की ह्याच काहीतरी केलं पाहिजे. हा जो एक काय टोचणी असते त्यातून त्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात. खूपच छान मेधाताई, 2002 सालापासून साधारण प्लास्टिक बद्दल एक अवेअरनेस सुरू झाला बऱ्यापैकी आणि प्लास्टिकवर बंदी आली, मग त्याचं किती मायक्रॉन वगैरे सगळं, आणि मग रिसायकल रियूज हे विचार खूप पुढे आले आणि सोबत पारंपरिक प्लास्टिक नष्ट करण्याचे जे पर्याय होते ते सुरूच होते. अशा या प्लास्टिककडे कच्चा माल म्हणून तुम्ही बघितलं तर आणि त्या दिशेने कृती केली ते तुम्ही सांगितलं, पण मग पुढे काय केलं.
0: जेव्हा आम्हाला लक्षात आलं की आपण प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन बनवू शकतो मग वाटलं चला आता हे मशीन बनवू. तर मशीन कसं बनवायचं हेही माहिती नव्हतं, त्यामुळे जेव्हा आम्ही पहिलं मशीन बनवलं तेव्हा मोठा प्रेशर कुकर असाच प्रकार होता आणि तेव्हा खूप आमच्याबद्दल लिहून आलं कारण का पहिले वगैरे आणि आम्ही पण असे खुश होऊन पाठीवर थाप अरे वा आपण काहीतरी चांगलं केलंय. पण हे करत असताना 2 महिन्यांनी एक आमच्याकडे वैज्ञानिक आले आणि ते म्हणले तुम्ही ह्यातला गॅस तो बाहेर सोडताय. आम्ही आपले हो पहिल्या दिवसापासूनच सोडतो कारण का खरं सांगते म्हणजे आम्हाला तेव्हा काहीच याची जाण नव्हती किंवा माहिती नव्हती. म्हणजे ह्यातनं तुम्ही जो सोडताय गॅस हा पर्यावरणाला म्हणजे धोकादायक आहे, नका सोडू. त्या दिवशी संध्याकाळी मी आणि शिरीषने ठरवलं, आपल्याला जमलं नाही आपण प्रयत्न केला देव सोडून. आम्ही खरं सांगते आम्ही त्या दिवशी संध्याकाळी आमच्या मशीनला टाळं लावलं.
1: बर
0: आणि त्याच्यानंतर इतके फोन यायचे की आम्हाला मशीन पाहिजे आणि मग आमच्याकडे अशी धावपळ व्हायची, आता कोणी उत्तर द्यायचं कारण का सांगणार काय
1: काय सांगणार.
0: मग आम्ही ठरवलं पण एक कुठेतरी म्हणजे असंच असतं ना की आपण काहीतरी करतोय मग पुढे जाऊन शिकू. मग आम्ही 1-6 महिन्यांनी तो गॅस काय असतो त्याच्याबद्दल वाचायला सुरुवात केली, मग तो गॅस कलेक्ट करायला सुरुवात केली. मग जेव्हा आम्ही तो म्हणजे टेस्टिंग करून आणलं तेव्हा लक्षात आलं अरेच्चा हे तर अजून वेगळ्या प्रकारचं इंधन.

0: नाही, कारण का ह्याच्यामध्ये मिथेन प्रोपेन ब्युटेन म्हणजे आपला एलपीजी असतो तसंच होतं. मग म्हणलं आता ह्याचं काय करता येईल, मग आम्ही दुसरं मशीन बनवलं की ज्यामध्ये हा जो गॅस आहे हाच आम्ही इंधन म्हणून मशीन करता वापरायला सुरुवात केली. त्यामुळे आमचं जे मशीन आहे ते याच मशीनमध्ये तयार होणाऱ्या इंधन आणि गॅसवर चालतं, इलेक्ट्रिसिटी थोडीशी लागते. पण मग हे सुरू केलं,
1: मशीन सुद्धा ते आत्मनिर्भर झालं,
0: मशीन सुद्धा आत्मनिर्भर झालं. पण हे माहिती नव्हतं, पण म्हणजे एक होतं की सोडायचं नाही, आणि दुसरं हेही होतं की आपण काही इंजिनियर नाहीत, आपण सायंटिस्ट नाही, नाही जमलं तर काय होईल, आपण प्रयत्न केला,
1: प्रयत्न केला
0: आणि नाही जमलं. हा, की असं नको व्हायला की आपण काहीतरी कुठेतरी राहिलो,
1: थांबून पाहिलं,
0: करून पाहिलं नाही.
1: वा वा ताई, रुद्र ही कंपनी आणि केशव सीता न्यास या माध्यमातून तुम्ही आता सध्या प्लास्टिक संबंधी प्रक्रिया आणि अवेअरनेस जाणीव जागृती करत आहात. कुठले कुठले उपक्रम राबवता?
0: खरं सांगू आता हे जेव्हा म्हणजे तू मगाशी म्हणलं की मशीन सुरू झालं, तेव्हा शिरीष म्हणला की हे बघ तो आहे कॉस्ट अकाउंटंट, तो म्हणला आपल्याला हा व्यवसाय म्हणून करायचा असेल तर आपल्याला हे पाहिलं पाहिजे पैसे परत मिळतात का.
1: खरंय,
0: नाहीतर तुम्हाला जर असं नाही झालं तर ती हॉबी होते आणि ते पुढे वाढत नाही. मग आम्ही ठरवलं की मशीन विकायच्या आधी एक दोन वर्ष आपण चालवून बघू, वेगवेगळे प्रयोग करत राहू. आणि एकदा तुम्ही काम करायला सुरुवात केलीत की तुम्ही लोकांशी बोलायला लागता.
1: खरंय,
0: मग मला म्हणजे असं कुठे कोणी दिसलं की मी आपलं प्लास्टिक किती चांगलं आहे, आणि कारण तेव्हा गैरसमज होते की प्लास्टिक बंद करा. प्लास्टिक वाईट नाहीये, प्लास्टिक अतिशय उपयुक्त
1: प्रॉडक्ट,
0: आपलं आयुष्य इतकं सुखकर झालंय ना.
1: ब्रशपासून सुरुवात,
0: चष्मे,
1: चष्मा,
0: म्हणजे अनेकांचे लहानपणी फुटलेले चष्मे जे आहेत किंवा आज वैद्यकीय ह्याच्यात सुद्धा इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आहेत. तुम्ही सांगा, पूर्वी नी रिप्लेसमेंट झाली की लोक महिना महिना दोन दोन महिने हे पडून असायचे, आज दुसऱ्या दिवशी लोक चालायला लागतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात आहे, विमानात आहे,
1: सगळीकडे
0: प्लास्टिक आहे. मग प्लास्टिक वेट नाही तर आपल्या सवयी चुकीच्या आहेत हे लक्षात आलं. मग लोकांना ते सांगायला सुरुवात केली की तुम्ही गोळा करा आणि कुठेतरी न्यायला द्या. पुण्यात राहत असल्याचा एक चांगला फायदा असतो, लोक स्पष्टपणे तुम्हाला तोंडावरती सांगतात. मग तेव्हा एकदा मी गेले असताना असं माझं सांगत होते, तर एक जण म्हणले उत्तम सांगताय, पण आमच्याकडे जी बाई येते आम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा केला तरी ती नेताना दोन्ही एकत्र करते, तुम्ही आता मला सांगताय प्लास्टिक वेगळं करा, उपयोग काय आहे. म्हटलं बरोबर आहे तुमचंही. मग म्हणलं तुम्ही ठेवा, मी न्यायला येईल. आणि खरंच त्या गृहस्थांचा मला एक 8 दिवसांनी फोन आला की मी एक प्लास्टिकची छोटी पिशवी तयार आहे, तू येऊन घेऊन जा. आणि तिथनं खरं आमची कलेक्शनला आणि अवेअरनेसला सुरुवात झाली. म्हणजे ध्यानी मनीही नव्हतं, म्हणून मी मला ऍक्सिडेंटल एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणते की काहीही न ठरवून केलेलं हे काम आहे. आणि मग पहिले 6 महिने मी आपल्या गाडीतनं जाऊन घरोघरी जाऊन म्हणजे प्लास्टिक गोळा करून यायची, कोणाला तरी कोण तरी कोणाला सांगायचं, त्याला काही सिस्टीम नव्हती.
1: सिस्टीम
0: मग लक्षात आलं की आपल्याला काहीतरी एक पाऊल मागे घेऊन त्याला सिस्टीम लावली पाहिजे, शिस्त लावायला पाहिजे. आणि मग आम्ही ते म्हणजे आमचं जे गोळा करणं आहे प्लास्टिकचं ते सुरू झालं. ह्याला झाली 2013-14 पासून आम्ही हे करायला सुरुवात केली.
1: तरी खूप वर्ष झाली.
0: आणि मग तुम्ही म्हणलात तसं की एक म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की भारतभरातनं लोक स्वतःच्या खर्चानी कुरिअरनी प्लास्टिक बॉक्सेस मला पाठवून देतात कचरा.
1: हे जी प्रोसेस सगळी होते त्याच्यात TCD म्हणजे थर्मोकॅटलिस्ट डीपॉलिमरायझेशन ही प्रोसेस भारतात विकसित करणाऱ्या तुम्ही पहिल्या आहात, पायोनियर आहात.

0: म्हणजे थर्मो कॅटलिस्ट डिपॉलिमरायझेशन ही प्रोसेस भारतात विकसित करणाऱ्या तुम्ही पहिल्या आहात, पायोनियर आहात. तर असा हा मेड इन इंडिया प्रोजेक्ट ऍक्च्युअल अस्तित्वात केव्हा आला, कसा आला?
1: आमचं पहिलं मशीन 2009 आम्ही सुरू केलं आणि ही जी म्हणजे प्रोसेस आहे तशी सोपी आहे. थर्मो कॅटलिटिक डिपॉलिमरायझेशन म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे उष्णता आणि कॅटलिस्ट यांचा उपयोग करून ज्या प्लास्टिकच्या लॉंग चेन्स असतात त्या तोडून त्याच्यापासून इंधन बनवतो. पहिल्यांदा प्लास्टिक बारीक करून मशीनमध्ये घातलं जातं, मशीन
0: श्रेडिंग
1: श्रेड केलं जातं आणि ते मशीनमध्ये घातलं जातं. त्याच्यानंतर मशीन सुरू होतं, त्याचं हीट केलं जातं म्हणजे गरम केलं जातं. साधारण 160-170 डिग्री नंतर प्लास्टिक वितळायला सुरुवात होते. इथे आपण प्लास्टिक जाळत नाही आणि मग त्यातनं वेगवेगळे धूर बाहेर येत, गॅसेस बाहेर येतात. हे आपण गोळा करून स्वच्छ करून ठेवून देतो आणि एका ठराविक विशिष्ट क्वांटिटी झाली की आपण तोच गॅस परत हिटिंग करता वापरतो. साधारण 350 डिग्री नंतर त्यातनं इंधन यायला सुरुवात होतं, म्हणजे आपलं डिझेल पेट्रोल असतं तसं. आणि 420-430 डिग्रीला ही प्रक्रिया पूर्णतः बंद होते. म्हणजे जे प्लास्टिक तुमचं हजारो वर्ष राहणार आहे ते साधारण दिवसभरात आपण त्याचं परत इंधनात रूपांतर करतो.
0: वा वा. आणि याचं कौतुक मला असं वाटलं की चुकत शिकत आणि मग एक स्टँडर्ड बनवून तुम्ही पूर्णपणे भारतीय बनावटीचं, बाहेरची कुठली मदत न घेता एक चांगला मॉडेल तुम्ही उभं केलं. खूप अभिनंदन आहे तुमचं. श्रोते हो, डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी आपला हा संवाद असाच पुढे चालू राहणार आहे. पण एक सुरेल ब्रेक घेऊया. ब्रेक के बाद भेटूयाच, कुठेही जाऊ नका. स्टे ट्यून विथ आकाशवाणी पुणे.

0: आपण बोलतो आहोत डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्यासोबत. ताई, आपण बघितलं की कसा प्रोजेक्ट चालतो, कसं मॉडेल उभं राहिलं, आणि तुम्ही म्हणालात की त्याच्यातनं इंधन निर्माण होतं, तर एक्झॅक्टली काय काय मिळतं आणि त्याचा उपयोग कुठे कुठे होतो हे जर तुम्ही सांगितलं तर श्रोत्यांमध्ये सुद्धा याबद्दलचा अवेअरनेस वाढेल.
1: आपण याकरता जे प्लॅस्टिक वापरतो हे साधारणतः फेकलेलं प्लॅस्टिक असतं, म्हणजे रॅपिंग पॅकेजिंग, की जे ट्रेडिशनली रिसायकल होत नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जाड प्लॅस्टिक असतं, त्याच्यापासून परत प्लॅस्टिक तयार होतं, आणि मग काही ह्याच्यानंतर जे तरीही त्यातनं जे राहतं ते आमच्याकडे येतं. आता जेव्हा आपण 100 किलो प्लॅस्टिक टाकतो त्यातनं आपल्याला 40-70% हे इंधन मिळतं, म्हणजे डिझेल पेट्रोल च्या टाईपचं,
0: चांगली क्वांटिटी
1: लिक्विड, आणि मग त्याच्यामधनं गॅस येतो की जो आपण परत मशीन करता वापरतो, आणि कार्बन राहतो 5-10%. आता हा जो कार्बन आहे ह्याच्यामध्येही थोडा प्लास्टिकचा अंश असतोच. मग ह्याचा उपयोग एकतर ब्रिकेट्स बनवतात, त्याला बाइंडिंग करता होतो, किंवा उत्तम म्हणजे डांबरामध्ये घालून त्याच्यापासून रस्ते बनवले जातात. म्हणजे कुठलंही काहीही ह्याच्यातनं वाया जात नाही, आणि त्या प्रत्येकाचा
0: निसर्गाला हार्मफुल नाही,
1: निसर्गाला हार्मफुल नाही, आणि उत्तम म्हणजे डांबराचे रस्ते तर इतके उत्तम होतात, खड्डे पडत नाहीत, आणि तुमचे पैसेही वाचतात.
0: आणि ह्याचं करायचं काय, हा जो आयटम आहे तो माणसाच्याच उपयोगाला अशा पद्धतीने येतो. खरं तर सरकारने याच्यावरती खूप सिरियसली विचार करून ह्याला कशी चांगली गती मिळेल ह्याचा खरं तर विचार करायला पाहिजे. हे सगळं करत असताना तुम्ही ही सगळी मशीन मॅन्युफॅक्चरिंग पण सुरू केलं आणि तुम्ही बनवताय मशीन, तर त्याला प्रतिसाद कसा आहे, लोक मागतात का आणि कुठे कुठे मागतात?
1: याला तर उत्तम प्रतिसाद आहे. याला वेगवेगळे नव उद्योजक किंवा वेगवेगळ्या MNCs सरकारी अशा सर्व प्रकारात, कारण प्लास्टिक सगळीकडे, प्लास्टिकचा प्रॉब्लेम हा सगळ्यांना आहे, त्यामुळे हे वापरतात. मला सांगायला आनंद वाटेल की आमचं एक मशीन आम्ही इंडियन रेल्वेच्या रिसर्च इन्स्टिट्यूटला दिलेलं, त्यांना गेल्या वर्षी प्रेसिडेंट्स अवॉर्ड मिळालं त्या प्रोजेक्टला. आणि म्हणजे आम्हालाही आनंद आहे की आपलं मशीन होतं त्या मशीनला हे अवॉर्ड मिळालेलं आहे. त्यामुळे विविध प्रकारचे MNCs आहेत की जे वापरतात, त्यांच्या स्वतःचं जे प्लास्टिक आहे त्याच्यापासून ते इंधन बनवतात, आणि ते इंधनही ते स्वतःच वापरतात.
0: म्हणजे स्वतः क्रिएट केलेला खूप सारा कचरा बाहेर न फेकता त्याच्यावर स्वतःच प्रोसेस केल्यामुळे खूप माणसांचे कष्टही वाचतात. आणि हे अशी मशीन्स, हे ऐकताना सुद्धा अनेक श्रोते असतील की त्या ज्यांना वाटेल की आपणही असं मशीन घ्यावं आणि ती प्रोसेसिंग सुरू करावी. ताई, 10-12 वर्षांपूर्वी तुम्ही स्वतःच्या गाडीतून जाऊन लोकांच्या घरोघरी जाऊन प्लास्टिक गोळा करत होतात, आणि आज साधारण 2,75,000 जास्त लोक तुमच्याशी जोडलेले आहेत. हा बदल कसा होता, हा प्रवास कसा होता, आणि हा अवेअरनेस क्रिएट करण्याचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल काय सांगाल?
1: प्रवास म्हणलात ना, तर आता बघितलं तर वाटतं कसं काय आपण केलं, पण तेव्हा असं होतं की एक तेव्हा लक्षात आलं की कचरा हा महिलांचा म्हणजे महिलांच्या अधिकारात येतो. कारण का आम्ही आता बघतो तर त्याच्यात साधारण 90-95% महिला आहेत की ज्या म्हणजे घरामध्ये तुम्ही आपण असतो किंवा आपली बाई असते, हेच कचऱ्याचं बघतात, ते सवय लावतात. मग हे लक्षात आल्यावर वेगवेगळ्या सोसायटीत जाऊन सांगणं की प्लास्टिक उत्तम आहे, कचरा करणं वाईट आहे, आणि कचरा करणंही वाईट नाही. कारण शेवटी असं आहे, आज आपण दुकानात गेलो तर सगळ्याच वस्तू या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या आहेत.
0: पूर्वी त्या कागदात यायच्या,
1: आज प्लास्टिकमध्ये आल्या. आणि म्हणजे मध्ये सांगायचा की खरं म्हणजे प्लास्टिक हा कागदाला पर्याय म्हणून आला.
0: खरंय,
1: म्हणजे कागद तयार करताना लागणारी ऊर्जा आणि पाणी हे ज्या प्रचंड प्रमाणात लागतं त्याच्यापेक्षा प्लास्टिक उत्तम असं म्हणायची वेळ आहे. पण आपण हा विचार केला नाही की प्लास्टिक वापरल्यानंतर त्याचा आपण काय करणार आहोत, म्हणून प्रॉब्लेम आला. मग आम्ही लोकांना जाऊन

0: एवढंच सांगायला सुरुवात केली की आणि तुम्ही ठेवा आम्ही येऊन घेऊन जातो. आणि ह्याला मग हळूहळू तो प्रतिसाद मिळत गेला. म्हणजे मी किटी पार्टीत, शाळेत, ऑफिसेस, तुम्ही म्हणाल तिथे जाऊन मी लोकांशी बोलत होते. आणि हा जो बदल होत गेला आणि हळूहळू काय झालं की हीच लोक जी आहेत ना,
1: माउथ पब्लिसिटी होती
0: आणि प्रत्येक जण जेव्हा तो अवेअर होतो तो चार जणांना अवेअर करतो.
1: खरं
0: आणि हळूहळू पुढे माझं काम सोपं होत गेलं. कारण का माझ्याऐवजी आम्ही आमची जे लोक आहेत यांना आम्ही प्लास्टिक वॉरियर म्हणतो.
1: खरं
0: म्हणजे एक न राहता हे अनेक हात तयार झाले.
1: चळवळ बनणं गरजेचं आहे.
0: अगदी खरं. कारण एक माणूस नाही हो करू शकत.
1: नाही,
0: अगदी तुम्ही 10 जण असलात तरी नाही करू शकत. कारण प्रत्येकाला वाटलं पाहिजे. म्हणजे मला आज अनेक जण,
1: गोळा करणाऱ्या लोकांची संख्या आणि क्रिएट करणाऱ्या लोकांची संख्या ही भयंकर व्यस्त आहे.
0: आणि मला अनेक जण येऊन सांगायला लागले की मी गोळा करत होते तेव्हा पहिल्यांदा मीच टाकायची, आज माझ्या घरातली मुलं नातवंड तिथेच प्लास्टिक ठेवून देतात. ही जी सवय आहे ना ती सगळ्यात महत्वाची. म्हणजे आपण खूप काही वेळेला बोलतो ना की वेस्ट मॅनेजमेंट, खरं काहीच नाही आहो, फक्त सवय बदलायची आहे.
1: सवय
0: आणि पूर्वी होतच की पूर्वी कुठे आपल्या घरातला कचरा बाहेर जात होता.
1: खरं. अगदी दुधाची पिशवी रद्दी काचवाल्याकडे काच द्यायची, म्हणजे इतकं
0: असायची, कपडे देऊन तुम्ही घ्यायचा,
1: भांडी
0: यायची किंवा तुम्ही कपडे कोणाला तरी द्यायचा. आम्ही म्हणलं ना आपण मस्त जुगाडू, टी शर्ट कोणी नाही घरात नसेल, भोकं पडली तर तो आपण गाडी पुसायला घेतो, त्याला अजून भोकं पडली की आपण घरातलं काहीतरी
1: देण्याची वृत्ती नव्हती.
0: आज कसं झालंय की आहे द्या फेकून
1: द्या फेकून,
0: पण त्याचा काय परिणाम होतो म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट मध्ये सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे नाही म्हणणं.
1: नाही म्हणणं.
0: घरातच तुम्ही आणलं नाही तर कचरा होणार नाही. पण अवघड आहे.
1: अवघड आहे ते. आणि आता ते आपल्या लाईफस्टाईल मध्ये ती इतकी मुरलेली गोष्ट आहे. हे आता तुम्ही सांगितलं तो तुमचा खूप छान अनुभव होता पुण्यासारख्या ठिकाणी, ही एक वेगळीच छान गोष्ट आहे. बाहेरच्या देशांमध्ये पण तुम्ही राहिलाय, तर बाहेरच्या देशांमध्ये ह्या सगळ्या प्लास्टिकचं काय करतात? एक सहज कुतूहल म्हणून.
0: बऱ्याच वेळा हे म्हणजे पूर्वी जेव्हा चायना घेत होतं तेव्हा ते गोळा करायचे आणि सगळं चायनाला पाठवून द्यायचे. आज तिकडचे लोक प्लास्टिक वेगळं करतात, फक्त ते एकत्र करून विविध म्हणजे एशियन कंट्री मध्ये पाठवून दिलं जातं,
1: दुसरीकडे कचरा फेकून
0: स्वतःचा.
1: ऍक्च्युअली इट्स नॉट गुड. आणि या पार्श्वभूमीवरती तुम्ही हे जे आता प्रयत्न केलात ते खूप स्तुत्य प्रयत्न आहे. मैत्रिणींनो तुम्ही विचार करा हा याच्याबद्दल. मी एक सजग नागरिक म्हणून काय करू शकते? तोपर्यंत एक गाणं ऐकूया.
0: गौरीताई तुम्ही गाणं ऐकवताय ना, तर माझं एक आवडतं गाणं आहे, माझी आई खूप छान म्हणायची, गजानन वाटव्यांनी संगीत दिलेलं, मोहुनिया तुझं संगीत.
1: नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: श्रोते हो, आपण बोलतो आहोत प्लास्टिक वॉरियर ज्यांना म्हणता येईल अशा एन्व्हायरमेंटलिस्ट डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी. मेधाताई, ही मुलाखत अनेक घरांमध्ये आत्ता ऐकली जाते आहे, नंतर ती युट्यूबला येईल तेव्हाही ती ऐकली जाईल. या चळवळीच्या लीडर म्हणून आज तुम्ही पुढे आहात, पण आपल्या घराघरात खूप साऱ्या लीडर आहेत, तर त्यांच्या परिक्षेत्रात, त्यांच्या आजूबाजूच्या जगात त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्ही सांगाल?
1: महिला म्हणल्यावर ना माझा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण मला असं वाटतं की जर जग बदललं ना त्या फक्त महिलाच बदलू शकतात.
0: म्हणजे
1: थोडं बायस्ड लोक म्हणतील,
0: बायस्ड नाही आहे, त्याला कारण आहेत काही.
1: पण काय होतं, तुम्ही जसं म्हणलात लीडर, घरातली महिला म्हणजे शिस्त लावणं किंवा घर कसं ठेवायचं हे महिलांच्या हातात असतं. वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक चार पाच घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होते. कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. तर आपण आपलं,
0: पण ते अशक्य नाही,
1: अशक्य नाहीये, पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो.
0: खरं,
1: त्यामुळे असं समजू नका की मी एवढाच प्लास्टिक कसं देऊ, कसं गोळा करू,
0: माझ्या एवढ्याच्या करण्याने काय फरक पडणार आहे.
1: हा, पण म्हणजे प्रत्येकाने असा विचार केला तर कधीच काही होणार नाही.
0: खरं,
1: त्यामुळे छोटं छोटं म्हणजे खारुताईचं काम जसं आहे की छोटे छोटे दगड टाकणं हेच महत्वाचं आहे. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
0: खरं,
1: पण आता बघा ना, आता घरामध्ये महिला जेव्हा तीच बाहेर जाऊन गोष्टी घेऊन येते तर याच्यामध्ये पहिलं करू शकतो की जाताना आपली पिशवी घेऊन जा,
0: कापडी पिशवी
1: घेऊन जा. घरी आल्यानंतर जे तुम्ही प्लास्टिक आणता, प्लास्टिक बाजूला करणं हे सगळ्यात सोपं, कारण 85% प्लास्टिक हे कोरडं असतं, ते तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता, एका ठिकाणी गोळा करून ठेवू शकता. पूर्वी तुम्हालाही माहिती आहे की तुमची आई, माझी आई बहुतेक पूर्वी त्याच जुन्या प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी खाऊ घालून
0: रियूज
1: व्हायचा. आज कदाचित होणार नाही, पण तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता. घरात येणारे बिस्किटचे पुडे, त्याचे रॅपर्स आहेत, किंवा वेफर्स खाल्लेत, किंवा ह्याचे रॅप, शॅम्पू याच्या छोट्या पुड्या येतात किंवा मोठे बॉटल्स
0: असतात,
1: सहज कचऱ्यात फेकले जातात. टूथपेस्ट, टूथब्रश, म्हणजे इथपासनं सुरू होतं हे सगळं तुम्ही प्लास्टिक बाजूला काढून ठेवू शकता. दूध आहे, श्रीखंड, दही,
0: डबे,
1: तर हे जे ओलं आहे ते मात्र थोडं धुवून ठेवावं,
0: धुवून कोरडं
1: करून ठेवावं. याचं कारण एवढंच आहे की त्याला नंतर माश्या येतात, झुरळ लागू शकतात, जर आणि घाण वास येतो. आणि घरामध्ये जेव्हा घाण वास येतो ना तेव्हा तुमचं वेस्ट मॅनेजमेंट हे खिडकीच्या बाहेर
0: जात.
1: तेव्हा एवढं जरी तुम्ही केलं तरीही तुमचा पर्यावरणाला खूप हातभार आहे. म्हणजे स्टीव्हन हॉकिंग कायम सांगायचा, मोठे शास्त्रज्ञ होते, की आपल्याकडे प्लॅन म्हणजे प्लॅनेट बी नाही, जे आहे ते हेच आहे,
0: हेच आहे.
1: आणि जर आपण त्याची नीट काळजी घेतली नाही तर आपल्या पुढच्या पिढीला काय होईल, म्हणजे आत्ताच आपण बघतोय सगळंच ऋतुचक्र बदललेलं आहे,
0: ऋतुचक्रावर परिणाम,
1: गरम होतं आहे,
0: समुद्र
1: सगळंच बदललंय, एवढा पाऊस, पाऊस नाही. आणि ह्याचं एक कारण आहे हे पोल्युशन, जे बदलतं हवामान आहे. तर आपल्यापर्यंत आपण

0: जरी केलं ना तरी हा खूप आहे.
1: आणि हा पृथ्वीप्रती असलेला कृतज्ञ भाव अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून घरातल्या प्रत्येकाने जपला पाहिजे. आणि आज हे ऐकताना सुद्धा काही जणांच्या मनामध्ये आलं, अरे आपण चुकतोय, आपण आता हे सेपरेट करून त्याचं काहीतरी केलं पाहिजे की त्याला मार्ग दिसतील. वेदाताई, MBA केलंय तुम्ही UK मधून, LLB आहे, PhD आहे, MA आहे मानसशास्त्रामध्ये, अनेक डिप्लोमा केले आहेत, अगदी फॉरेन्सिक सायन्स सुद्धा तुम्ही शिकला आहात, आणि शिवाय 2 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. कलेच्या क्षेत्रात भरतनाट्यम, कथक, नृत्य तुम्ही शिकला आहात आणि आता मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्ष आहात. तुम्ही आत्ता जे काम करतायत आणि तुम्ही हे जे सगळं शिक्षण घेतलंय त्याचा उपयोग होतो का, आणि होत असेल तर तो कसा होतो, कशी सांगड घातली गेली?
0: उपयोग नक्कीच होतो. याचं कारण म्हणजे माझं MBA किंवा तुम्ही म्हणलात मानसशास्त्र, कारण शेवटी माणूस हा सर्व प्रकारच्या व्यवसायात तुमच्या पुढे येतो. माझा पहिला जो व्यवसाय आहे तो मार्केट रिसर्चचा आणि मार्केटिंग ब्रँडिंगचा, त्यामुळे माणूस शिकण्याकरता खरं ह्या म्हणजे काही काही गोष्टी शिकल्या गेल्या. आणि आता तर होतो, कारण का लोकांशी कसं वागावं, कसं बोलावं, कसं पटवून द्यावं, इथपासून व्यवसाय कसा करावा. मग आता आम्ही मराठी ग्लोबल चेंबरच्या माध्यमातून नवीन व्यावसायिक कसे तयार करावे हे बघत आहोत. आणि त्यामध्ये एस्पेशली मराठी लोकांना, मुलांना, मुलींना पुढे आणण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे या मला वाटतं शिक्षण कधी वाया जात
1: नाही जात,
0: आणि हे वापरता येईलच असं नाही, पण शिक्षणामुळे आपल्याला एक तो काय म्हणतात, शहाणपणा नाही असं म्हणणं, दृष्टी येते, एक लॉजिक येतं की आपण म्हणजे कुठे काय वापरायला पाहिजे, किंवा एक बुद्धीला धार येते. मला असं वाटतं की कुठलंही शिक्षण वाया जात नाही आणि माणसाने सतत शिकलं पाहिजे. आपल्यापेक्षा खूप काही येणारी लोक असतात, आपल्यापेक्षा खूप काही करणारी लोक असतात, आणि आपण जर शिकत गेलो तर आपण समृद्ध होतोच, पण आपल्या बरोबरचेही समृद्ध होतात.
1: खरंच होतात. तर पर्यावरण आणि व्यवसायाचा उत्तम मेळ तुम्ही घातलाय. खूप तरुण मुलं आज नवीन काही करू पाहतायत. मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत ह्या सगळ्याचा खूप चांगला, आणि खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा मुलं काहीतरी करून बघावं अशी एक उर्मी जी जागृत होते तशी होते आहे. त्या मुलांना तुम्ही ग्रीन स्टार्टअप बद्दल किंवा ते सस्टेनेबल कसं बनवता येईल त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: नोकरी करणारे म्हणजे उत्तम असतातच, पण नोकरी देणारे मला वाटतं हे जास्ती कुठेतरी जबाबदारी असते. कारण आपण जेव्हा नोकरी देतो ना तेव्हा आपल्या कामामुळे अनेकांचे संसार चालतात, ती जबाबदारी खूप मोठी असते. मला वाटतं की आज पर्यावरण हा इतका म्हणजे पुढचा असणारा, पुढच्या 20-25 वर्षात असणारा मोठा प्रॉब्लेम आहे. सस्टेनेबल जॉब्स, सस्टेनेबल गोष्टी करणं हे काळाची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी याच्यात नक्कीच यावं. विविध म्हणजे कचरा आहे, इतर म्हणजे बायोगॅस आहे किंवा ओला कचरा आहे, अनेक प्रकारचे कचरे आहेत, त्याच्यावरती काम करणं, इनोव्हेशन त्याच्यात अनेक प्रकारे होऊ शकतो. आणि सध्या सगळ्यात चांगलं म्हणजे सरकारतर्फे खूप तुम्हाला गोष्टी देऊ,
1: फॅसिलिटीज
0: खूप आहेत. म्हणजे आज स्टार्टअप इंडिया आहे, अनेक प्रकारे
1: MSMEच्या अंतर्गत वेगवेगळ्या बँकांकडून,
0: नंतर महिलांकरता अनेक तुम्हाला म्हणजे लोन फॅसिलिटीज आहेत, त्या सगळ्याचा उपयोग करून घ्यावा. आणि याचं मला वाटतं पर्यावरणाला तर खूपच आहे. म्हणजे काही झालं माणसं वाढत आहेत, कचराही वाढतोय, म्हणजे उद्याला काही झालं तरी कचरा, तुमचा जो कच्चा माल आहे तो तर कमी होणार नाही. आणि इनोव्हेशन खूप होतात आज, AIचा वापर करून याच्यामध्ये काम करता येण्यासारखी गोष्टी आहेत. आणि ह्याच्यात मुख्य म्हणजे माणसं लागणार आहेत.
1: खरं
0: तर म्हणजे माणसांना हाताशी धरून करता येण्यासारखा व्यवसाय की ज्याच्यात पैसा सुद्धा आहे. म्हणजे नुसतंच आम्ही चांगलं काम केलं असं नाही, तर यातनं एक उत्तम आम्ही व्यवसाय उभा केला हे समाधानही तरुणांना नक्कीच मिळू शकतं. त्यामुळे मी अगदी सांगेन पुढचे 25 वर्ष हे पर्यावरणाशी संबंधित व्यवसायाला खूप चांगले आहेत, तेव्हा नक्की या. आणि खूप माहिती आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं
1: माहितीचा विस्फोट झालेला,
0: तर ती घ्या आणि काहीतरी नक्की करा. आणि तुम्ही म्हणलात तसं खेडेगावातही कचरा आहे, खेडेगावातही प्लास्टिक आहे, ओला कचरा आहे, तिथेही काम करा.
1: खरंय खरंय. आणि तुम्ही एक स्वतः अतिशय धडपड करून शिकून पडत धडपडत एक स्टार्टअप उभं केलं, तर त्याच्या अनुभवांमधून तुम्ही काय शहाणपणाने काय गोष्टी

0: काय केलं पाहिजे, म्हणजे टेक्निकल गोष्टी असतील की तुम्ही खूप प्रयोग केले काय केलं, पण त्या अनुभवातलं जे शहाणपण आहे ते शहाणपण म्हणून त्या सगळ्या तरुणांना काय सांगाल?
1: सगळ्यात पहिल्यांदा की कोणी तुम्हाला सांगितलं ना हे होणार नाही तर पहिले लक्ष देऊ नका, प्रयत्न करत राहा. कारण कधी ना कधीतरी काहीतरी होतं. पण म्हणजे थॉमस एडिसननी जेव्हा दिव्याचा शोध लावला तेव्हा त्यांनी 1000 वेळा का 10000 वेळा प्रयोग केले आणि तो म्हणला मला हे कळलं की काय करायचं नाही. तर ते मला वाटतं कळणं हे खूप महत्वाचं असतं. कारण का तुमचं स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप चालू राहण्या 2 वर्षानंतर ह्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी
0: आहे. म्हणूनच मी हा प्रश्न तुम्हाला विचारला.
1: आणि पण त्याच्यामध्ये तुम्ही वाईट वाटण्यासारखं काही नाही. जर तुमचा स्टार्टअप फेल गेला तर तुम्हाला अनुभव तर जो मिळतो तो तुम्हाला पैसे देऊनही मिळणार नाही. कारण काय करायचं नाही तुम्ही जे म्हणलात ना, तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आज तुम्हाला जर टेक्निकल माहिती हवी असेल तर माझ्यासारख्या अनेक लोक आहेत की जे टेक्निकली तुम्हाला मदत करू शकतात. तर ह्या लोकांशी बोला, यांना म्हणजे आज
0: पण असलं पाहिजे.
1: आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की मला सगळं येतं हे समजू नका. म्हणजे या सगळ्यातनं एक चांगलं आम्ही शिकलो की मला काहीच माहिती नाहीये तर प्रश्न विचारा लोकांना. की आणि मला माहिती नाही याचा न्यूनगंड बाळगायचा कशालाच
0: गरज
1: नाही. माहिती आज आपण म्हणजे आपण म्हणलं ना मगाशी की आपण शिकत राहायचं, शिकलात ना की आणि लोकांना प्रश्न विचारला की हे मला येत नाही मला समजावून सांगा, तर तुम्हाला 10 लोक उभी राहतात
0: खरे
1: म्हणजे सांगायला. आणि याच्यामध्ये तुमचं वय शिक्षण ह्याचा लाज वाटणार काहीही नाही असं मला वाटतं. आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना आणि लोकांना विचारत गेलात ना तर मला वाटतं तुमचे म्हणजे फेल व्हायचं जे प्रमाण आहे ना ते अगदी कमी होईल. हे जर आम्हाला तेव्हा कोणी जे असतं ना तर मी अगदी याचा फायदा घेतला असता. कारण का तेव्हा आम्हाला कोणी नव्हतं. म्हणजे आम्हाला जी धडपड करायला लागली, म्हणजे अनेक जण आम्हाला हेही सांगतात की आम्ही शिक्षण झालंय पण तुमच्यासारखा आम्ही विचार नाही केला. काही वेळेला काय असतं, तुम्ही एकदा वेगळ्या व्यवसायात गेलात ना तर तुम्ही आउट ऑफ द बॉक्स विचार करता
0: आणि झिरो पासून सुरुवात असते. आधीच काही
1: असते आणि म्हणजे तुम्ही म्हणजे अपयशाला तरी त्याचं काही वाटत नाही हो. कारण आपलं नाही शिक्षण झालं ठीक आहे ना, पण तेच तुम्हाला धडपड करायला शिकवतं. आणि आज AI तुमचे सगळे दरवाजे उघडे आहेत पण तरीही कष्टाला कुठेही म्हणजे कष्ट हे करावेच लागतात.
0: ऑप्शनला टाकू शकत नाही
1: तुम्ही
0: अजिबातच.
1: म्हणजे कष्ट हे आहेतच. हे एवढं जर लक्षात ठेवलं ना तर मला वाटतं कुठलाही स्टार्टअप नक्की सक्सेसफुल
0: होऊ शकतो. ताई तुम्ही MBA पण तुमचं झालेलं आहे तर ह्या सगळ्यामध्ये डॉक्युमेंटेशनचा इम्पॉर्टन्स काय आहे किंवा ते कशा पद्धतीने केलं पाहिजे? कारण आजकाल कसं आहे तुम्ही सांगून नाही तुम्हाला आकडेवाऱ्या बोलायला लागतात.
1: म्हणजे आता हे जे तुम्ही मला विचारलात ना प्रश्न, ह्याच्यात मीच पहिल्यांदा 0 होते. कारण का तेव्हा काहीही माहिती नव्हती हो. आम्ही जेव्हा सुरू केलं नोंदी करून ठेवणं फोटो ठेवणं हा जो प्रकार होता ना तो नाही. म्हणजे पहिले आमचे 4-5 वर्ष बघितलेत ना तर माझ्याकडे कुठलेही फोटो नाहीत कुठलेही. कारण का सुरुवातीचे तेव्हा काहीही म्हणजे अक्कल नव्हती म्हणला तरी चालेल, पण तेव्हा खरंच काही नव्हतं. पण जसजसं आपण हळूहळू म्हणजे आम्ही शिकत गेलो त्यात हे एक महत्वाचं आहे की डॉक्युमेंटेशन तुम्ही काय करता. आज तर फोन सगळ्यांकडे असतो, एक फोटो काढणं कुठेही गेलात काय गेलात तर त्याचा कदाचित आज नाही पण एक 2 वर्षांनी त्याचा उपयोग होऊ शकतो. तुमच्याकडची माहिती आहे त्याचा तुम्ही पेपर म्हणजे रिसर्च पेपर करू शकता, ते तुम्ही पब्लिश करू शकता की ज्याच्यामुळे लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. खूप काही आहेत. त्यामुळे डॉक्युमेंटेशन करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि जे मी शिकली आहे म्हणजे टक्के टोनपे खाऊन शिकलेली आहे त्यामुळे मी अगदी अनुभवातून सांगते की नक्की नक्की डॉक्युमेंटेशन
0: डे 1 पासून
1: ठेवा, फोटो काढा.
0: खरे वा, खूपच छान ही सगळी माहिती. नवीन ऐकणाऱ्या आपल्या मुलं असतील तर त्यांना उपयोग ह्याचा होईल. श्रोते हो, स्त्रिया हा सृजनात्मक बदल घडवण्यात अग्रेसर असतात याचं उदाहरण आपण ज्यांच्याशी गप्पा मारतो आहोत त्या मेधा ताडपत्रीकर यांच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली त्याबद्दल बोलूया. पण त्याआधी एक गाणं ऐकूया.
1: माझं एक आवडतं गाणं आहे, केतकीच्या बनी तिथे नाचला गो मोर.
0: नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: वनिता मंडळ कार्यक्रमात आपण बोलतो आहोत डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी. ताई, तुम्ही जे काम करतात ते खूप मोठ्या प्रमाणावरती झालं पाहिजे असं मला तुमच्याबद्दल सगळी माहिती वाचताना लक्षात आलं. तर हा प्लास्टिकचा भस्मासूर कमी व्हायला मदत होईल. तर तुम्ही काम सुरू केलं तर आजपर्यंत अशा प्रकारे प्लास्टिकपासून इंधन बनवणारे किती प्रोजेक्ट झाले, म्हणजे हे काम तुम्ही करत असल्यापासून पुढे किती वाढलं आणि प्रत्यक्षात ते किती प्रमाणात वाढलं पाहिजे, कचऱ्याची वाढ ज्या प्रमाणात होते त्या प्रमाणात?
1: ह्याचा म्हणजे असे म्हणजे प्रोजेक्ट आहेत ते वाढले पाहिजे. साधारण 15 प्रोजेक्ट चालू आहेत. तसं पाहायला गेलं तर भारतात आज 6,000 प्रकारपेक्षाही जास्ती प्रोजेक्ट होऊ शकतात, म्हणजे ही आकडेवारी आहे. याकरता मला वाटतं ना, सरकार पातळी, सामान्य नागरिक आणि आमच्यासारखे व्यावसायिक या सर्वांनी एका पातळीवर येऊन जर काम केलं तरच होणार आहे. आज परिस्थिती अशी आहे की बऱ्याच वेळा संस्था काम करत असतात, त्याच्यात नागरिकांचा सहभाग नसतो किंवा सरकारचा सहभाग नसतो. सरकार बऱ्याच वेळा काहीतरी करत असतं, त्याच्यात व्यावसायिक नसतात,
0: कोऑर्डिनेशन
1: नाहीये. आणि कुठे ना कुठेतरी मला वाटतं ना, आपण खूप फ्रॅगमेंटेड काम करतोय, म्हणजे प्रत्येकजण आपापल्या पातळीवर काम करतोय. ह्या जर सगळेजण एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आले तर मला वाटतं खूप कचऱ्याची समस्या,
0: गोष्ट आहे
1: खूप, म्हणजे समस्या कमीच होऊ शकेल. पण अनफॉर्च्युनेटली आज असं होत नाही, प्रत्येकजण आपल्या आपल्या ह्याच्यातच राहून काम करतो आहे. तर मला वाटतं हे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जसं आमच्यासारखे व्यावसायिक पैसा टाकून कॉर्पोरेशन करता एखादा प्रकल्प

0: प्रकल्प लावतात तेव्हा कॉर्पोरेशननी तेवढीच जबाबदारी घेतली पाहिजे की कचरा येतोय ना तो काय प्रकारचा येतोय, नुसतंच आम्ही तुम्हाला दिलं आणि तुम्ही करा असंही असता कामा नये. किंवा आमच्यासारख्या व्यावसायिकांनी येऊन तिथे असंही नाही म्हणता कामा की आम्हाला हे द्या ते द्या बाकी आम्ही काहीच करणार नाही. आणि लोकांनी जे कचरा गोळा म्हणजे कचरा निर्माण करतात हे नागरिक यांनाही सहभागी. म्हणजे आम्ही सुरुवातीला काय केलं की जेव्हा आम्ही हे मशीन बनवलं चालवत होतो अजूनही चालतं तर तेव्हा आम्ही जेव्हा गोळा करत असताना आम्ही लोकांना आवाहन करायचो की नुसतं देऊ नका प्लास्टिक, त्याचं पुढे काय होतं बघायला या. कारण तुम्ही जर बघितलं तरच तुमचा विश्वास बसणार ना, तरच तुम्ही देणार. तुम्ही ही जी संख्या वाढत गेली तर आमच्याकडे अनेक हजारो लोकांनी येऊन हे मशीन बघितलंय. तर आज आपल्या शहरातल्या जो कचरा प्रकल्प आहे त्याला आपण नागरिक किती भेट देतो किंवा काय चाललंय, प्रत्येकाची काय अपेक्षा असते. माझ्या घराशेजारी कचरा प्रकल्प नको पण तिथे काय होतं, त्याचं काय होतं, आपल्या कचऱ्याचं नक्की कुठे जातो काय होतं, एवढं जरी आपण एक सुजाण नागरिक म्हणून जरी बघितलं ना तरी मला वाटतं या परिस्थितीमध्ये खूप बदल घडेल.
1: आणि हा तिन्ही पातळ्यांवर जेव्हा अवेअरनेस वाढेल तेव्हा हे काम वाढेल आणि मग तेव्हा ते प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर किंवा असलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. ताई, वन ऑफ द टॉप 30 वुमन ट्रान्सफॉर्म इंडिया म्हणून नीती आयोगाने तुमच्या कामाची दखल घेतली आहे, काय भावना होत्या आणि त्यामुळे या चळवळीला बळ मिळालं का?
0: जेव्हा पहिल्यांदा म्हणजे निवड झाली, कारण काय हे 2000 लोकांना 2-3 इंटरव्ह्यू देऊन पुढे लोकांसमोर ही निवड झाली होती, कॉफी बुक टेबल निघालं आणि जेव्हा आपलं स्वतःचं सरकार जेव्हा आपली अशी म्हणजे आपल्याला
1: दखल
0: घेतं तेव्हा कुठे ना कुठेतरी बरं वाटतं,
1: समाधान मिळतं.
0: समाधान याचं असतं आणि एक म्हणजे दुसरं एक असतं की आपण जे केलंय त्याच्यापेक्षा अजून काहीतरी करायला पाहिजे, ही एक प्रेरणा त्यातनं मिळते. त्याचा नक्की फायदा झाला की देशभरात असं काहीतरी चालतं, पुण्यामध्ये
1: पोचलात तुम्ही,
0: असं पोचलं गेलं. त्याच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेऊन काही काही प्रकल्प सुरू केले, वेगळे प्रकल्प सुरू केले किंवा प्लास्टिकपासून काय होऊ शकतं, प्लास्टिक बद्दल बोलायला सुरुवात झाली. आणि मला वाटतं की म्हणजे तेवढी जरी आपण पोचलो ना तर ते खूपच म्हणजे चांगलं असतं. त्यामुळे मला वाटलं की मला स्वतःला खूप आनंद झाला की
1: खूपच छान. आणि याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. नीती आयोगाचा विषय निघालाय तर व्यवस्था पातळीवर या कामाच्या संदर्भात काय बदललं पाहिजे, असं एक तुम्ही वॉरियर आहात, प्लॅस्टिक वॉरियर आहात, तुम्ही पायोनियर आहात या कामातल्या, आणि तुमच्या अनुभवातलं जे संचित आहे ते नक्कीच पुढच्या समाजाच्या पुढच्या पिढ्यांच्या कामी येईल, काय वाटतं?
0: आम्ही जरी एवढं काम केलं असलं ना तरी अनेक वेळा सरकार दरबारी हे माहिती नाही, लोकांनाही अजून याबद्दल माहिती नाही. म्हणजे आम्ही जेव्हा सांगतो की प्लास्टिकपासून इंधन बनतं, म्हणजे जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की आम्ही प्लास्टिकपासून इंधन बनवतो, आजही लोकांना हे खोटं वाटतं. म्हणजे ह्याची सरकार दरबारी सुद्धा अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. कारण शेवटी काय आहे, जोपर्यंत सरकारी संस्था या कामामध्ये येत नाहीत तोपर्यंत काही बदलत नाही. कारण आपण आपला कचरा देतो, आपण म्हणतो कोणीतरी माझं उचलतंय, नगरपालिका महानगरपालिका
1: दुसरा कोणी करेल,
0: आणि मग पुढे काय होतं हे आपण बघत नाही. त्यांच्यावरही लोड येतं पण त्यांनाही माहिती पाहिजे की कचऱ्याचे वेगवेगळे इनोव्हेशन्स काय होत आहेत. तर याकरता बदल होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: पॉलिसी लेवलला पण झाले पाहिजे
0: आणि अवेअरनेस मुख्य म्हणजे काय आहे की जो तिथे बसलेला अधिकारी आहे त्याला माहिती असणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याकरता काहीतरी प्लॅनिंग झालं पाहिजे.
1: आणि मुख्य म्हणजे शिक्षणामध्ये हा विषय अंतर्भूत होणं गरजेचं आहे.
0: आज आहे म्हणजे शिक्षणात आज काही काही गोष्टी यामध्ये शिकवल्या जातात पण प्रत्यक्ष कृती त्याच्यामध्ये होत नाही. तर त्याचाही बदल झाला.
1: खूप सामाजिक संघटना संस्था ज्या समाजासाठी आम्ही काम करतो असं म्हणतात त्यांना स्कोप आहे हे काम करण्याला. ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी आज गप्पा मारून. प्लास्टिकचं इंधनात रुपांतर करणाऱ्या, पर्यावरणाची जपणूक करणाऱ्या आणि या विषयात मोठं काम करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी आपण संवाद साधत होतो. श्रोते हो, या सगळ्या गप्पांमधून नक्कीच एक खूप मोठी शिकवण मिळाली असेल. प्लास्टिकचा वापर कमी करू पण त्याचा द्वेष न करता, कचऱ्याच्या डब्यात रस्त्यावर फेकून न देता ते गोळा करून ते रिसायकलिंगला पाठवलं तर या पृथ्वीसाठी आपण नक्कीच एक छोटं काम करू शकतो. आणि हा छोटासा पुढाकार आपल्या या पृथ्वी आईला नक्कीच वाचवेल.

0: चला तर या निमित्ताने आजपासून प्लास्टिक कचरा कुंडीत नाही तर रिसायकलिंगला पाठवूया. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे अशा पद्धतीचं रिसायकलिंग होत असेल तिथे तुम्ही तुमच्या घरातला प्लास्टिकचा कचरा अवश्य द्या. ताई, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केलं आणि आपल्या या संवादातून नक्कीच अनेकांना प्रेरणा मिळेल. खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आपण ऐकत होतात पर्यावरणासाठी काम करणाऱ्या प्लॅस्टिकचं इंधनात रुपांतर करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर हिने घेतलेली मुलाखत. आता ऐकूया हे शारदा नाटकातलं नाट्यपद.

बरं तर मैत्रिणींनो, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह मी विद्यागौरी आता कार्यक्रमातून निरोप घेते. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत, त्यासाठी prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आय डी वरती तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. नमस्कार.

वनिता मंडळ या कार्यक्रमात केल्याने होत आहे रे. पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामनकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. सूत्रसंचालन केलं होतं विद्यागौरी तामनकर यांनी आणि सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: रन बना लिए हैं। श्रीलंका की टीम पहली पारी में आज 290 रन पर सिमट गई। इससे पहले भारत ने पहली पारी 503 बनाकर घोषित की थी। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता। दुपारचे 1:05 झालेले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मुक्ता या चित्रपटासाठी रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरातील हे गीत आहे। नाधो महानोर यांचं संगीतबद्ध केलंय आनंद मोडक यांनी।

श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ऐकूया सरकारनामा या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील हे गीत आहे अजय झांगीर यांचं. संगीतबद्ध केलंय आनंद मोडक यांनी. ऐकूया.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया नॉट ओनली मिसेस राऊत या चित्रपटातील देवकी पंडित यांनी गायलेलं, गजेंद्र अहिरे यांचं हे गीत आहे, कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: श्रोते हो, देबू या चित्रपटातील हे गीत होतं बेला शेंडे आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातील. गीत अनंत केळकर यांचं संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावर प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. देशभरात आज ईद ए मिलाद उन नबीचा तर केरळमध्ये ओणमचा उत्साह. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द.

देशात 2 अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये रुग्णालयात आग लागून 14 अर्भकांचा मृत्यू. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. देशभरात ईद ए मिलाद उन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करण्यास प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती समृद्धी घेऊन येवो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो. दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ओणम सणाच्याही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ओणम आपल्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा सण असून त्यातून केरळची संस्कृती आणि मूल्यांचं दर्शन घडतं, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ओणमची भावना समाजात सद्भाव, एकता आणि आशा वृद्धिंगत करो, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर हा सण आनंद, एकोपा आणि समृद्धी वृद्धिंगत करो, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिवसाचं औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या खेलो इंडिया संवादाला संबोधित करणार आहेत. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमध्ये युवा वर्गाच्या सहभागातून हा कार्यक्रम होईल. मेरा युवा भारत या मंचातर्फे होणाऱ्या या कार्यक्रमात खेळ, युवा नेतृत्व, नागरी उत्तरदायित्व, स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणी या पैलूंना प्रोत्साहन मिळेल. देशाच्या क्रीडाविषयक आकांक्षांशी संलग्न होण्याची संधी यामुळे युवा वर्गाला मिळू शकेल. तरुणांच्या कल्पना आणि मतं यातून देशाच्या क्रीडा परिसंस्थेची जडणघडण होण्याची संधी या संवादामुळे दृष्टीपथात येऊ शकेल. कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज टोरंटो इथं दाखल झाल्या. या दौऱ्यात त्या कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन आर्थिक आणि वित्तीय संवाद साधतील. याशिवाय त्या प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष, वरिष्ठ प्रतिनिधी यांच्याशीही चर्चा करणार आहेत. द्विपक्षीय आर्थिक आणि वित्तीय भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यांवर या भेटीत प्रमुख भर दिला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात त्या अमेरिकेत गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच ॲशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेंच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर 22 मार्च 2026 ही चाळणी प्रक्रिया घेण्यात आली होती. मात्र यात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. या पार्श्वभूमीवर आयोगानं काल प्रसिद्धीपत्रकाद्वारे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाईल. त्यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. तसंच यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही, अशी माहिती आयोगानं दिली आहे. देशाच्या विविध भागात ऋतुमानानुसार होणाऱ्या श्वसनासंबंधी आजारांवर सरकारचं बारकाईनं लक्ष असून चिंतेचं कुठलंही कारण नाही, असं आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि ICMRचे महासंचालक डॉ राजीव बहल यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी संवाद साधला. मोसमी इन्फ्लुएन्झा एका सामान्य श्वसनसंबंधी संसर्ग असून सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यातून कुठल्याही नव्या इन्फ्लुएन्झाच्या उदयाचे संकेत मिळत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. इन्फ्लुएन्झा सामान्यपणे गंभीर आजार नाही, मात्र मुलं, वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींमध्ये खबरदारी न घेतल्यास तो बळावण्याची शक्यता अधिक असते, असं त्यांनी सांगितलं. प्रतिबंधात्मक उपाययोजना, आवश्यकतेनुसार वेळेवर वैद्यकीय सल्ला, यामुळे संक्रमणापासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते, असं डॉ बहल यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्व

महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात आज झालेल्या विविध अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. तेलंगणात सूर्यपेट इथं एका खासगी बसची ट्रकला धडक बसल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. आज पहाटे 5:15 सुमाराला हैदराबाद विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली. ही बस हैदराबादहून आंध्र प्रदेशात एलुरूच्या दिशेनं जात होती. बसमध्ये 42 प्रवासी होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून जखमींना योग्य उपचार मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. बिहारमध्ये सुपौल जिल्ह्यात एका 4-चाकीनं धडक दिल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. ही दुर्घटना काल रात्री सुपोल पिपरारा मार्गावर घडली. इथं झुलन या धार्मिक उत्सवानिमित्त ग्रामस्थ जमले होते. दरम्यान भरधाव वेगानं आलेल्या एका गाडीनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 6 जणांना चिरडलं. त्यापैकी 5 जण दगावले असून एकावर उपचार सुरू आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशात शिमला इथं आज पहाटे 5:45 सुमाराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4 रिक्टर स्केल इतकी असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं सांगितलं आहे. या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. तत्पूर्वी चंबा इथंही आज 4:30 सुमाराला भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 2.5 रिक्टर स्केल इतका होता. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथल्या एका रुग्णालयाच्या स्त्री रुग्ण विभागात आग लागल्यानं 14 अर्भकांचा मृत्यू झाला. संबंधित रुग्णालयाच्या 3 मजल्यावर हा विभाग आहे. विभागात 15 नवजात अर्भकं होती. आज सकाळी 7:00 सुमाराला आग लागल्यानंतर बचाव कार्य करताना रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना त्यापैकी एका अर्भकाला वाचवण्यात यश आलं. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं त्वरित बचाव कार्य सुरू केलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात एका 5 वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आरोपीला परभणी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पोलिसांनी परभणीत पालम तालुक्यातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आज 4थ्या दिवशी श्रीलंकेचा डाव सर्वबाद 290 या धावसंख्येवर आटोपला. भारतानं फॉलो ऑन दिला असून भारताकडे 213 धावांची आघाडी आहे. काल दिवस संपला तेव्हा श्रीलंकेच्या 8 बाद 265 धावा झाल्या होत्या. फॉलो ऑन टाळण्यासाठी त्यांना 39 धावांची गरज होती. मात्र आज 4थ्या दिवशी अवघ्या 25 धावात श्रीलंकेचा डाव आटोपला. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 2 बाद 146 धावा झाल्या होत्या. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या व्हेन्सेट किमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात आज ईद ए मिलाद उन नबीचा तर केरळमध्ये ओणमचा उत्साह. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. देशात 2 अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये रुग्णालयात आग लागून 14 अर्भकांचा मृत्यू. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी वीणा डोंगरवार. पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास भवन इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात 4,519 लाभार्थ्यांना ऑनलाईन सातबारा, आयुष्मान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आदी विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात आला.

0: महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत पवनार इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचं लोकार्पण आणि आपलं सरकार सेवा केंद्राचं उद्घाटन आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील 14 देवस्थानं यात्रास्थळं आणि तीर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर वर्धा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा भोयर यांनी केली. तळेगाव इथं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर तसंच आरोग्य अमृत महोत्सवाअंतर्गत आयोजित महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. तळेगाव शामाजी पंथ इथं नव्यानं बांधण्यात येत असलेलं 300 खाटांचं रुग्णालय तसंच ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाअंतर्गत आष्टी उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात कृषी विभाग आणि आत्माच्या वतीनं रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. हिंगणघाट इथं नव्यानं बांधण्यात येणाऱ्या 400 खाटांच्या रुग्णालय इमारतीचं भूमिपूजन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे पालकमंत्री डॉ पंकज भोयर आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आरोग्य अमृत महोत्सवाअंतर्गत हिंगणघाट इथं आयोजित महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उमेद मॉल उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तू आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी वर्षभर बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयात महिला बचत गटांच्या स्वप्नांना भरारी आणि कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं लिलाव शेडचं भूमिपूजन विविध योजनांतर्गत बैल मृत्यू आणि आगग्रस्त शेतकरी कुटुंबांना धनादेश वितरण लॅपटॉप वितरण जिल्हा परिषद शाळांना सिलिंग फॅन वितरण तसंच डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनलचं वितरण इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. समृद्धी महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या कंटेनर चालकावर परिवहन विभाग आणि पोलीस विभागानं संयुक्त कारवाई केली. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवर कंटेनर आडवा उभा करून वाहतूक विस्कळीत केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्धा शहरातील अंबिका चौक इथं चहाचा आस्वाद घेत नागरिकांशी चाय पे चर्चा केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या तसंच नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करून त्यांच्या अर्जांचा स्वीकार केला. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. जिल्ह्यात या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या 32,535 इतकी असून 316 कोटींच्या कर्जमाफीचा लाभ त्यांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 10,635 शेतकऱ्यांच्या खात्यात 107 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा पोलीस कवायत मैदान इथं आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण आणि सत्कार करण्यात आला. नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाची राज्यातील स्वतःची पहिली इमारत वर्धा इथं उभी झाली आहे. या इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आलं. खरीप हंगाम 2026-27 मधील ई पीक पाहणी मोहिमेत आष्टी तालुक्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तालुक्यातील बोरखेडी आणि चांबला या गावांमध्ये 100% ई पीक पाहणीचं काम पूर्ण झालं असून जिल्ह्यात 100% ई पीक पाहणी पूर्ण करणारी ही पहिली गावं ठरली आहेत. राज्याच्या जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा 21 ऑगस्ट हा जयंती दिन तसंच जलसंधारण दिनानिमित्त मृद आणि जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी आयोजित महावॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून सुरू झालेल्या वॉकेथॉनला नागरिक विद्यार्थी अधिकारी कर्मचारी आणि विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जलसंधारणाचा जागर केला. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी वीणा डोंगरवार.
1: प्रसारवाडीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपसह 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरातील गोपाळ देशपांडे यांचं हे गीत.

शुभा जोशी यांच्या स्वरातील हे गीत होतं गुरुनाथ शेणा यांचं, आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि

0: न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी दुपारचे 1:55 आणि 20 सेकंद झालेले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
2: आला श्रावण. आला ग श्रावण सृष्टीचा लावण्य राज. आला ग श्रावण सृष्टीचा लावण्य राज. मोतिया वृष्टीला घेऊन सोबत लिहून सुवर्ण साज. कविता बोरकरांची आहे. असा श्रावणाचा महिना होता. उत्तर प्रदेशात डेहराडून किंवा हरिद्वार असा कुठेसा आमचा प्रवास चालू होता. रस्त्याने जाताना कावडी भरभरून पाणी घेऊन लोक जात होते. उत्सवाचा माहोल, कावडी सजवलेल्या, एका पाठोपाठ एक जाणारे लोक, हे दृश्य इथे महाराष्ट्रात कुठे पाहिल्याचं मला आठवत नव्हतं. म्हणून बसमध्ये चौकशी केली तर कळलं की सावन महिन्याच्या ह्या कावड यात्रा आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, दिल्ली वगैरे वरच्या भागात श्रावण हा भोलेनाथचा, इथे शंकराचं खूप प्रस्थ. श्रावणी सोमवारी भोलेनाथच्या देवळात प्रचंड गर्दी असते. सोमवारी उपास करून बेलपत्र, दतुरा, दुधानं शिवलिंगाची पूजा केली जाते. कावड यात्रा ही खास इथली यात्रा 10-15 दिवस चालत. हजारोंनी शिवभक्त गंगाजलाने भरलेल्या रंगीत सजवलेल्या कावड्या खांद्यावर घेऊन चालत हरिद्वार, ऋषिकेश, गोमुख वगैरे ठिकाणाहून पाणी आणतात आणि आपापल्या गावातल्या शिवमंदिरात अर्पण करतात. बम बोले च्या घोषाने रस्ते दमदमून जातात. मोठे विलोभनीय दृश्य दिसत होते ते. श्रावणात सगळीकडेच तसा मांसाहार, लसूण, कांदा वर्ज्य केला जातो. एकूणच श्रावणाचं नातं शंकर, विष्णू आणि निसर्ग यांच्याशी जोडलेलं असल्यामुळे प्रत्येक प्रदेशात त्याला आपला असा खास स्थानिक रंग चढलेला दिसतो. पावसाळ्यातल्या हिरवळीचं स्वागत हर तऱ्हेनं केलं जातं. राजस्थानात श्रावणातल्या तृतीयेला हरियाली तीज साजरी होते. नववधू हिरवे कपडे घालतात, तिथेही झाडांना झोपाळे बांधतात आणि तरुण स्त्रिया गाणी म्हणतात. पार्वतीची पूजा होते. गुजरातमध्ये श्रावणातल्या दर गुरुवारी झुलनोत्सव साजरा होतो. कृष्ण आणि राधेच्या मूर्तींना झोपाळ्यावर बसवून भजन कीर्तन होते. एकूणच भोलेनाथचा आणि पार्वतीचा हा पवित्र महिना उत्तरेत मोठ्या धामधुमीने साजरा होतो. उत्तरेत राखीचा सणही खूप जोरात साजरा होतो. महाराष्ट्रात भाऊबीजेला जेवढं महत्व तेवढंच उत्तरेत राखी पौर्णिमेला. नोकरीनिमित्त काही वर्ष मी तामिळनाडूत चेन्नईला होते. तिथेही श्रावण महिना म्हणजेच आदि महिना पवित्र मानला जातो. श्रावणी शनिवारला महत्व असे. तिरुपती, बालाजी, विष्णू मंदिरांमध्ये विशेष पूजा होत असे. केरळमध्ये श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी श्रावण शुक्रवार व्रत करून देवीची पूजा करतात. कर्नाटकात नागपंचमी आणि वरमहालक्ष्मी व्रत श्रावणातच येतं. तिथल्या देवीला 16 प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य असतो. बंगाल आणि ओडिशामध्ये श्रावणातल्या सोमवारी सावन सोमवार सोबतच मंगलागौरी व्रतही करतात. हेही पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत असते. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये नागपंचमीला नागदेवतेची विशेष पूजा होते. एकूण आपल्याकडे श्रावणात मंगळागौरी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा हे सण जसे जोरात असतात तसाच देशभरात श्रावण हा निसर्ग, भक्ती आणि स्त्रीशक्तीचा उत्सव म्हणून साजरा होतो. प्रांतापरत्वे पद्धती वेगळ्या असल्या तरी श्रावणाचा आत्मा मात्र एकच आहे. श्रावण आपल्याला निसर्गाशी आणि श्रद्धेशी जोडतो, हेच त्याचं सौंदर्य आहे. दानाचाही मोठा संस्कार या सण आणि व्रतांमध्ये लोकांना सांगितला जातो. सर्वांनी एकत्र येऊन साजरे करण्याचे उत्सव महत्वाचे ठरतात. बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे, बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे, हासले रुसले मयूर मने. बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे, हासले रुसले मयूर मने. श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण, निसर्ग चित्रात पावले स्पंदन. कविता आहे इंदिरा संतांची. आला श्रावण. उद्या भेटूया श्रावण कडीच्या शेवटच्या भागात.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे फळबाग लागवडीतल्या उपयुक्त

0: युक्त सूचना, याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार नमस्कार मंडळी, आपण कोणतंही फळपीक लावलं की 2 ते 6 वर्षांनंतर पुढे आपल्याला 20 ते 25 वर्ष उत्पादन मिळू शकतं. फळबागा या अनेक वर्ष राहतात, त्यामुळे झालेल्या चुका फसवणूक ही फार मोठ्या नुकसानीला कारणीभूत ठरते. म्हणूनच फळबाग लागवड करण्याअगोदर आणि लावल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे नीट लक्ष द्यायला हवं. मंडळी, अत्यंत योग्य अशी जमीन फळबाग लागवडीसाठी निवडावी. खोल भारी पण उत्तम निचऱ्याच्या जमिनीमध्ये चिकू, पपई, केळी, मध्यम पण उत्तम निचऱ्याच्या जमिनीमध्ये नारळ यासारखी फळपिकं घेता येतात. तर हलक्या माळाच्या बरडाच्या जमिनीमध्ये आंबा, आवळा, सीताफळ, चिंच अशी झाडे लावता येतात. हमखास बारमाही पाण्याची उपलब्धता फळझाडांसाठी असणं अपेक्षित आहे, परंतु काही फळं, उदाहरणार्थ चिंच, बोरं, आवळा, सीताफळं आणि आंबा, हे कमी पाण्यावर कोरडवाहू भागामध्ये सुद्धा चांगलं उत्पादन देऊ शकतात. तसंच मंडळी, फळझाडं लागवडीसाठी खड्ड्याऐवजी व्यवस्थित चर काढून शिफारस केलेल्या अंतरानुसार त्या त्या ठिकाणी माती आणि शेणखत, पालापाचोळा, ट्रायकोडर्मा, सुपरफॉस्फेट इत्यादी टाकून फळझाडांची लागवड करावी. तसंच मंडळी, आंतरपीक या गोष्टीलाही अतिशय महत्त्व आहे. एकावेळी एकच फळपीक न लावता 3 ते 4 प्रकारची फळपिकं लावणं फायद्याचं ठरतं, त्यामुळे योग्य व्यवस्थापन करता येते आणि मार्केटिंगमध्ये जर चढ उतार झाला तरी नुकसान होत नाही. फळपिकाचं यश हे खात्रीच्या गुणवत्तेच्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या जातीवर अवलंबून असतं. म्हणून दुसऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव आणि कृषी विद्यापीठ यांच्यावर विश्वास ठेवून योग्य ती जात निवडावी. याचवेळी निर्यातक्षम आणि देशांतर्गत बाजारपेठेत कोणत्या जाती उपयुक्त आहेत याचाही विचार करावा. फळझाडं लावताना कलम किंवा रोपं ही विद्यापीठ आणि शासकीय रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत. कलम घेताना पूर्ण जुळलेली 4 ते 6 पानं असलेली 6 ते 9 महिने वयाची जोमदार, सशक्त आणि निरोगी दिसणारी अशी रोपं किंवा कलम निवडावीत. मंडळी, शक्यतो पुष्कळशा फळपिकांची लागवड ही जुलै ते ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत करावी. केळीसारखं पीक वर्षभर केव्हाही लावता येतं. फळझाड लावताना व्यवस्थित भरलेल्या जागी कलमाचा जोड जमिनीपासून 10 ते 12 सेंटीमीटरवर राहील, तसंच मुळ्या दुमडल्या जाणार नाहीत अशा पद्धतीनं पिशवी अलगद कापून मातीच्या भेंड्यासह लावून बाजूची माती दाबून घ्यावी. लावल्यानंतर रोज ठिबक असेल तर पाणी द्यावं, म्हणजे कलमी रोपं जलद आणि जोमदारपणे वाढतात. 3 वर्षापर्यंत वर्षातून 4 वेळा 20 लिटर पाणी अधिक 1.1 किलो युरिया, सुपरफॉस्फेट आणि 2 किलो शेणखत या मिश्रणाची रबडी घालावी. लहान अवस्थेमध्ये काटेरी कुंपण करावं. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी गोंडपाटानं सावली करावी. जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी फळझाडं लावताना निर्यातीसाठीचं उत्पादन काढणं हे ध्येय मुळात ठेवलं पाहिजे. कुशल मजूर, आधुनिक सिंचन पद्धती, मार्केटिंगचा योग्य पद्धतीनं केलेला अभ्यास, काढणीपश्चात तंत्रज्ञानाची माहिती, दुसऱ्या फळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव, या सगळ्या गोष्टी जमेला धरून मग लागवड करावी. आपली वृत्ती जर कष्टाळू असेल आणि अभ्यासू असेल, तसंच प्रक्रिया पदार्थ तयार करण्याचं तंत्रज्ञान आणि साधनसामुग्रीसुद्धा आपल्याकडे असेल, तर फळपिकं घेताना आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकल्यात फळबाग लागवडीतल्या उपयुक्त सूचना. या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: दुपारचे 2:05 आणि 20 सेकंद झालेले आहेत.

0: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा।
1: श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया।
2: श्रोते हो नमस्कार। सर, नेत्रदान या विषयाशी जे समज गैरसमज संलग्न आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
3: नेत्रदानाबाबत काही प्रमुख गैरसमज आहेत, जसे की चष्मा असेल तर नेत्रदान करता येत नाही, वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही, नेत्रदान केल्यावर चेहरा खराब दिसतो, नेत्रदान केल्यास अंत्यसंस्कार करता येत नाही, डोळे काढून घेतल्यामुळे मृत व्यक्तीच्या पुढच्या जन्मात त्रास होतो किंवा तो अंध जन्माला येतो, यापैकी अनेक समजुतींना वैद्यकीय आधार नाही, त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय नेत्रपेढीतील वैद्यकीय तज्ज्ञ घेतात।
2: अच्छा, म्हणजे हे थोडक्यात म्हटलं तर सगळे गैरसमज आहेत आणि ते दूर करण्याच्या दृष्टीनंच हा पंधरवडा साजरा केला आपण साजरा करतो। पण सर, मला आता असं सांगा की डोळ्याचा काही आजार असेल किंवा मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया हल्ली सर्रास होतात, तर अशी व्यक्ती नेत्रदान करू शकते का?
3: हो, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली म्हणून आपण नेत्रदान करू शकत नाही असे नाहीये। व्यक्तीच्या नेत्राची स्थिती आणि वैद्यकीय निकष तपासून नेत्रपिढी निर्णय घेते, त्यामुळे नागरिकांनी स्वतःच माझे डोळे उपयोगाचे नाहीत असा निष्कर्ष काढू नये। मोतीबिंदू प्रमाणेच काचबिंदू असेल, एखाद्या व्यक्तीस मधुमेह असेल, रक्तदाब असेल किंवा चष्मा असेल, तरी सुद्धा मृत्यूनंतर ह्यांचे नेत्रदान करता येऊ शकते।
2: बरं, आपण उल्लेख करतोय की मृत्यूनंतरच नेत्रदान केलं जातं, तर नेत्रदान करू इच्छिणारी व्यक्ती तर मृत असते, मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी या संदर्भात काय भूमिका घ्यावी?
3: कुटुंबियांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे। व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला असेल तरी मृत्यूनंतर कुटुंबियांनी संबंधित यंत्रणेला वेळेत माहिती देणे आवश्यक आहे। म्हणून आपल्या कुटुंबातील कोणाला मृत्यूनंतर नेत्रदान करायचे आहे का, हा संवाद अनेक कुटुंबांना नेत्रदानाच्या चळवळीत सहभागी करू शकतो। मृत्यू झाल्यानंतर नेत्रदानाची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू होणे महत्वाचे आहे, त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी माहिती देणे आवश्यक आहे। त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर विलंब न करता संबंधित नेत्रपिढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क साधावा। सामान्य नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, मृत्यूची बातमी कळवण्याबरोबरच नेत्रदान केंद्राला माहिती द्या, वेळेत माहिती मिळाल्यास प्रशिक्षित पथक आवश्यक प्रक्रिया करून घेईल।
2: म्हणजे यामध्ये कुटुंबियांची भूमिका अतिशय महत्वाची आहे की त्यांनी थोडं दुःख बाजूला सारून नेत्रपेढीला फोन करणं आवश्यक आहे।
3: हो, तसेच मृत व्यक्तीचे डोळे बंद ठेवणे, डोके थोडे उंच ठेवणे, डोळ्यावर स्वच्छ ओलसर कपडा ठेवता येतो, डोळ्यावर थेट पंख्याची किंवा एसीची हवा लागू नये याची काळजी घ्यावी। परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःहून कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया करण्याऐवजी तातडीने नेत्रदान केंद्राशी संपर्क करावा।
2: पण यामागे काय नेमका उद्देश आहे?
3: जो समोरचं नेत्रपटल आहे तो कोरडा होऊ नये, ड्राय होऊ नये।
2: पण तरी किती वेळेच्या आतमध्ये डोळे काढले तर त्याचा उपयोग होतो?
3: मृत्यूनंतर 6 तासाच्या आत जर कॉर्निया नेत्रपटल जर काढलेले असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो।
2: अच्छा, श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्याच्या भागामध्ये घेऊया, तेव्हा पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार।
1: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे। ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती।
0: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। श्रोते हो, दुपारचे 2:10 होत आहेत। पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर।

0: पाईपद्वारे आपल्या विहिरीपर्यंत ते नेऊ शकतो. ते पाणी विहिरीवरती आपण एक शेडनेट लावायचं, ते विहिरीवरती लावलं म्हणजे कौलावरचं जे पाणी आहे त्याच्यावरनं जो येणारा गाळ असेल तो विहिरीच्या पाण्यामध्ये मिक्स होणार नाही, आणि शेडनेटमुळे हे पाणी गाळून आपण ते विहिरीमध्ये पाठवू शकतो.
1: म्हणजे स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
0: स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
1: सर, आता आपण बघतो की आपल्याकडे शहरीकरणामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्या झालेल्या दिसत आहेत आणि नवीन नवीन उभ्याही राहत असतात, पण यांची पाण्याची गरज ही फार मोठी असते. तर या सर्व सोसायट्यांनी अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
0: ह्या ज्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत त्यांच्या गच्चीवरचं जे पाणी पडतं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हेही पाणी जर तुम्ही साठवलं नाही तर ते पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळणार आहे. त्याच्या पद्धती अशा आहेत की त्यालाही चॅनलाइज करता येतं पाईपच्या द्वारे. ते पाईप मधनं घेतलेलं पाणी एका खड्ड्यामध्ये ते सोडलं जातं. त्या खड्ड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, दगड, विटा, माती, कोळसा हे करून पाणी फिल्टर करून ते दुसऱ्या खड्ड्यामध्ये सोडलं जातं. तिथेही अशी पद्धत आहे. तिसरी पद्धत अशी आहे की जे पाईप आपण खाली घेतो त्या पाईपला एके ठिकाणी हल्ली बाजारात वेगवेगळे फिल्टर्स उपलब्ध आहेत. ते फिल्टर्स लावून त्यातला जो कचरा असतो किंवा जी माती वगैरे असते ती ऑटोमॅटिकली त्या फिल्टरद्वारे ती बाहेर फेकली जाते आणि स्वच्छ पाणी तुमच्या त्या तिसऱ्या टाकीमध्ये येतं आणि ते स्वच्छ नितळ पाणी आपण त्या बोरमध्ये सोडतो. मला एक गोष्ट याबद्दल सांगावीशी वाटेल की सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओज या बाबतीतले अवेलेबल आहेत, तर आपण नक्की ते बघा, नक्की त्याचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त पाणी कसं वाचवता येईल, कसं पाणी जमिनीच्या पोटात मुरवता येईल हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आपण ते बजावलं पाहिजे.
1: खरं आहे, कारण हल्ली आपण बघतो की गृहनिर्माण सोसायट्या असतील किंवा स्वतंत्र घरं असतील, त्यांना जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होते तेव्हाच नेमकं पाण्याचं महत्व समजून येतं, नाही का?
0: खरंय खरंय. मग ते टँकरने पाणी मागवणं, शेवटी तिथेही ते पाणी जमिनीत मुरलेलं असेल तेच आणणार.
1: बरोबर. आज जर एखाद्याने अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र, जसं खड्डे खणून छतावरचं पाणी जमिनीत मुरवलं, तर त्याचा फायदा किती जणांना होऊ शकतो?
0: नक्कीच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तो फायदा होऊ शकतो. मी समजा एकट्याने केलं तर माझ्या आजूबाजूच्या प्रदेशात आहे सपाट भाग असेल तर माझ्या विहिरीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये ज्या ज्या कॅव्हिटीज असतील, नॉट ओनली की तो फायदा मलाच होईल तो दुसऱ्या लोकांनाही फायदा होऊ शकतो, पण महत्वाचं आहे की मी ते पाणी जमिनीच्या पोटात मुरवणं.
1: बरोबर आहे. शेततळ्याचा उल्लेख तुम्ही केला तर त्याविषयी जरा सांगा.
0: शेततळ ही पण एक खूप चांगली पद्धत आहे की पडणारं पावसाचं पाणी उताराच्या जागेवर म्हणा किंवा प्लेन जागा असतील तिथे चॅनल करून सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. आता तुमची कशी जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही किती बाय कितीचं शेततळ बांधणार त्याप्रमाणे आपण ते करू शकतो. त्याची पद्धत अशी आहे की एक प्रकारचं प्लास्टिक म्हणा किंवा ताडपत्री जी आपण म्हणतो तर ते आपण त्या शेततळ्यामध्ये पूर्णपणे आच्छादायचं ते आणि येणारं पावसाचं पाणी त्याच्यामध्ये आपण साठवू शकतो. ह्या पद्धतीमध्ये पाणी जमिनीमध्ये मुरत नाही, पण जेवढी मोठी तुमचं शेततळ असेल तेवढा मोठा फायदा तुम्हाला पुढे त्याच्यासाठी होतो, शेतीसाठी.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवून आपण आपली जेव्हा पाण्याची टंचाई असते तेव्हाची गरज भागवू शकतो. तेव्हा याविषयी अधिक माहिती आपण घेऊया उद्याच्या भागात. नमस्कार.
0: नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर हा कार्यक्रम श्रोते हो पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:15 होत आहेत, ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू ठीक 2:15.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
1: श्रोते हो, नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: छतावर पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरवायचं कसं?
2: छतावर पडणारं पाणी आपण

0: नलिनी जोशी यांनी गायलेला राग मधमाज सारंग श्रोते हो आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती श्रीकांत भावे यांनी, तर हार्मोनियमची साथ होती लीलाधर चक्रदेव यांची. नादब्रह्म या कार्यक्रमाची निर्मिती केली होती आकाशवाणी पुणे केंद्रांनी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: दुपारचे 3 वाजता श्रोते हो, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात आज ईद ए मिलादुन नबीचा उत्साह. राज्यातही ईद साजरी. राज्यातल्या गरोदर मातांसाठी तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती. राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलोऑन. देशभरात ईद ए मिलादुन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलादुन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा

दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करण्यास प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती समृद्धी घेऊन येवो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो, दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ओणम सणाच्याही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इस्लामचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबरांची 1500वी जयंती अकोल्यात जल्लोषात साजरी होत आहे. अकोल्यात काल ईद ए मिलाद निमित्त पारंपरिक जुलूस ए मोहम्मदी उत्साहात काढण्यात आला. सकाळी 11 वाजता फतेह चौकातून सुरू झालेली मिरवणूक सायंकाळी 5 वाजता मोठ्या मशिदीजवळ संपली. या मिरवणुकीत सुमारे 30,000 मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. जळगाव शहरात ईद ए मिलाद निमित्त भव्य रॅली काढण्यात आली. शहरातल्या विविध भागात मिरवणुकीच्या निमित्तानं मुस्लिम बांधव एकत्र आले होते. भिलपुरा पोलीस चौकीजवळ जिल्हा पोलीस दलातर्फे मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प भेट देत शुभेच्छा देण्यात आल्या. ढोलताशे आणि डीजेच्या तालावर हातात झेंडा घेऊन तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यवतमाळमधल्या मुस्लिम बांधवांनी उत्साह आणि जल्लोषात ईद ए मिलादुन नबी साजरी केली. यानिमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कळंब चौकातून मोठी मिरवणूक काढण्यात आली. मुस्लिम समाज संघटनांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं, रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात आली आणि गरजू लोकांना धान्याचं वाटपही करण्यात आलं. गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस आणि वादळी वाऱ्यानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 86.65 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. राज्यातल्या गरोदर मातांचं आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती दिली आहे. भारतात अंदाजे 52% गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. तीव्र रक्तक्षय हे माता आणि नवजात शिशु मृत्यूचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे तीव्र रक्तक्षयावर राज्यातल्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयर्न सुक्रोज तसंच FCM म्हणजे फेरिक कार्बोक्सी माल्टोज या औषधांद्वारे शिरेवाटे उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती 23,524 गरोदर मातांचं निदान तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून झालं आहे. त्यापैकी 21,337 मातांना हे उपचार दिले असून उपचाराचं प्रमाण 91% पोहोचलं आहे. अहिल्यानगर, लातूर, बीड, चंद्रपूर, वर्धा, रत्नागिरी, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण 100% आहे. तर महानगरपालिका क्षेत्रात लातूर, नाशिक, भिवंडी, कोल्हापूर, उल्हासनगर, नांदेड, वाघाळा, नवी मुंबई, सोलापूर, चंद्रपूर, परभणी आणि सांगली, मिरज, कुपवाड या क्षेत्रांमध्ये उपचारांचं प्रमाण 100% आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असून सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्याकडच्या मराठा समाजाच्या संबंधित प्रलंबित विषयांवर तातडीनं कार्यवाही करावी, असे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मराठा समाजाशी संबंधित विविध विषयांवर आढावा बैठकीनंतर काल ते मुंबईत बोलत होते. कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. ही प्रमाणपत्रं विहित मुदतीत देण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी दिले. तसंच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या कामकाजाचा आढावा घ्यावा, असं विखे पाटील यांनी बैठकीत सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासन सेवेमध्ये नियुक्ती देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करावी, महावितरण भरती प्रक्रियेतल्या प्रतीक्षा यादीवरच्या उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या मागणीवर तपासून कार्यवाही करावी, अधिसंख्य पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांचं शासन सेवेत कायमस्वरूपी समावेशन करण्याच्या प्रस्तावावर तातडीनं कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी

0: च्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर 22 मार्च 2026 चाळणी परीक्षा झाली, मात्र यात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर आयोगानं काल प्रसिद्धीपत्रकाद्वारे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाईल. त्यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, तसंच यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती आयोगानं दिली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात 80% मदत दिली जाणार आहे. 1 वर्ष कालावधीचे 2 पदविका अभ्यासक्रम आणि 6 महिने कालावधीच्या 4 प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या विन्सेंट कीमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 2रा कसोटी क्रिकेट सामन्यात आज 4थ्या दिवशी श्रीलंकेचा डाव 290 धावांवर संपला, त्यामुळे भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. काल दिवसअखेर श्रीलंकेच्या 8 बाद 265 धावा झाल्या होत्या. फॉलो ऑन टाळण्यासाठी त्यांना 39 धावांची गरज होती, मात्र आज अवघ्या 25 धावात त्यांचा डाव आटोपला. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या 2रा डावात 3 बाद 199 धावा झाल्या होत्या. बीडमधल्या एका बंद हॉटेलमध्ये चाललेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम, मोबाईल फोन्स आणि वाहन असा एकंदर सुमारे 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात 12 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात एका 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला परभणीतून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पोलिसांनी परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात आज ईद ए मिलादुन नबीचा उत्साह, राज्यातही ईद साजरी. राज्यातल्या गरोदर मातांसाठी तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती. राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या 2रा क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 10 सेकंद झालेले आहेत. आता अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम इथे संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या 2रा सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोतेहो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या आजच्या या दुसऱ्या प्रसारण सभेत मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. यानंतर ठीक 5 वाजता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या गरोदर मातांचं आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती दिली आहे. चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती 23,524 गरोदर मातांचं निदान तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून झालं आहे. त्यापैकी 21,337 मातांना हे उपचार दिले असून उपचारांचं प्रमाण 91% पोहोचलं आहे. राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 मार्चला झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे केलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. त्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा निर्णय जाहीर केला. कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज टोरंटो इथं दाखल झाल्या. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची आणि प्रमुख उद्योगपतींची भेट घेतील. दुसऱ्या टप्प्यात अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील.

0: देतील. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने जी सी टी बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या विन्सेंट किमर याचा 19-9 पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. आजच्या कार्यक्रमात ऐकूया मराठी चित्रपट संगीत. सुरुवात करत आहोत कट्यार काळजात घुसली या चित्रपटातल्या मंदार चोळकर यांच्या या गीताने.

कट्यार काळजात घुसली या चित्रपटासाठी ही गीतरचना होती मंदार चोळकर यांची. शंकर एहसान लॉय यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गुरु ठाकूर यांचं गीत चंद्रमुखी या चित्रपटातलं.

0: श्रेया घोषाल आणि सहकलाकारांनी गायलेलं हे होतं अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गीत चंद्रमुखी या चित्रपटातलं. रचना होती गुरु ठाकूर यांची.
1: श्रोते हो, कष्टाला वय नसतं आणि जिद्दीला सीमा नसते. 1976 मध्ये एका म्हशीपासून सुरुवात करून सायकलीवरून घरोघरी दूध पोहोचवत आज तब्बल 50 वर्ष अखंड दुग्ध व्यवसाय करणारे कोतवडे येथील माधवराव भावे यांना आपण भेटणार आहोत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
2: मला सांगतो, एका वेळी माझ्या 15 दिवसाच्या फरकात 2 मोठ्या म्हशी गेल्या त्या घेऊन.
3: अरे बापरे.
2: तेव्हा म्हणजे मी जरा हादरलो होतो, पण ठिकाणी सोडली नाही. कारण म्हटलं निसर्ग आहे.

0: मला काही पर्याय नाही, त्यातून उभा राहिलो आणि चिकाटी ह्या धंद्याला महत्वाची आहे.
1: तीन तीन पिढ्यांचा विश्वास जपणारे माधवराव भावे यांची 50 वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत ऐकायला विसरू नका. गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. यासाठी श्रोते हो ट्यून करा 1143 किलोहर्ट्सवर किंवा 101.5 MHz किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत संध्या. गुरु ठाकूर यांची ही गीतरचना मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातली.

मोर या चित्रपटातलं हे गीत गायलं स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी. संगीत होतं निलेश मोहरीर यांचं. गीतसंध्या कार्यक्रमात यानंतर गुरु ठाकूर यांचंच आणखी एक गीत, संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी.

0: नटरंग या चित्रपटासाठी हे गीत गायलं बेला शेंडे, अजय आणि अतुल गोगावले यांनी. श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: ओ, इकडं म्हाडा काली उभं राहून करतावाय काय? ओ, तिकडे जरा बाजूस सरका, वारा सुटला बघा केवढा. एकांदा नारळ पडायचा वरून डोसकीत आणि डोसको फुटायचं.
1: होय होय लक्ष्मी, वारा ना बराच आहे, बरोबर बोलतेस तू. पण काय झालं माहितीये? अगं मी आत्ताच आलो खालनं परसावातनं. तिकडे खाली ना पाट अडलेला होता. म्हणजे काय झालं होतं की पाला पाचोळा काढून त्याला वाहता करायची गरज होती म्हणून तिकडे गेलो होतो. इकडे येताना वर माडावरती जयंता दिसला म्हणून त्याला आत्ताच सांगत होतो की आताची वेळ सगळे नारळ काढ हा तू. हा म्हणजे आजला आडसार नको अजिबात.
3: तेव्हा जरूर ऐका मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: सादर करते विवेक वानखडे.
0: श्रोते हो, गीत संध्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मंगेश कांगणे यांचं हे गीत, संगीतबद्ध केले पंकज पडघन यांनी.

सोनू निगम यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत आपण ऐकलं दुनियादारी या चित्रपटासाठी. संगीत होतं पंकज पडघन यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया जाफर सागर यांची गीतरचना. चित्रपट आहे फोटोकॉपी.

फोटोकॉपी या चित्रपटातली जाफर सागर यांची गीतरचना आपण ऐकली रोहन प्रधान यांच्या स्वरामध्ये. संगीत होतं रोहन यांचं. श्रोते हो, गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठी असलेला कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 6:00 हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात नारी समता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नारी समता तुलनेच्या पलीकडे. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते.

26 ऑगस्ट जागतिक नारी समता दिवस. समतेविषयी बोलत असताना मला काय नवं सांगता येईल का असा विचार मी नेहमी करते. आणि हे सांगत असताना आपल्या आधी किती जणांनी हे असं सांगून झालंय असंही वाटत राहतं. पण सगळ्या वाचलेल्या, लिहिलेल्या, बोललेल्या विचारवंतांची जी काही मतं आहेत आणि आपलं जगणं, यातून आज हे सांगावंसं वाटतंय की जी गोष्ट मला इतर सगळ्यांसोबत तुलनात्मक दृष्टीने पाहण्यापासून परावृत्त करते, तिथून पुढे आपल्या समतेचा प्रवास सुरू होतो. आपण नेहमीच आपल्या प्रगतीचे मापदंड हे इतरांच्या तुलनेतून पाहतो. पण जेव्हा आपण अनेक तज्ज्ञांची मतं ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की प्रत्येकाचं ज्याचं त्याचं एक व्यक्ती म्हणून, एक विचार म्हणून, एक कल्पना म्हणून आणि एक स्वप्न म्हणून स्वतंत्र अस्तित्व आहे. ते अस्तित्व आपल्याला जपायला आणि वृद्धिंगत करायला शिकवतं ती ती गोष्ट आपण पाहायला हवे. जागतिक नारी समता दिवस म्हणजेच विमेन्स इक्वालिटी डे. 1973 पासून हा दिवस इक्वालिटी डे म्हणून अमेरिकेत अधिकृतपणे पाळला जातो. 26 ऑगस्ट 1920 अमेरिकेच्या संविधानातील 19व्या दुरुस्तीला मान्यता मिळाली आणि महिलांना मतदानाचा घटनात्मक अधिकार मिळाला. 26 ऑगस्ट नारी समता दिवस. नारी समतेच्या दृष्टीने सर्वांच्या विचारानुसार पुरुषांच्या बरोबरीने अधिकार, संधी, शिक्षण, रोजगार, आर्थिक स्वावलंबन, निर्णय क्षमता आणि सामाजिक सन्मान मिळणे म्हणजे समानता. प्रत्येक व्यक्तीला तिच्या लिंगामुळे कमी अधिक संधी न मिळता न्याय संधी मिळावी असं सर्वांचंच मागणं होतं. या दिवसाच्या साजरं करण्यामागे असणारा उद्देश म्हणजे मुलींना आणि मुलांना समान शिक्षणाच्या संधी मिळणे.

महिलांना समान कामासाठी समान संधी आणि न्याय्य वेतन मिळणे, महिलांचा राजकीय सामाजिक सहभाग या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. याकडे स्त्रीवादी विचारधारेचे तज्ज्ञ खूप वेगवेगळी मतं सांगतात. वेगवेगळ्या व्याख्या त्यांनी आपल्या पुढे रचून ठेवल्या आहेत. त्यातील माझ्या लक्षात राहिलेल्या काही व्याख्या, काही मतं आज मी तुम्हाला या कार्यक्रमात सांगणार आहे. मेरी वॉलस्टोनक्राफ्ट म्हणते की समानतेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच तर्कबुद्धी आहे आणि शिक्षणाची क्षमता आहे हे आपल्याला सांगतो, आणि त्यामुळे त्यांना समान शिक्षणाची संधी असायलाच हवी. त्यासाठी त्यांनी फार आग्रह धरला. स्त्रीत्वाविषयी बोलत असताना सिमॉन द बोवाचं नाव घेतल्याशिवाय वेगळ्या वैचारिक क्रांतीचा विचार होत नाही. त्यांनी जगाला एक वेगळा पैलू दाखवून दिला, तो म्हणजे पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीत्व केवळ जन्माने ठरलेले नसते. समाज स्त्रीकडून ज्या भूमिका आणि अपेक्षा ठेवतो त्यातूनही तिची सामाजिक ओळख घडते. द सेकंड सेक्स या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेमध्ये स्त्री जन्मत नाही तर घडवली जाते हे त्या फार ठामपणे लिहितात. तिची निरीक्षण शक्ती आणि सैद्धांतिकीकरण यांची ताकद खूप आहे, आणि ते वाचल्यानंतर आपण स्त्री असो व पुरुष असो, आपण इतरांकडे पाहताना आपल्याला एक वेगळा आयाम मिळतो आणि आपल्यातल्या विषमतेची दरी कमी करण्यासाठी आपण स्वतःहून प्रवृत्त होतो. काही बाबतीत स्वतःची तर्कबुद्धीही जागृत होते. बेड्डी फ्रीडन म्हणते की स्त्रीचे आयुष्य केवळ घर आणि विवाह मातृत्वापुरते मर्यादित असावे असे नाही. तिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच शिक्षण, करिअर, सर्जनशीलता आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी असली पाहिजे. स्वतःची ओळख निर्माण करण्याचा अधिकार हा देखील समतेचाच भाग आहे. या व्यतिरिक्त मला बेल हुक्सबद्दल देखील सांगायला आवडेल. तिचं साहित्य जगभरातील लोकांना विचार करायला, कृती करायला प्रवृत्त करतं. ती म्हणते, स्त्रीमतवादाच्या विचारात स्त्रीवाद हा फक्त काही निवडक स्त्रियांच्या प्रश्नापुरता मर्यादित नसावा. गरीब, वंचित किंवा विविध सामाजिक पार्श्वभूमीतील स्त्रियांनाही समान संधी मिळणे आवश्यक आहे. ग्लोरिया स्टायनेम ही स्त्री पुरुषांना त्यांच्या लिंगामुळे ठराविक चौकटीत बंदिस्त न करता व्यक्ती म्हणून समान संधी मिळायला हव्यात यासाठी आग्रही राहिलेली व्यक्ती आहे. अमुक काम बायकांचं, तमुक काम पुरुषांचं यासारख्या गोष्टी समतेच्या आड येतात. व्यक्तीच्या क्षमता आणि आवडीला लिंगापेक्षा महत्व मिळावे हा तिच्या वैचारिक मांडणीचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतर माझ्या विशेष लक्षात राहिलेली तत्वज्ञ म्हणजे व्हर्जिनिया वुल्फ. स्त्रीला स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी आणि स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी स्वतःची जागा आणि आर्थिक स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे असं तिचं मत आहे. आर्थिक अवलंबित्वामुळे निर्णय स्वातंत्र्य कमी होऊ शकते, म्हणून शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि स्वतःची जागा हे महिला सक्षमीकरणाचे महत्त्वाचे घटक आहे असं व्हर्जिनिया वुल्फचं ठाम मत आहे. ऑड्रे लॉर्डचं असं म्हणणं आहे की स्त्रियांचे अनुभव सगळ्यांचेच सारखे नसतात, त्यामुळे समतेच्या चर्चेत विविध स्त्रियांकडून ऐकणं, समजून घेणं आवश्यक आहे. गरिबी, सामाजिक पार्श्वभूमी, वय, अपंगत्व किंवा इतर परिस्थितींमुळे स्त्रियांच्या अडचणी वेगवेगळ्या असू शकतात, यामुळे सर्व स्त्रियांसाठी एकच उपाय पुरेसा नसतो. जुडित बटलर यांचं म्हणणं आहे की समाजातील स्त्री पुरुषांच्या भूमिका मोठ्या प्रमाणावर सामाजिक नियम आणि अपेक्षांमधून घडतात. मुलींनी असेच वागावे अशा अपेक्षा लहानपणापासून रुजवल्या जातात. समता म्हणजे व्यक्तीला अशा कठोर सामाजिक चौकटींपासून मुक्त होण्याची संधी देणं. स्त्रियांना नागरिक म्हणून पुरुषांप्रमाणेच राजकीय अधिकार मिळायला हवेत यासाठी सुसान बी अँथनी खूप आग्रही राहिल्यात. मतदानाचा अधिकार, राजकीय सहभाग आणि सार्वजनिक निर्णय प्रक्रियेतील सहभाग हे लोकशाहीतील समानतेचे महत्त्वाचे घटक आहेत. कितीतरी तज्ज्ञ आहेत ज्यांना या अशा आत्ता आपल्याला सहज वाटणाऱ्या व्याख्या आणि जगणं आजमावण्यासाठी संघर्ष करावा लागलाय. त्याबद्दल बोलणंही स्वप्नवत होतं आणि गुन्हा समजला जायचा हे स्वातंत्र्यपूर्ण विचार मांडणं देखील. एलेलिन पॅनहर्ट्स म्हणतात की स्त्रियांच्या हक्का

साठी केवळ सहानुभूती पुरेशी नाही, अधिकार मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्त्रियांच्या राजकीय अधिकारांसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे स्त्रीवादी चळवळीतील सक्रिय सहभाग आणि संघटित संघर्षाचे महत्त्वही आपल्याला अधोरेखित झाले आहे. जसे पाश्चिमात्य राष्ट्रीय विचारवंतांची उदाहरणं आहेत, तशीच राज्यातील उदाहरणंही आहेत. यामध्ये महाराणी ताराबाई शिंदे हे नाव फार मोठं आहे. समाज स्त्रीच्या चारित्र्यावर कठोर नियम लादतो, पण पुरुषांच्या वर्तनाकडे अनेकदा वेगळ्या नजरेनं पाहतो. ही दुहेरी नैतिकता प्रश्नांकित केली आहे त्यांनी. त्यांच्या स्त्री पुरुष तुलना या लेखनातून त्यांनी स्त्री पुरुषांसाठी असलेली दुहेरी सामाजिक निकषांवरती कठोर टीका केलेली आहे. हा भारतीय स्त्रीवादी विचारातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. सावित्रीबाई फुलेंच्या उल्लेखाशिवाय आपल्या संपूर्ण देशाच्या न्यायोचित समतेबद्दल काही बोलल्याच जाऊ शकत नाही. स्त्रीच्या मुक्तीचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि ज्ञान. सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी अजन्म योगदान दिलं. शिक्षण मिळालं की स्त्री स्वतःच्या अधिकारांविषयी जागरूक होईल हा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यानंतर पंडिता रमाबाई यांनी स्त्रीला शिक्षण, स्वावलंबन आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे आवश्यक आहे हे सांगितलं. स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी महत्त्वाचे काम केले. त्यांच्या विचारात स्त्रीचे स्वातंत्र्य, व्यक्तिमत्व केंद्रस्थानी होते. फ्लोरेम नाइटिंगेल या म्हणतात की स्त्रियांनी समाजोपयोगी कार्य करण्यासाठी शिक्षण आणि व्यावसायिक संधी मिळायला हव्यात. नर्सिंगला व्यावसायिक स्वरूप देताना त्यांनी स्त्रियांच्या कामाकडे केवळ घरगुती भूमिकेच्या पलीकडे पाहण्याचा मार्ग दाखवला. काम आणि कौशल्याच्या क्षेत्रात स्त्रीला संधी मिळणे हा समानतेचा महत्त्वाचा भाग आहे. आणि आत्ताची मलाला युसुफझाई ती म्हणते की मुलींना शिक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलींच्या शिक्षणासाठी मलालाने जगभर आवाज उठवला. तिच्या विचारातून मुलगी शिकली तर तिच्या आयुष्याच्या निवडी वाढतात आणि समाजही पुढे जातो हा संदेश आपल्याला मिळतो. या सर्व विचारांचा आपण जर एकत्रितपणे विचार केला तर समान शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, निर्णय स्वातंत्र्य, राजकीय व सामाजिक सहभाग आणि रूढ लैंगिक भूमिकांमध्ये समाजोपयोगी दृष्टीने आणि माणूसपणाच्या विकासाच्या दृष्टीने मतमतांतरे मांडलेली आहेत आणि आजही या मतांच्या आधारावर आपण प्रगती करतो, विचारमंथन करतो आणि त्यानुसार ठरवतो की आपल्याला आपण काय करता येईल जेणेकरून बाईपणाचं जगणं अधिक सहज, सोपं, सुखकारक होईल आणि त्यानुसार आपण बदलही करत राहतो. कारण स्त्री प्रश्न हा दिवसापुरता बोलायचाच विषय नाही आणि फक्त स्त्रियांनीच बोलायचा तर नाहीच नाही. ही बाब संपूर्ण समाजासाठी खूप प्रभावी बदल घडवणारी आहे. एखादा विचार जेव्हा मांडला जातो तेव्हा खूप लोक त्या दृष्टीने मतं मांडत असतात. याच वैचारिक देवाणघेवाणीमधून आपल्याला पुढे नेणारं तात्पर्य मिळतं. समाज मान्य करतो की तिचा प्रवास त्याच्याही प्रगतीचा अविभाज्य भाग आहे, पण कधी कधी नाकारतो त्याच्याच विकासासाठी पडणारं एखादं पाऊल. त्या पावलाची घुसमट आपल्याला ऐकता येणं गरजेचं आहे. कारण समानतेचं स्वप्न रुजवू पाहणारा जो काही संघर्ष आहे त्यात आपण सहभागी आणि सहाय्यक ठरलं पाहिजे. कारण कधी कधी समान संधी नसते तेव्हा संघर्ष वेगवेगळ्या भूमिकेत उभा राहतो. स्वप्नातील कल्पना आणि वास्तवाचा चेहरा ह्या सगळ्या प्रवासामध्ये हळूहळू आपल्याला आकलन होणं फार गरजेचं आहे. बहुतेक वेळा आपण फक्त पुरुषप्रधान संस्कृतीविषयीच बोलत असतो आणि आपणही त्याचे असंवेदनशील पाईक ठरतो कधी कधी. अर्थात असा विचार करताना वाटतंही की स्त्रियांच्या प्रगतीविषयी नेहमीच अशी भावना का असते, पण स्त्रियांच्या विकासाची मोजपट्टी ही पुरुषांच्या विकासाला प्रमाण मानून आपल्यापुढे उभी राहत आहे आणि याचा परिणाम म्हणजे स्त्रियांची प्रगती हा नात्यांमधला अडथळा ठरतो की काय असं देखील चित्र आपल्यापुढे तयार केलं जातं. प्रगती करत असताना असंख्य परंपरेतील गोष्टींना छेद देत असताना हा प्रवास परस्पर विरोधक म्हणूनही काही ठिकाणी उभा राहतो. अशा ठिकाणी आपल्याला अत्यंत संयतपणे भूमिका घेणं फार गरजेचं आहे, कारण हा प्रवास संवेदनशील मार्गाने व्हायला हवा. भारतीय समाजातील इतिहासकालीन स्त्री आणि आत्ताची आधुनिकीकरणाच्या अनुषंगानं काम करणारी स्त्री
या एकमेकी

त्यांच्या हातात हात घालून प्रवास करत राहिला पाहिजे. कारण आजही स्त्री मुक्ती म्हणजे, स्त्री स्वातंत्र्य म्हणजे वेशभूषा, कालबाह्य परंपरांना नकार, संचार स्वातंत्र्य इतकेच मुद्दे बऱ्याच ठिकाणी चर्चेला आहेत. अर्थात सक्तीने लादलेल्या गोष्टी नाकारायला हव्यातच, पण आपल्याला समस्यांमधून मार्ग काढायचा आहे. आपल्याला वाटतं बदल झाला, पण जेव्हा अधिकारांचं हस्तांतरण होत राहतं आणि तेव्हा आपल्याला जे स्वीकारायचं असतं त्यावर आपण बोललं पाहिजे. कारण या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. आपण बोलायला हवंय त्या वास्तवात न आलेल्या स्वप्नावर आणि तिच्या रोजच्या अस्तित्वावर. कपडे धुण्यावर, भांडणी घासण्यावर आपण रोज बोलायला हवं. त्या चार दिवसातील भावविश्वावर, जगाच्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याची एकही संधी न देणाऱ्या व्यवस्थेवर आपण बोलायला हवं आहे. तिच्या विकासाला हीन मानणाऱ्या मानसिकतेवर, तिच्या शरीरावर अधिकार गाजवणाऱ्या विकृतीवर आणि सजण्याच्या मनाविरुद्ध बंदी घातलेल्या त्या विधवावस्थेवर, बलात्कारात तिचा विनयभंग झाला असं म्हणणाऱ्या अविवेकावर आपण सतत बोलायला हवं आहे. सर्वांच्या मनात बिंबवलेल्या सौंदर्याच्याच कुरूपकल्पनांवर, तिचं काळसावळं देखणे पण नाकारणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींवर, फक्त शरीरयष्टीवर बोलणाऱ्या मनोरंजन क्षेत्रातील गोष्टींवर आपण बोलायला हवं. आपण बोलायला हवं की पुनरुत्पादन क्षमतेपेक्षाही तिच्या मनातल्या वात्सल्यावर, तिच्या विश्रांत कामाला न मिळालेल्या आर्थिक मोबदल्यावर आणि न मिळणाऱ्या सामाजिक प्रतिष्ठेबद्दलही आपण युवा म्हणून बोलायला हवं आहे. तिच्या अस्तित्वाकडे समानतेच्या परिप्रेक्षातून न बघणाऱ्या संस्थेविषयी आपण अजून बोलत नाही आणि त्यामुळे कधी कधी तिचा जन्म आजही नाकारला जातो. त्यावेळी आपण फक्त खेद व्यक्त करतो, पण या खेदाआधी आपल्याला त्या पावलांची घुसमट ऐकता यायला पाहिजे. कारण नारी समता दिवस हा साजरा करण्यासाठी जेव्हा आपण हा विषय मांडतो आहे, तेव्हा ही खूप सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेमध्ये आपण ज्या गोष्टीचं अनुकरण करणार आहोत ते म्हणजे सर्वांनाच समानतेने आणि स्वतंत्रपणे जगण्याच्या अधिकारासाठी आणि माणूसपणाकडे संवेदनशीलतेने जाण्यासाठी आपण एकमेकांना सहाय्यभूत ठरलं पाहिजे. तरच आपण हे ठामपणे म्हणू शकतो आणि आपण सांगू शकतो नारी समता तुलनेच्या पलीकडे.

स्त्री हक्क आणि सुरक्षितते संदर्भात युवकांसाठी आवाहन. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहेत, पण तरीही त्यांना अजूनही समान हक्क, सन्मान आणि सुरक्षिततेसाठी लढावं लागतं. ही एक गंभीर बाब आहे. लैंगिक अत्याचार, छेडछाड, घरगुती हिंसा, वेतनातील विषमता, शिक्षण आणि संधींमध्ये भेदभाव, हे प्रश्न अजूनही आपल्या समाजात ठाण मांडून आहेत. स्त्री हक्क म्हणजे शिक्षणाचा अधिकार, समान संधी आणि वेतनाचा हक्क, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार. मित्रांनो, आज तुमच्यावर जबाबदारी आहे. स्त्री हक्क आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न करा, समाजाला जागं करा, अन्यायाविरोधात उभे रहा, लैंगिक समानतेबाबत जागरूकता वाढवा, स्त्रियांची प्रत्येक टप्प्यावर पाठराखण करा, सुरक्षित समाज घडवण्यासाठी स्वतः पुढे या. तुमचं एक पाऊल एखाद्या स्त्रीचं आयुष्य सुरक्षित आणि सन्मानाने जगण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. मित्रांनो, चला संकल्प करूया, स्त्रीविरोधी वर्तनाला थारा देणार नाही, समानतेचे शिक्षण घेऊ आणि इतरांना देऊ, आणि प्रत्येक स्त्रीच्या हक्कासाठी ठाम उभं राहू. धन्यवाद.

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीनं काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात नारी समता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नारी समता तुलनेच्या पलीकडे आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं आरती गाढवे यांनी. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची

0: श्रोते हो, आताच आपण ऐकला युवकांसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

या चित्रपटासाठी ही गीतरचना गायली अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी. आनंद मिलिंद यांचं या गीताला संगीत होतं. रचना होती समीर यांची. श्रोते हो, गीत बहार कार्यक्रमात यानंतर हम साथ साथ है या चित्रपटातलं गीत ऐकवतोय. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि ही रचना आहे मिताली शशांक यांची.

0: नजरें चुरा के दिल में छुपा के सपने बुनो विनोद हाउ रोमांटिक
1: हम साथ साथ है या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं हे गीत गायलं होतं हरिहरन हेमा सरदेसाई शंकर महादेवन उदित नारायण आणि सैफ अली खान यांनी स्वतःहो गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत

0: सा आरोपितवती यत् कांग्रेस दलेन अस्य विधेयकस्य विरोधः कृतः सदने च अस्य अनुमोदन मार्गे विघ्नः उत्पादितः। हजरत पैगंबर मोहम्मद वर्यस्य पावन जन्म जयंती ईद ए मिलादुन नबी अद्य समग्रे राष्ट्रे महता धार्मिक उल्लासेन समारभ्यते। अस्मिन् पर्वणि तस्य दिव्य संदेशान् विचारयितुं विविध गोष्ठ्यः शोभायात्राश्च अनुष्ठीयन्ते। कोलंबो नगरे द्वितीयान्तिम निकष द्वन्द्वे भारतं विरुध्य फॉलो ऑन इत्यस्यानन्तरं चतुर्थ दिनस्य क्रीडा विराम पर्यन्तं श्रीलंका दलेन द्वितीय पर्याये षट् क्रीडकानां हानौ 31,200 धावनांकाः संपादिताः इति वार्ताः।
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। संध्याकाळचे 6:30 वाजलेत। आता ऐका रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची। प्रथमाचे उर्वरित कार्यक्रम या रूपरेषेनंतर म्हणजे 6:35 आपण आनंद घ्याल लोकसंगीताचा। संध्याकाळी 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। त्यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम देखील मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल। 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कोकणातील शेतीतील अनुभव याविषयी प्रयोगशील शेतकरी जयंत फडके यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। 8:15 आनंद घ्याल नाट्यसंगीताचा। 9:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील। 10:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा। 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित अजय पोहनकर यांनी गायलेला राग बागेश्री तसंच राग सिंध भैरवी आपण ऐकू शकाल। 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। आता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी। उद्याच्या आमच्या पहिल्या सभेत सकाळी 6:05 आजचा सुविचार, त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात ॲस्टर लागवडीचं तंत्र याविषयीची माहिती आपण ऐकाल। 6:45 आरोग्यम धनसंपदा तर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत। 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा। 7:00 ऐकाल प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी। 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल। 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेदचा प्रायोजित कार्यक्रम तर 7:45 आपण ऐकाल अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम। 7:55 भावधारा। उद्या सकाळी 8:40 नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम बंध प्रेमाचे वंदन सागराला, लेखन सुचिता लाडे यांचं, सादर करते आशिष सातपुते। मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। 9:00 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकाल आमच्या लखलख चंदेरी या कार्यक्रमातून। उद्या सकाळी 10:00 शर्विल होमिओपॅथीचा प्रायोजित कार्यक्रम तर 10:10 मराठी चित्रपट संगीत। 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग। 11:05 गाता रहे मेरा दिल। 11:40 कोकणची खाद्य संस्कृती यामध्ये अदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती आपण ऐकू शकाल। संवादिका पूर्णिमा साठे, सादर करते विवेक वानखडे। उद्या दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्रच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। यामध्ये 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ। 1:05 गीतबहार। 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र। 1:45 भावधारा। 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम। 2:05 आरोग्यम धनसंपदा तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण। 2:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संगीता लाहिरी भट्टाचार्य यांनी गायलेला राग भीमपलास। दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल तब्बल 50 वर्ष दुग्ध व्यवसाय करणारे कोतवडे इथले श्री माधव भावे यांची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विवेक वानखडे. आमच्या उद्याच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या. 5:30 कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये वेध विश्वासा ही मालिका तसंच करिअर मंत्र यामध्ये स्पर्धा परीक्षा याविषयी वैभव धांडे यांची मुलाखत आपण ऐकाल. 6:10 गीतबहार. 6:30 आम्ही सांगू आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 मालिका मावळतीचे रंग हा कौटुंबिक संवाद लेखन ज्योती मुळे यांचं. 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तसंच 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम देखील मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:15 आनंद घ्याल सुगम संगीताचा. 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. उद्या 10:00 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घ्याल रजनीगंधा या कार्यक्रमात. तर 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी रोशनारा बेगम यांनी गायलेला राग बसंत आपण ऐकू शकाल. याशिवाय सर्व बातमीपत्र आम्ही नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

अनंत पाटील यांचं हे गीत गायलं मिलिंद शिंदे यांनी. संगीत होतं भूमानंद बोगम यांचं. कार्यक्रमात यानंतर मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेली गीतरचना ऐकवतोय. हे गीत गायले विठ्ठल उमप आणि सहकलाकारांनी.

0: विठ्ठल उमप आणि सहकलाकारांनी गायलेली गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं मधुकर पाठक यांचं.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
0: श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता बुधाजी कोळी यांचं लोकगीत ऐकवतोय. हे गीत गायले पांडुरंग आगवणे आणि सहकलाकारांनी.

पांडुरंग अगवणे आणि सहकलाकारांना आपण ऐकलत. संगीत होतं वीर धवल करंगुटकर यांचं. कार्यक्रमात यानंतर रमेश नाखवा आणि सहकलाकारांच्या आवाजातलं लोकगीत ऐकूया.

0: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता भीमराव कृष्णा ठोंबरे आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत ऐकूया.

भीमराव कृष्णा ठोंबरे आणि सहकलाकारांनी गायलेल्या या लोकगीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. मुंबईत 1 सप्टेंबरपासून रिक्षा भाडं 1 रुपयानं तर टॅक्सी 2 रुपयांनी महागणार. राज्यातल्या शासकीय शाळांमधल्या 5 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करायचा इशारा त्यांनी दिलाय. हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातल्या टॅक्सीच्या दरात 2 रुपये तर रिक्षाच्या दरात 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी टॅक्सीला 31 ऐवजी 33 रुपये तर रिक्षासाठी 26 ऐवजी 27 रुपये मोजावे लागतील. येत्या 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यापुढच्या अंतरासाठी टॅक्सीचं भाडं 21 रुपये 90 पैसे प्रति किलोमीटर इतकं होईल. सध्या हा दर 20 रुपये 66 पैसे इतका आहे. तर रिक्षाचं भाडं 18 रुपये 22 पैसे प्रति किलोमीटर होणार आहे. सध्या हा दर 17 रुपये 74 पैसे इतका आहे. टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये सुधारित दरांनुसार बदल केल्यानंतरच नवीन दर आकारण्याची परवानगी मिळेल. तसंच बदल करण्यासाठी त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली असून बदल न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असं प्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. चाकण भोसरीच्या औद्योगिक पट्ट्याला नवी ऊर्जा देणाऱ्या 49 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसोबतच्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून 2,320,97,00,000 रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीतून उत्पादन क्षमता वाढण्यासोबतच रोजगाराच्या 1,000 नव्या संधी निर्माण होतील आणि ग्रोथ इंजिन असणाऱ्या पुणे परिसरातल्या औद्योगिक परिसंस्थेला आणखी बळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं शालेय शिक्षण विभागानं एक त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार शासकीय शाळांमधल्या 5वी ते 10वीच्या 20 लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार असून दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून दिले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत हा करार झाला. परदेशी नागरिक अवैधपणे सीमा ओलांडून भारतात येतात आणि भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरमार्गांनी आधार आणि पॅन कार्ड मिळवतात याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली असून ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे. विविध यंत्रणांमधला समन्वयाचा अभाव

आणि कागदपत्रांची पडताळणी यावर विशेष लक्ष देण्याची बाब न्यायालयानं लक्षात आणून दिली आहे. अशा व्यक्ती राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असू शकतात असं न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं नमूद केलं आहे. आधार कायद्यात आवश्यक सुधारणा करून अशा व्यक्तींना हुडकून काढणं आणि त्यांना माघारी पाठवणं याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सायबर गुन्हेगार पोलीस सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावानं नागरिकांना भीती दाखवून घाबरवून फसवणूक करतात, त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर फसवणूक झाली तर तातडीनं 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. ते मुंबईत महाराष्ट्र सायबरच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात डिजिटल अरेस्ट या सायबर जनजागृती लघुपटाचं आणि 1930 महाराष्ट्र सायबर अँथमचं लोकार्पण करताना बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावात केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव आज 290 धावांवर संपला. सोनल दिनुषानं शतक झळकावलं. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारनं प्रत्येकी 3 तर सारांश जैननं 2 गडी बाद केले. पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला. त्यानंतर श्रीलंकेनं दिवसअखेर 6-2 धावा करत 16 धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सोनल दिनुषा 7 तर केशरा निवुंता 3 धावांवर खेळत होता. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 17 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत. प्राथमिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीत येऊन अचानक पूरस्थिती निर्माण झाली. तिबेट सरहद्दीलगत असलेल्या रसुआ जिल्ह्यात आज सकाळी भोटे कोसी नदीला अचानक पूर आला. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणांवरून 80 जणांची सुखरूप सुटका केली आहे. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मोदी यांनी नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. दरम्यान नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधल्या गंडक नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. बिहारमधल्या 6 जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून गोपालगंज आणि बेतिहा इथं एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमा दलानं भारत नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सीमाक्षेत्रात मदत आणि बचाव कार्यासाठी 18 तुकड्या तैनात केल्या असून 7 राखीव ठेवल्या आहेत. कथित ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीप्रकरणी गुजरातमधल्या सुरत शहर सायबर गुन्हे शाखेनं महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या 2 जणांना आज अटक केली. संबंधित व्यक्तींनी शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आमिष दाखवून सुमारे 9,58,000 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सुरतमधल्या व्यक्तीनं केली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. महसूल गुप्तचर विभागानं पुणे रेल्वे स्थानकावर 3,41,00,000 रुपये किमतीच्या अंमली पदार्थांसह एका महिला प्रवाशाला अटक केली आहे. दिल्लीवरून पुण्याला जाणाऱ्या या गाडीतून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. देशभरात ईद ए मिलान उन्नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करायला प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान द्यायला प्रेरित करत राहोत असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी घेऊन येऊ असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करू दया

0: माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्याची सर्वत्र शांततेत ईदच्या मिरवणुका काढण्यात आल्या. गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीव्र आवाजाच्या डीजेवर कायम बंदी असल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. उत्सवाच्या काळात मोठ्या आवाजात संगीत वाजवून नागरिकांना त्रास होऊ नये, तसंच ध्वनी प्रदूषणाच्या निर्धारित मर्यादांचं पालन व्हावं यासाठी पोलिसांकडून नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी MPSC 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. मुंबईत 1 सप्टेंबरपासून रिक्षा भाडं 1 रुपयानं तर टॅक्सी 2 रुपयांनी महागणार. राज्यातल्या शासकीय शाळांमधल्या 5 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलोऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
2: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
3: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
2: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
4: श्रोते हो, कष्टाला वय नसतं आणि जिद्दीला सीमा नसते. 1976 एका म्हशीपासून सुरुवात करून सायकलीवरून घरोघरी दूध पोहोचवत आज तब्बल 50 वर्ष अखंड दुग्ध व्यवसाय करणारे कोतवडे येथील माधवराव भावे यांना आपण भेटणार आहोत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात.
5: मला सांगतो, एका वेळी माझ्या 15 दिवसाच्या फरकात 2 मोठ्या म्हशी गेल्या अट्या घेऊन.
6: अरे बापरे.
5: तेव्हा म्हणजे मी जरा हादरलो होतो, पण चिकाटी सोडली नाही. कारण म्हटलं निसर्ग आहे, त्याला काही पर्याय नाही. त्यातून उभा राहिलो आणि चिकाटी ह्या धंद्याला महत्वाची आहे.
4: 3-3 पिढ्यांचा विश्वास जपणारे माधवराव भावे यांची 50 वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाची अनघा मगदूम यांनी घेतलेली मुलाखत ऐकायला विसरू नका. गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. यासाठी श्रोते हो ट्यून करा 1143 किलोहर्ट्सवर किंवा 101.5 मेगाहर्ट्सवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
7: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार. मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 30 अगस्त सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 28 अगस्त तक टोल फ्री नंबर 1800-11-7800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 30 अगस्त सुबह 11 बजे मन की बात.
1: आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी.

तेव्हा श्रोतेहो जरूर आनंद घ्या या लोकप्रिय सिने संगीताचा आज रात्री 10 वाजता आमच्या रजनीगंधा या कार्यक्रमातून. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो यानंतर 7:15 वाजता अर्थविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची घोषणा नुकतीच झाली आहे. देशभरातील 48 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून आपल्या महाराष्ट्रातील 4 कर्तृत्ववान शिक्षकांचा यात समावेश आहे. सातारा सैनिक स्कूलचे विज्ञान विषयाचे शिक्षक शिवप्रसाद अरविंद टिंगरे त्यापैकीच एक. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विज्ञान क्षेत्रातील विशेष प्रयोग आणि लष्करी सेवेसाठी विद्यार्थी घडवण्यात आपलं योगदान देणारे शिवप्रसाद टिंगरे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार टिंगरे सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. टिंगरे सर, सर्वप्रथम राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि जेव्हा या पुरस्कारांची घोषणा झाली आणि त्यात तुमचं नाव आलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती?
2: धन्यवाद मॅडम. वास्तविक पुरस्काराची घोषणा झाली हा क्षण माझ्यासाठी खरोखर अत्यानंदाचा क्षण आहे. मात्र एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. आज मिळालेला हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा केवळ माझ्या वैयक्तिक सन्मान नाहीये, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन आणि ऐतिहासिक भूमीत वसलेल्या देशातील पहिल्या सैनिक स्कूल साताराच्या समृद्ध वारशाचा आणि गौरवशाली परंपरेचा सन्मान आहे असं मला वाटतं. या पुरस्कारापर्यंत पोहोचण्याच्या जीवन प्रवासात मला वेळोवेळी खंबीर साथ देणारे माझे आई वडील, कुटुंबातील व्यक्ती, माझे गुरु, शाळा प्रशासन, तसेच सहकारी शिक्षक बंधू भगिनी ज्यांनी माझ्यावर नितांत विश्वास दाखवला, ते माझे विद्यार्थी आणि सदैव पाठीशी उभे राहणारे पालक, याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. हा क्षण माझ्यासाठी, माझ्या शाळेसाठी, जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच सर, सैनिकी शाळेत विद्यार्थ्यांना शिकवताना आणि घडवताना येणारे अनुभव सामान्य शाळेपेक्षा कसे वेगळे असतात, काय सांगाल?
2: मॅडम, मी सैनिक स्कूल शाळा सातारा जी आहे जॉईन करण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील एका नामांकित इंग्लिश मीडियम डे स्कूल मध्ये कार्य करतो. आणि माझ्या मते डे स्कूल मधील आणि सैनिक स्कूल मधील कामाची तुलना केली असता एक लक्षात येतं की डे स्कूल मधील आणि सैनिक स्कूल मधील अध्यापन प्रक्रियेत असा मोठा फरक नाही. मात्र सैनिक स्कूल मधील शिक्षकांची भूमिका ही केवळ वर्गापुरती मर्यादित न राहता ती पूर्ण वेळ पालकाची बनते. इथं मुलं वयाच्या अवघ्या 10-12 वर्षी घरापासून दूर, आई वडिलांपासून दूर वसतिगृहात राहायला येतात. सुरुवातीला त्यांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि भीती, घराची ओढ असते. अशा वेळी त्यांची भावनिक गरज ओळखून त्यांना आधार देणे, सुरक्षिततेची जाणीव करून देणे हे येथील शिक्षकाचे पालक म्हणून कर्तव्य असतात. विद्यार्थ्यांना जेव्हा समजते की इथं आपली काळजी घेणारे शिक्षक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हा विश्वास जेव्हा मुलाच्या मनामध्ये निर्माण होतो तेव्हा त्यांचा संकोच गळून पडतो व ते सैनिकी शिस्तीत आणि अभ्यासात आत्मीयतेने रमतात. इथे विद्यार्थ्यांच्या भावी विश्वाशी जोडले जाऊन एक निष्पाप मुलाला देशाचा भावी रक्षक, जबाबदार नागरिक आणि शास्त्रज्ञ म्हणून घडवणे हा अनुभव इतर कोणत्याही शाळेतील अध्यापनापेक्षा अत्यंत वेगळा, संवेदनशील आणि आयुष्य समृद्ध करणारा आहे असं वाटतं.
1: सर, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विज्ञान क्षेत्रातील विशेष प्रयोग आणि लष्करी सेवेसाठी विद्यार्थी घडवण्यातील अतुल

0: योगदानासाठी तुम्हाला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घोषित झालाय. विज्ञान शिक्षण अधिक कृतीशील, आनंददायी, तंत्रज्ञानावर आधारित आणि विद्यार्थी केंद्रित करण्यासाठी तुम्ही कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेत आणि त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा झाला?
1: खूपच मला आवडेल हे शेअर करण्यासाठी. तर मॅडम, कोरोना संकट जेव्हा आपल्या देशावर आलं होतं 2020 दरम्यान मध्ये, तेव्हा संपूर्ण देश थांबला होता आणि तेव्हा शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा एक मोठं आव्हान तयार झालं होतं की त्या काळामध्ये मी आमच्या सैनिक स्कूल सातारामध्ये स्वतः पुढाकार घेऊन झूम, गुगल फॉर्म सारख्या टूल्सचा

0: हो रे, वर्क फ्रॉम होम जो कालावधी चालू होता तेव्हा युट्यूबचा वापर करून मी वेब डिझायनिंग आणि संकेतस्थळ निर्मितीचे तंत्रज्ञान आत्मसात केलं. मी एक स्वतः वैयक्तिक वेबसाईट देखील सुरू केली आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्य पोहोचवण्यास सुरुवात केली. तेव्हा शाळा पूर्ववत सुरू झाल्या तेव्हा शाळेत अधिकृत युट्यूब चॅनल सुरू केलं. ज्या चॅनलच्या माध्यमातून शाळेमधील विविध उपक्रम जे आहेत ते युट्यूब स्ट्रीमिंगच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली. त्यामुळे पालकांना घर बसल्या आपल्या पाल्याचा सहभाग पाहता येऊ लागला. शाळा व पालक यांच्यातील विश्वास व पारदर्शकता अधिक दृढ झाली. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून मी विद्यार्थ्यांसाठी एक अनुकूल लर्निंग एनेबल्ड रिव्हिजन मॉड्यूल एक गेमिफाईड टूलची निर्मिती केली आहे. साधारणपणे वर्गात उजळणी किंवा रिव्हिजन घेताना शिक्षक प्रश्न विचारतात आणि विद्यार्थी उत्तर देतात, पण मला यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवायचा होता. यासाठी सुरुवातीला एका साध्या लकी ड्रॉ पासून सुरू केलेली ही संकल्पना विकसित करत मी त्याचं एक गेमिफाईड डिजिटल टूलमध्ये रुपांतरण केले आहे. या प्रणालीचं स्वरूप असं आहे की ज्यामध्ये सॉफ्टवेअरद्वारे वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याचं नाव रॅन्डमली स्क्रीनवर निवडलं जातं, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या नेहमी तयार राहतो. ज्या विद्यार्थ्याची निवड होते तो स्वतः समोर येऊन क्विझ मास्टरची भूमिका बजावतो. त्यामुळे स्वतः तयारी करून आणलेले प्रश्नाच्या आधारे तो वर्गातील इतर विद्यार्थी प्रश्न विचारतो. यामुळे मुलांमध्ये क्रिटिकल थिंकिंग, प्रश्न निर्मितीचे कौशल्य वाढीस लागते. उत्तर देण्यासाठी स्क्रीनवर मर्यादित वेळेचा टायमर असून अचूक उत्तरासाठी पॉईंट मिळतात तर चुकीच्या उत्तरासाठी पॉईंट वजा केले जातात. वर्गातील डिजिटल स्क्रीनवर शेजारी रिअल टाइम लीडर बोर्ड दिसतो. पॉईंट वाढतात, विद्यार्थ्यांचं नाव रँकिंग वर सरकतं. म्हणजेच एकाच वेळी रिव्हिजन, खेळ, निकोप स्पर्धा व विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व विकास याच्या विद्यार्थ्याच्या स्वयं अध्ययनावर खूप पॉझिटिव्ह अशा प्रकारचे बदल झाला आहे. पूर्वी ज्या मुलांना प्रश्न विचारायला भीती वाटायची ती मुलं आता स्वतः संदर्भ पुस्तके वाचून गुंतागुंतीचे प्रश्न शोधून काढून क्वेश्चन बँक तयार करतात आणि खेळ खेळत संपूर्ण पाठाची उजळणी होते. भीती नाहीशी होते आणि वर्गातील प्रत्येक मुलगा स्वतःच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू बनतो. विज्ञानाचा खरा अर्थ पाठ्यपुस्तकातून बाहेर पडून प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात डोकावल्यावरून समजतो. वर्गात विज्ञानातील विविध संकल्पना शिकवताना आम्ही केवळ पुस्तकी सिद्धांतावर न थांबता समाजातील प्रत्येक समस्येवर सखोल चर्चा करतो. या अडचणींवर विज्ञानाच्या आधारे विधायक उपाय कसा शोधता येईल या विचार मंथनातून नवनवीन संकल्पना आणि प्रकल्पांची बीजे रोवली जाते. दैनंदिन समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहून त्यावर कमी खर्चात आणि प्रभावी उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रवृत्त केलं. यातून पुढे येणाऱ्या नवनवीन कल्पना केवळ चर्चेपुरते न ठेवता त्यांना तालुका, जिल्हा, राज्य आणि थेट राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनामध्ये सादर करण्याची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली. सैनिक स्कूलमधील माझ्या विद्यार्थ्यांनी आज अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय विज्ञान मंचावर आपली ठसठशीत छाप पाडली आहे. ज्यामध्ये इन्स्पायर अवॉर्ड मानक स्पर्धा असेल, सीबीएसई सायन्स एक्झिबिशन, सीएसआर इनोव्हेशन अवॉर्ड, विकसित भारत बिल्डअपॉन आणि इतर आंतरशालेय राज्य राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. सैनिक स्कूलमधील विज्ञान विषय अध्यापन करताना वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करणे बरोबरच भविष्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए आणि लष्करात आवश्यक असणारे नेतृत्व गुण त्यामध्ये रुजवले जात आहे. प्रयोग करताना किंवा वर्गातील उपक्रमामधून अचूक निर्णय क्षमता आणि सांघिक कृती विकसित केली जाते. याचा सराव केला जातो. ज्ञानासोबतच राष्ट्रनिष्ठा आणि शिस्त या मूल्यांवर आधारित भावी अधिकारी घडवण्याचा हा अनुभव शिक्षक म्हणून अत्यंत समृद्ध आणि अभिमानास्पद वाटणार आहे.
1: शाळांमध्ये स्कूल इनोव्हेशन कौन्सिल आणि हॉकेथॉन सारखे उपक्रमही तुम्ही राबवले आहेत, काय आहेत हे उपक्रम?
0: शाळेमध्ये मॅडम मी स्कूल इनोव्हेशन कौन्सिल आणि त्याचबरोबर सायन्स क्लबची स्थापना केली आणि या उपक्रमाच्या माध्यमातून किंवा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला की विद्यार्थ्यांनी फक्त कामात दिलेली प्रोजेक्ट करू नये तर या इनोव्हेशन कौन्सिल असेल सायन्स क्लबच्या माध्यमातून एक नवनवीन कल्पना जी आहे त्याची क्रिएटिव्हिटी जी आहे ती क्रिएटिव्हिटी विद्यार्थ्यांची समाजापर्यंत आली पाहिजे आणि याच्या माध्यमातून आजपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांनी समाजातील वेगवेगळ्या घटनांचा अभ्यास करून जसं की सांगली कोल्हापूर ठिकाणी ज्यावेळी महापूर आला होता त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी एक ऍक्सिडेंट झाला होता की ज्यामध्ये रेस्क्यू बोट पलटली आणि त्यामध्ये बरेच लोकांचे प्राण गेले होते तर त्यावेळी तो घटना लक्षात घेऊन आमच्या विद्यार्थ्यांनी ऍटो इन्फ्लेटिंग रेस्क्यू जॅकेट नावाचा एक प्रोजेक्ट तयार केला होता जो नॅशनल लेवलवर आम्ही प्रेझेंट केला. त्याचबरोबर आर्टिफिशियल गिल सिस्टम तिच्याला सीएसआर इनोव्हेशन अवॉर्ड फर्स्ट प्राइज मिळाली. कन्व्हर्टेबल बेंच ह्या इन्स्पायर अवॉर्डमध्ये आम्ही राष्ट्रीय पातळीपर्यंत दाखवला की ज्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला सकुरा सायन्स एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत जपानला जाण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर नव्याने झालेला जो विकसित भारत बिल्डअपॉन होतं त्यामध्ये देखील माझ्या विद्यार्थ्यांना ध्वनी लहरीचा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणारा एक प्रोजेक्ट सादर केला होता की ज्यामुळे तो राज्य लेवलला विजेता ठरला. एनएमसी बेस्ड क्यूर कार्ड किंवा कोरोना कालावधीमधील जे प्रसंग होता तो विचारात घेऊन ऑटोमॅटिक हँड वॉशिंग सिस्टम असे प्रकल्प सादर करून माझे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी राज्य राष्ट्रीय पातळीपर्यंत यामध्ये विवो इग्नाइट असेल, यूथ आयडकन असेल, याच्यामध्ये चमकलेले आहेत. थोडक्यात सांगायचं तर स्कूल इनोव्हेशन काउन्सिल

0: त्यामुळे शाळेतील कॅडेट केवळ पुस्तकी विद्यार्थी न राहता समस्या सोडवणारे आणि संशोधक बनले आहेत.
1: डिजिटल युगामध्ये मुलांचं जिथं लक्ष विचलित होणं अगदी सोपं झालेलं आहे, अशा वेळी मुलांमध्ये एकाग्रता आणि सैनिकी शिस्त टिकून ठेवण्यासाठी तुम्ही शाळेत असे कोणते प्रयोग केलेत ज्याची दखल थेट केंद्र सरकारनं घेतली आहे?
0: खरं सांगायला तर सायन्स क्लब आणि टिंकरिंग जे वेद वगैरे जे आहे विज्ञान प्रदर्शन, त्यामुळे आमचे विद्यार्थी आता केवळ ग्राहक किंवा कंझ्युमर न राहता तंत्रज्ञानाची निर्मिती करणारी मुलं बनलेली आहेत की जे सेन्सर्स मायक्रो कंट्रोलर छोटे छोटे टूल्सचा वापर करतात आणि समाजातील विविध समस्यांवर प्रोटोटाईप डिझाईन करत आहेत. जेव्हा एखादा विद्यार्थी शाळकरी विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवला जातो किंवा जपानसारख्या देशात भारताचे प्रतिनिधित्व करतो तेव्हा तिथे एक भावी शास्त्रज्ञाचा आणि उद्योजकाचा पाया रचला जातो समारंभाला होतो. अशा विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी जेव्हा स्वतः तयार केलेले प्रकल्प लहान मुलांना सामान्य नागरिकाला तज्ञ परीक्षकाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो त्यानुसार मांडणी बदलतो. शेकडो लोकांसमोर प्रकल्प सादर केल्यामुळे त्याचा संकोच दूर होऊन प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. प्रदर्शनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या अनपेक्षित प्रश्नांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून सामोर जाण्याची सवय लागते. उत्तर माहीत नसल्यास आम्ही या पैलूवर नक्कीच अधिक काम करू की निकोप वैज्ञानिक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजते. ऐनवेळी एखादा सेन्सर किंवा सर्किट बंद पडल्या न घाबरता तातडीने उपाय शोधणे व अपयशाला न खचता प्रकल्पात सतत सुधारणा करत राहण्याची वृत्ती विकसित होते. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रकल्प होऊन त्यांच्या नव्या कल्पनांची देखील देवाणघेवाण होते आणि संशोधनांची क्षितिजे आणखी विस्तारित होतात.
1: तर आजच्या तरुण पिढीमध्ये देशसेवा आणि राष्ट्रप्रेम अधिक घट्ट रुजवण्यासाठी पालकांची भूमिका काय असायला हवी?
0: हा अत्यंत मूलभूत आणि प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न तुम्ही विचारला. कारण राष्ट्रप्रेम ही केवळ 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी देण्याची घोषणा अथवा गोष्ट नसून ती रोजच्या जीवनात जगण्याची एक जीवन पद्धती आहे. सैनिक शाळेमध्ये आम्ही हे गुण मुलांमध्ये उतरवण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो पण त्याचा पाया पालकांनी घरातच रचला पाहिजे. पालकांनी मुलांसमोर लहानपणापासून असे संस्कार केले पाहिजेत की कोणत्याही निर्णय घेताना आधी समाज आणि राष्ट्र मग स्वतःचा विचार करण्याची सवय लावायला हवी. मुलांना सर्व सुख सुविधा अगदी आईच्या हातात देण्यापेक्षा त्यांनी कष्ट करण्याची आव्हानांना सामोर जाण्याची व अपयशातून शिकण्याची शिस्त शिकवली पाहिजे. आपली दैनंदिन कामे स्वतः करणे वेळेची कदर करणे आणि आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवणे या सवयी घरातूनच लावल्या पाहिजे. मुलं सैन्यात जावो विज्ञानात संशोधन करो किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करो माझ्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी कसा होईल हा विचार पालकांनी संवादातून मुलांच्या मनात सतत पेरला पाहिजे. जेव्हा घरातून हे संस्कार मिळतील आणि शाळेतून त्याला दिशा मिळेल तेव्हा खऱ्या अर्थाने एक कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रनिष्ठ पिढीची निर्मिती होईल.
1: नक्की सर, आजचा आमचा वृत्तविशेष कार्यक्रम अनेक शिक्षक ऐकत असतील तर एक आदर्श शिक्षक होण्यासाठी त्यांनी स्वतःमध्ये कोणते गुण विकसित केले पाहिजे काय संदेश द्याल?
0: पुरस्कार मिळणं हा शिक्षकाचा म्हणजे शिक्षकाच्या जीवन प्रवासातील एक भाग असू शकतो परंतु आदर्श शिक्षक होणे हे रोजच्या जगण्यातून आणि समर्पणातून घडणारी गोष्ट आहे. माझ्या मते आजच्या युवा शिक्षकांनी केवळ माहितीचा स्रोत न होता तर एक मेंटर आणि पालक होणं गरजेचं आहे. आज इंटरनेटच्या युगात हर एक प्रकारची माहिती अगदी सहज उपलब्ध होते. इथं शिक्षकांची खरी गरज ही माहिती देण्यासाठी नाही तर विद्यार्थ्याला योग्य दिशा दाखवणारा मार्गदर्शक आणि भावनिक आधार देणारा पालक बनण्याची आहे. शिक्षकाने आयुष्यभर शिकत राहिलं पाहिजे. काळानुसार बदल स्वीकारून AI टूल्स डिजिटल तंत्रज्ञान नव्या अध्यापन पद्धती आत्मसात केल्या पाहिजे. आपण जे शिकवतो ते मुलांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी स्वतः विद्यार्थ्याच्या भूमिकेत जाऊन विचार करणं आणि अध्यापनात आवश्यक ते बदल करणे गरजेचं आहे. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, जो शिक्षक आपल्या विद्यार्थ्याच्या यशाकरता सातत्यपूर्ण धडपड करतो तो शिक्षक एक दिवस यशाच्या अति उच्च शिखरावर नक्कीच पोहोचतो. मला या ठिकाणी आपण बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणास मनपूर्वक धन्यवाद देतो.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य, निवेदन, लेखन आणि समन्वय.

0: प्रिया नारायण जाधव।
1: वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला। हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। संध्याकाळचे 7:30 वाजलेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत। निवेदन विद्या तावडे यांचं।

नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो, आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 4 भाद्रपद शके 1948 अर्थात 26 ऑगस्ट 2026. मंडळी, कोकणातली शेती ही समृद्ध शेती आहे. इथल्या आंबा काजूच्या बागा येणाऱ्या मोहरापासून ते आंबा परिपक्व होईपर्यंत मंत्रमुग्ध करणाऱ्या सुगंधाने भरून जातात. खरीपातील शेती भात नाचणी या पिकांमुळे हिरवीगार होऊन जाते आणि समुद्र किनाऱ्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी नारळ सुपारी बागा वाऱ्यावर डोलतात. अशा या निसर्ग सौंदर्यानं बहरलेल्या कोकणात शेती करताना शेतकऱ्यांना एक प्रकारचं आंतरिक समाधान मिळतं.

0: हे गीत गायलं होतं रवींद्र साठे आणि अनुराधा मराठे यांनी. असेच आपल्या कोकणातील शेतकरी मातीशी नाळ जोडत शेती करतात. आज आपण कोकणातील शेतीतील अनुभव याविषयी प्रयोगशील शेतकरी जयंत फडके यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, कोकणी माणसाचं त्याच्या मातीशी असणारं नातं त्याच्या जगण्याचा एक भाग आहे. कितीही खडतर परिस्थिती आली तरी कोकणातील शेतकरी त्याला सामोरा जातो आणि त्यातून मार्ग काढतो. आज शेतीसमोर आपण पाहत आहोत की अनेक आव्हानं आहेत. बदलतं हवामान आहे, वाढते खर्च आहेत, अपुरं मनुष्यबळ आहे, अशा अनेक प्रश्नांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय. अशा परिस्थितीतही नवीन संधी शोधून, नवे प्रयोग करून मातीशी आपलं नातं घट्ट करण्याचा प्रयत्न करणारे प्रयोगशील शेतकरी जयंत फडके आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण त्यांचे शेतीविषयीचे अनुभव जाणून घेणार आहोत. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. आपल्या आयुष्यामध्ये शेती आणि मातीचं नातं हे कसं तयार झालं?
2: माझं गाव जांभुळाट, पूर्णगड जवळचं हे छोटंसं गाव. माझे पणजोबा, त्यानंतर आजी आजोबा, आई वडील हे लहानपणापासून शेतीशीच निगडीत आहेत. त्यामुळे जन्मापासूनच घरात शेतीशी संबंधितच विषय समोर दिसत आले, मी अनुभवत आलो आणि त्यात कामही करत राहिलो. आम्ही चार भावंड शेतीतच मोठी झालो. नंतर शिक्षण पूर्ण झालं, मी MA राज्यशास्त्रापर्यंत शिकलो आणि पुढे काय करायचं हा कधीच प्रश्न डोळ्यासमोर नव्हता. वाडवडिलांनी आपल्या असलेल्या शेतीत जो काही आत्तापर्यंत विकास केला आहे, शुद्ध्यातून जे विश्व निर्माण केलं आहे ते वृद्धिंगत करणं, वाढवणं, किमान पक्षी जपणं, ह्यासाठी शेतीला दुसरा पर्यायच नव्हता. आणि शेती नाईलाजाने नव्हे तर खरं तर आवडीनं मी स्वीकारली होती आणि शेतीतच आयुष्य काढायचं हे तेव्हाच निश्चित झालं होतं.
1: राज्यशास्त्रामध्ये MA सारखं शिक्षण घेतल्यानंतर दुसरीकडे कुठेही तुम्हाला चांगली संधी होती ती न घेता तुम्ही शेतीच करायचं निश्चित केलं.
2: हो, राज्यशास्त्रात MA होणं हा एक भाग झाला. शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत करायचं हे लहानपणीच ठरलं होतं, पण शेती हाच करायचा विषय होता हे 100% होतं. म्हणून लहानपणापासूनच आजोबांबरोबर लहानसहान गोष्टी शेतीतल्या शिकत गेलो आणि त्यातूनच शेतीची आवड निर्माण झाली आणि हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे हे निश्चित झालं. आता तुम्ही म्हणताय तसा शेती हा व्यवसाय म्हणून मी स्वीकारला नाही, शेती ही माझी जीवन पद्धती म्हणून मी स्वीकारली, त्यामुळेच त्याच्या नफ्या तोट्याचा कधीच प्रश्न नव्हता.
1: बरोबर आहे. म्हणजे जगण्याचा एक भाग म्हणजे शेती असं तुमचं होतं?
2: हो, निश्चितच. एखादी गोष्ट जेव्हा तुमच्या जीवनाचा भाग होते तेव्हा ती नफ्या तोट्यात सीमित होत नाही. तो तुम्ही जीवनाचा आयुष्यभराचा कालखंड त्यासाठी व्यतीत करायचा ठरवलेला असतो. मग त्यात कसं सुखकर करता येईल यासाठी आपण आपली बुद्धी वापरतो. त्याप्रमाणे मीही माझ्या आयुष्यात जेव्हापासून शेतीसाठीच जीवनात आपण वेळ द्यायचा आहे ठरवलं तेव्हापासून खरं तर शेतीचाच ध्यास घेतल्यासारखा वागू लागलो.
1: आता आपल्या भागातली शेती आणि इतर भागातली शेती यामध्ये काय फरक आहे?
2: निश्चितच,
1: कारण आपल्याकडे म्हटलं जातं की बाहेरची शेती ही आपल्यापेक्षा जास्त सधन आहे.
2: निश्चितच आहे, सधन म्हणण्यापेक्षा ती हातात रोकडे पैसे देणारी आहे. पण कोकणातील शेती ही माणसाला सुजलाम, सुफलाम आणि समृद्ध बनवणारी आहे. अशा अर्थाने की कोकणात भरपूर पाऊस पडतो, दऱ्या खोऱ्यांनी वसलेली गावं आहेत, सलग जशी घाटावरची शेती दिसते तशी शेतीचे मळेच्या मळे दिसत नाहीत. पण डोंगर उतारावर असलेली भात शेती, मोठमोठ्या आंब्याच्या नारळाच्या बागा आणि त्यातून मिळणारं तुम्ही म्हणताय तसं आर्थिक उत्पन्न हे कोकणात निश्चितच कमी नाही. कोकणातल्या कुठच्याही शेतकऱ्यांनी शेतीच्या कर्जातून आत्महत्या केली असं तुम्हाला दिसतं का? म्हणजे शेतीतून खूप पैसा मिळेल असं जरी नसलं तरी खाऊन पिऊन सुखी कोकणातला शेतकरी निश्चितच आहे.
1: खरं आपल्याकडे आता आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये आलेलं आहे आणि बरेच जण त्याचा वापर देखील करत आहेत, पण आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक शेती यांचा समन्वय साधून आपल्याकडची शेती करता येते का?
2: हो, निश्चित करताच यायलाच हवी, तरच शेतीतील शेतकरी तिथे टिकून राहू शकेल. तुम्ही पाहिलं असेल तर पूर्वी एकत्र कुटुंबात चार चार मुलं असायची. त्यातली शिकलेली, जी व्यवस्थित शिकलेली मुलं असतील ती पुढे नोकरी धंद्यासाठी मोठ्या शहरात जायची आणि कमीत कमी शिकलेला जो असेल तो शेती करायचा. दिवस बदलले, आता जो अष्टपैलू असेल

0: चांगला शिकलेला असेल तोच शेतीत टिकू शकतो असे खरं तर दिवस आले. कारण असं आहे की तुम्ही म्हणता तशी शेतीसमोर खूप आव्हान आहेत. शेतीत पैसा कमी आहे, मनुष्यबळ कमी आहे, उत्पन्नाची साधनं कमी आहेत, हवामान लहरी आहे. याचमुळे शेतीत आता नवे नवीन प्रयोग आणि आधुनिकताही येत चालली आहे. जसं की आता पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धती बाजूला गेल्या आहेत, पण ठिबक सिंचन, तुषार सिंचन विकसित झालं आहे. यांत्रिकीकरणाने शेतीला मोठा हातभार दिला आहे. मनुष्यबळ जरी कमी असलं तरी त्या प्रश्नावर मात करून कोकणातील शेतकरी ठामपणे आपलं शेतीचं राटगाडगो पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय.
1: बरोबर आहे. त्यामुळे जर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला दिली तर आपल्या कोकणातली शेती ही नक्कीच फायदेशीर होईल.
0: हो आहेच, फायदेशीरच आहे. फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलायला हवा. खरं तर शेतीतून फायदा मिळण्यापेक्षा समाधान मिळतं का हे जास्त महत्वाचं आहे. कुठेही शाखेतून पदवीधर व्हा, कोणत्याही नोकरीला जा, तुम्ही पैसे कमवू शकता, पण जोपर्यंत तुमच्या तोंडात घास जायला हवा असेल तोपर्यंत शेतीला पर्याय नाही. आणि जर सगळ्यांनीच पैसे कमवायचे असतील तर शेती कोणी करायची आणि पोटात घास कुठून जायचा हाही कधीतरी विचार करायला हवा. अन्नधान्य ही माणसाची नैसर्गिक गरज आहे. ते आपण मशीनमध्ये तयार करू शकत नाही, जसं रक्त तयार मशीनमध्ये तयार करू शकत नाही. त्यामुळे शेतीला पर्याय कधीच असणार नाही हे कायमचंही सत्य मी मनापासून स्वीकारलं आहे. आणि त्यामुळे फायद्या तोट्यापेक्षा सुद्धा ही आपल्या समाजाची, आपल्या राष्ट्राची गरज आहे. म्हणून शेती कधीही टाकता येणार नाही.
1: खरंय, अगदी खरंय. आजच्या शेतकऱ्यांसमोर सर सर्वात मोठी आव्हानं कोणती आहेत?
0: आत्ताच मी म्हटलं तसं कोकणातल्या शेतकऱ्यांसमोर मोठी आव्हानं अशी आहेत की निसर्ग बदलतो आहे. एकाच एका आंब्याच्या उत्पन्नावर वर्षभर तो तग धरून अशी स्थिती आता राहिली
1: नाहीये.
0: खरं तर भरपूर एकदाच पैसे देणारा पीक म्हणून आंब्याकडे मोठ्या प्रमाणात गेल्या 10-15 वर्षात
1: बघितलं जातं.
0: रोजगार हमी योजनेच्या काळात मोठ्या प्रमाणात आंबा लागवड झाली, नारळ लागवडही बऱ्या प्रमाणात झाली, पण अजूनही आंब्यावरच पूर्ण वर्ष चालेल अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. कारण लहरी हवामानामुळे आंब्यातून मिळणारं उत्पन्नही लहरी झालं आहे. पण कोकणात फक्त आंब्यातूनच पैसे मिळवता येतील का तर तसं निश्चितच नाही. खरं तर हे एक चक्र आहे. आंब्यात बरोबरच नारळ, भात शेती, काजू आणि आत्ता विकसित होणारं कोकणातील पर्यटन हाही एक शेतीचाच भाग आहे. मोठ्या प्रमाणावर घाटावरून येणारं दूध हा एक विचार करायला लावणारा विषय आहे. मोठ्या प्रमाणात दुधाची उत्पादन कोकणात किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत नाही. हजारो लिटर दूध बाहेरच्या प्रदेशातून जर येत असेल तर कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेतीशिवाय जोडधंद्यांनाही तेवढंच महत्त्व दिलं तर निश्चितच शेती आणि शेतीपूरक जोडधंदे फायदेशीर ठरू शकतील.
1: बरोबर. म्हणजे नुसतं शेती एके शेती नाही, त्याच्या बरोबरीने अनेक उद्योग करण्याची गरज आहे.
0: निश्चित. शेतीतून उत्पन्न झालेला शेतीमाल, यावर होणारी प्रक्रिया आणि त्याचबरोबर शेतीला पूरक असणारे अन्य उद्योग, जसं की लागणारं खत. लागणारं खत आपण जर मोठ्या प्रमाणातून बाहेरच्या प्रदेशातून आणत असू तर आपण त्यावर खरंच विचार करायला हवा. गेले 35 वर्ष मी गांडूळ खत यशस्वीरित्या करतोय आणि त्यासाठी लागणारं सगळं मटेरियल कोकणात मुबलक आहे. सुखगवत आहे, पालापाचोळा आहे, कुचण्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे कारण इथे पाऊस भरपूर पडतो आहे, ह्युमिडिटी चांगली आहे. पण मोठ्या प्रमाणात गाड्या जेव्हा खताच्या आपल्याला बाहेरून भरून आलेल्या दिसतात तेव्हाच आपण स्वयंपूर्ण न होता परावलंबी होतोय की काय
1: याचा विचार केला पाहिजे.
0: म्हणून शेतकऱ्यांनी आपल्याला आवश्यक असणाऱ्या निविष्ठा, जसं की खत आणि फवारणीची औषधं, ही जर स्वतः तयार केली तर निश्चितच आपल्या खर्चात होणारी बचत हाच आपला फायदा ठरू शकेल. त्या दृष्टीने मी 35 वर्षापासून गांडूळ खत करतोय. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय वेगवेगळ्या समूहांना गांडूळ खताचं प्रशिक्षणही दिलंय. माझ्या समोर आता मी दाखवून किंवा माझ्याकडून थोडं थोडं काहीतरी जाणून घेऊन आपापल्या परीने गांडूळ खतं करणारे 20-25 शेतकरी तयार झाले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात गांडूळ खत तयार केलं. गांडूळ खत हे आता सरकारी पातळीवरही शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी जे प्रोत्साहन दिलं जात आहे त्यात गांडूळ खताला पर्याय नाही असं दिसतंय. वाढती गुरांची संख्यांचं गणित हेही खूप आता एक आव्हानच आहे. यांत्रिकीकरणाच्या नादात आपण जोत सोडून दिलं आणि जोत नाही, दूध उत्पादन कमी, मग कोठ्यात गुरंच शिल्लक राहिली नाहीत. फक्त रासायनिक खतांवर शेती होईल हे शक्य नाही. खरं तर त्या प्रमाणात सेंद्रिय कर्व जमिनीत असेल तरच शेती होऊ शकते. मग ती फळ पिकं असू देत किंवा भात शेती, नाचणी, नारळ यासारखी अन्य पिकंही असू देत. मग शेणच जर नसेल तर नुसत्या रासायनिक खतांवर शेती कधीही होणार नाही. म्हणून जसं मी आत्ताच म्हटलं की पशुसंवर्धन

0: चालना, यांत्रिकीकरणाबरोबरच शेणाचा आणि गांडूळ खताचा शेतात वापर आणि दशपर्णी अर्क, गोकृपामृत, जीवामृत यासारखी स्वतः तयार करत असलेली कीटकनाशकं आणि संप्रेरकं आपण जर तयार करू शकलो तर खर्चात बचत होईल आणि शेतकरी स्वयंपूर्ण होईल.
1: नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की आजची जी तरुण पिढी आहे ती शेतीकडे फारशी वळताना दिसत नाही आहे. म्हणजे खूपच प्रमाण त्याचं कमी आहे, नाहीच आहे असं नाही म्हणू शकणार, पण प्रमाण खूप कमी आहे. तर त्याबाबत काय सांगाल?
0: खरं आहे की शेती करावी असं जर वर्गातल्या 100 मुलांना विचारलं तुम्ही पुढे होऊन काय बनणार आहात, तर त्यातला एक मुलंही हातवर करून मी पुढे शेतकरी होईन असं सांगत नाही. खरं तर शेतकऱ्यांसाठी दिलं जाणारं शिक्षण हा खूप संशोधनाचा विषय आहे. आत्ता कोकणात दापोली कृषी विद्यापीठासारखं मोठं कृषी विद्यापीठ देणारं विद्यापीठ आहे, पण मुलांच्या अभ्यासक्रमात पहिलीपासून 10वीपर्यंत शेतीला कुठेच स्थान नाही. खरं तर आपण जे शिकतो आहोत ते आपल्या जीवनाशी आपल्याला जोडता येईल का, हा खरं तर शिक्षणाचा पाया असायला हवा. पण शेतीशी संबंधित आवड निर्माण व्हावी मुलांसाठी, ह्यासाठी जर शेतीचा उपयोग करून घेतला तर निश्चितच पुढे जाऊन शेतीत सुशिक्षित मुलंही उतरतील.
1: बरोबर.
0: आता फक्त फायद्या तोट्याचा विचार करून आणि मिळणारं पॅकेज आणि पगाराचा विचार करून जर आपण शिकत असू तर आपण पैसे निर्माण करणारी यंत्र निर्माण करत आहोत, पण समाजाला गरज असलेली माणसं निर्माण करत आहोत का,
1: हा प्रश्न आहे. खरं आहे. तरुण पिढीला जर या शेतीकडे वळवायचं असेल तर पहिल्यापासूनच त्याला याची आवड निर्माण होणं गरजेचं आहे.
0: जरी यांत्रिकीकरण शेतीत आलं तरी ती यंत्र हाताळणारी माणसं सुशिक्षित शेतकरी तयार व्हायलाच हवेत आणि तीच आवड एका ठराविक वयातच निर्माण होते. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट नंतर जर त्या मुलांना सांगत असाल की आता तुम्ही शेतीकडे वळा तर ते शक्य नाही. 7वी 8वीपासूनच प्राथमिक शिक्षण जे आवश्यक व्यावहारिक शिक्षण आहे ते यायलाच हवं. म्हणजे ते अगदी भाषेचं असू दे, गणिताचं असू दे किंवा परकीय भाषांचंही असू दे, पण त्या पलीकडे जाऊन ज्या भागात तुम्ही राहत आहात त्या भागाचा विकास होण्यासाठी, त्या भागात तुम्ही दटून राहून काहीतरी निर्माण करण्यासाठी, फक्त रोजगार निर्माण करण्यास स्वतःपुरता रोजगार नाही तर इतरांनाही रोजगार देता येईल अशी काहीतरी आपली शेती असावी असा विचार करून जर शिक्षण दिलं गेलं तरच पुढच्या काळात कोकणही सुजलाम सुफलाम झालेलं दिसेल आणि कोकणातला युवक जो आता रेल्वेचा वापर करून मुंबई पुण्याकडे पळतोय तो कोकणात थांबणार दिसेल.
1: बरोबर आहे. तुम्ही आत्ताच अनेक गोष्टी सांगितल्यात की खत आपलं आपण निर्माण करू शकतो, हा तुमचा एक प्रयोग झाला, असे अनेक प्रयोग तुम्ही केलेत, तुमचे मूल्यवर्धित पदार्थसुद्धा आहेत, तर मग हे सगळं कसं काय तुम्ही करता?
0: मी माझं कुटुंब एकत्र कुटुंब आहे, आई वडील, मी, माझी बायको, माझा मुलगा, माझा भाऊ, त्याची बायको, त्याची दोन मुलं, अशी 9 माणसं आम्ही एकत्र कुटुंबात आहोत आणि शेतीला एकत्र कुटुंबाशिवाय पर्याय नाही. माझ्या बायकोला अतिशय पाककलेची आवड आहे आणि तिच्या पाककलेचा उपयोग मूल्यवर्धित पदार्थांसाठी तिने अतिशय जबाबदारीने आणि प्रामाणिक प्रयत्न करून केलाय. आंब्याचं लोणचं आणि मिरचीचं लोणचं ह्या पलीकडे कोकणचे पदार्थ जावेत किंवा आंबा पोळी आणि फणस पोळी ह्यापेक्षा वेगळे पदार्थ तयार करावेत या दृष्टीनं तिने खूप मनापासून गेले 5-6 वर्ष काम केलंय आणि त्यामुळे आपल्याकडे तयार होणारे आंबे हळद, सुरण, फणस, अन्य पदार्थ ज्यावर ठराविक प्रोसेस होते त्या पलीकडे जाऊन काही पदार्थ करता येतील का ह्याच्यावर तिने खूप काम केलंय. मुळात पाककलेची आवड असल्यामुळे तिने ते पदार्थ विक्रीसाठी आता उपलब्ध करून दिलेत आणि त्याला गेले 3-4 वर्ष मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काही पारंपरिक पदार्थही जसे की उकडांबा जो आता नामशेष होत चाललाय त्यालाही पुन्हा एकदा काळानुरूप टिकाऊपणा आणि योग्य पॅकिंग देऊन योग्य प्रमाणात करून जर आपण विकला तर तो किती मोठ्या प्रमाणात विकला जाऊ शकतो हे आम्ही गेले 3-4 वर्ष अनुभवतोय. एकत्र कुटुंबात माझा भाऊ, माझी भावाची बायको ही सुद्धा तिथे हिरीहिरीने शेतीत सामील होत आहेत आणि पुढची पिढी ही तितक्याच मनापासून शेतीत सामील आहेत. म्हणून खरं तर मूल्यवर्धित पदार्थांबरोबरच गांडूळ खतासारखा प्रोजेक्ट किंवा भात शेती परवडत नाही असं जेव्हा आपण म्हणतो त्याबरोबर लाल भात जर आपण जाणीवपूर्वक केलं तर लाल भाताला मिळणारा दर आणि त्याची समाजात असलेली गरज हेही आता अधोरेखित करण्याजोगं आहे.
1: बरोबर आहे. लाल भात हा देखील तुमचा एक प्रयोगच आहे, कारण लाल भात हा कोणी फारसं पिकवत नाही.
0: हो.
1: आणि अशी परिस्थिती असताना तुम्ही हा विचार कसा काय केला?
0: हा मोठ्या प्रमाणात भात शेती पडीक जेव्हा दिसते ना तेव्हा खरा प्रश्न पडतो का लोक अशी भात शेती पडीक टाकत असतील. तर मिळणारं उत्पन्न आणि त्यापासून मिळणारा फायदा ह्याचा प्रत्येक गोष्टीला आता आपण क्रायटेरिया लावायला लागलो तर भात शेतीतून मिळणारं उत्पन्न हे खर्चापेक्षा कमी

0: आहे असं दिसतं. मग भात शेती परवडायला हवी असेल तर तांदुळाला चांगला दर मिळायला हवा.
1: बरोबर.
0: आणि शेवटी पोषण मूल्य ह्याचाही विचार व्हायला हवा. भरपूर रासायनिक पदार्थ वापरून पिकवलेलं भात हे आपल्या शरीराला आपल्या पोषणाला योग्य आहे का? मग ज्या भागात आपण राहतो त्या भागातली नैसर्गिक पिकणारी भात जी लाल होती पूर्वीपासून होती, माझ्या आजोबा पणजोबांनी ती अजूनही जपून ठेवली होती, ती लाल भात जर आपण पिकवलं तर त्याला खूप मागणी वाढेल असा अंदाज. आणि मी वेगवेगळ्या ठिकाणच्या लाल भाताच्या वेगवेगळ्या जाती आणल्या, त्यातून मी निवडून काढून काही भात शेतीसाठी आवश्यक असणारे जे काही गोष्टी आहेत म्हणजे टिकाऊपणा, भात तयार झाल्यानंतर न पडणं, हात न गळणं, पावसाची ओढ सहन करणं, जास्त पाऊस झाला तर ते गळून न जाणं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही लाल भाताची एक छान जात विकसित केली. आणि आता मोठ्या प्रमाणात माझ्या जवळपासचे शेतकरी आहे आणि मी ही भात लाल भाताची लागवड करतो आणि चांगल्या दराने लाल तांदूळ विकला जातो. हे मोठ्या प्रमाणात झालं तर पडीक जमिनी शिल्लक राहणार नाही याचा मला आत्मविश्वास आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लाल भाताला मागणी आहे. पण शेतकरी जे विकायचं आहे ते आपल्याला मूल्याच्या दृष्टीने बरोबरच आपल्या शरीराच्या दृष्टीनेही योग्य आहे की नाही ह्याचाही विचार करून पिकवू शकला तर निश्चितच त्याला अजूनही दर मिळेल.
1: बरोबर. आत्ताच तुम्ही म्हणालात की तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूचे शेतकरी मिळून लाल भात पिकवता, तर आता हे एकत्र येऊन म्हणजे शेतकरी गट स्थापन करून किंवा जसं बाहेर असतं की सहकारी संस्थांच्या मार्फत शेती केली जाते, तर असं जर आपल्या इथे झालं तर त्याचा काय फायदा होऊ शकेल?
0: निश्चित फायदा होईल. आपण असं मानतो की पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळ जास्त यशस्वी झाली, त्या प्रमाणात कोकणातल्या शेतकरी सहकार तत्वावर एका ठिकाणी येत नाही.
1: बरोबर.
0: मुळात भौगोलिक परिस्थिती त्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत जशी आहे. शेतकरी गट निर्माण झाले पण प्रत्यक्षात ते शेतीत किती उतरले? बचत गटाची चळवळ तर राज्य पातळीवर यशस्वी झाली पण बचत गटाची कामं शेतीत किती प्रमाणात दिसून येतात हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. नुसतं आर्थिक पाडबळ केव्हाही एकांगी होतं, त्यातून होणारी प्रत्यक्ष जमिनीवरची कृती ह्यालाही तेवढंच महत्त्व द्यायला हवं. जर त्या प्रमाणात सहकारी चळवळ एकत्र झाली, आपण आत्ताच यांत्रिकीकरणावर चर्चा केली, एक यंत्र 15 किंवा 20 दिवस वापरायसाठी आपण जर लाखभर रुपयाची किंमत मोजून घेत असू तर एकटा शेतकऱ्याला ते परवडत नाही. समूहानी जर अशी यंत्रसामुग्री जी आता काळानुसार आवश्यक आहे ती समूहानी 4-5-10 शेतकऱ्यांनी एका ठिकाणी येऊन जर घेतली तर ती परवडते आणि तिचा वापरही पूर्ण क्षमतेने होतो. या दृष्टीने सहकार चळवळ कोकणात रुजायसाठी खूप मोठा वाव आहे. माझ्या परीने मी व्यक्तिगत पातळीवर खूप प्रयत्न करतो की सामूहिक प्रकारे आपण ह्यातल्या काय गोष्टी करू शकू किंवा सामूहिक पातळीवर केल्याने कशा फायदेशीर ठरतील हे समजावून सांगण्याचाही प्रयत्न करतो. पण वैयक्तिक पातळीवर मर्यादा आहेत. मोठ्या प्रमाणात जेव्हा शेतकरी एका ठिकाणी येतील आणि काम करतील तेव्हाच सहकार शेतीत आणि कोकणातही रुजेल.
1: यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती होणं ही खूप गरजेची गोष्ट आहे.
0: निश्चितच. खरं तर ती आता गरज आहे की कोकणातली बरीच घरं आता ओसाड होताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात स्थलांतर मोठ्या शहरातनं होत आहे. ह्याचा विचार शेतकऱ्यांबरोबरच शासकीय अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी करायला हवा. कर नुसत्याच पैशांनी सगळेच प्रश्न मिटतात असं निश्चितच
1: नाही. नाही, खरं आहे. आता जेव्हा तुम्ही इतके सारे व्यवसाय करताय, शेती करताय, मूल्यवर्धित पदार्थ आहे, खत निर्मिती आहे, तर हे सगळं करत असताना कधी ना कधी काही ना काही समस्या तुम्हाला उद्भवत असतीलच, तर अशावेळी त्या तुम्ही कशा पद्धतीने हाताळता?
0: समस्यांशिवाय माणसाच्या जीवनात मजाच नाही. जर प्रत्येक वेळी शेतीत 2 + 2 = 4 होत असते तर शेतीत नोकरीचेच नियम लागले असते. केव्हा तरी 2 + 2 = 6 होणार आणि केव्हा तरी 2 + 2 = 3 होणार. शून्य होणार नाही ह्याची काळजी शेतकऱ्यांनी जरूर घ्यायला हवी. पण प्रत्येक वेळी दामदुप्पट पैशाचं किंवा फायद्याचं गणित शेतीत निश्चितच लागू होत नाही. अनेक गोष्टी ज्या आपल्या हातात नाहीत त्या शेतीत आपल्या निसर्गामुळे आपल्या हातून घडत असतात किंवा आपल्याला घडून घ्याव्या लागतात. त्यावेळी तुमचा धीरोदात्तपणा, तुमचा संयम, चिकाटी आणि शेतीप्रती असलेली निष्ठा खरं तर कामी येते. प्रत्येक वेळीच फायद्याचंच गणित शेतीत असत नाही. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीत व्यवसाय असो किंवा शेती असो जेव्हा रिस्क घ्यायची तयारी असते ना तेव्हाच फायद्याचीही अपेक्षा ठेवता येते. नाहीतर ठराविक पगार नोकरदारांनाही मिळतोच की.
1: खरं आहे, खरं आहे. म्हणजे समस्या आली तर त्याच्यातनं वाट काढणं हे महत्वाचं आहे.
0: हो, शेतीत समस्या आहेत की मजूर समस्या आहे, हवामानाची समस्या आहे, मार्केटची समस्या आहे, उत्पादन खर्चापेक्षा विक्रीची किंमत कमी असण्याची समस्या आहे. हे सगळं काळाच्या ओघात शेतकऱ्यांनी फेस करायला शिकलं पाहिजे आणि त्यातून मार्गही काढायला शिकलं पाहिजे. आता कोरोना नंतरच्या काळात थेट आंबा विक्रीनी हे जगाला दाखवून दिलंय.

0: मार्केटवर अवलंबून असलेला शेतकरी आता स्वतःचा माल महाराष्ट्रभर नव्हे देशभर स्वतःचा स्वतः विकू शकतोय आणि त्यातून शेतकऱ्याला जास्त प्रमाणात फायदा मिळू शकतोय. केव्हाही जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा त्यातून मार्ग निघतो आणि शेतकरी त्यातून काहीतरी नवीन शिकत असतो आणि त्या शिकण्यातूनच तो आयुष्यभराचं गाठोडं आपलं बांधत असतो.
1: खरं आहे. आता तुम्ही इतकी प्रॉडक्ट बनवता किंवा तुमच्या शेतीत जो तांदूळ पिकतो तो तुम्ही विकता, तर त्याची जी विक्री आहे ती तुम्ही कशा पद्धतीने करता? कारण आता एक डिजिटल मार्केटसुद्धा आपल्याला उपलब्ध आहे, तर तुमचं कसं आहे?
0: हो, आपण मोबाईलला खूप नावं ठेवतो किंवा समाज माध्यमांना खूप नावं ठेवतो, पण सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करून आपली उत्पादनंही मोठ्या प्रमाणात विकता येतात ही माझ्या स्वानुभवावरून सांगतो. आता खरं तर गेले 4 वर्ष मी उत्पादन करत असलेली उत्पादनं आणि विक्री ह्याचा ताळमेळ बसत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि ती जर तुमची गुणवत्ता आणि एक प्रकारचं सातत्य जर असेल तर निश्चितच तुम्ही सोशल मीडियाचा यशस्वी वापर करून अगदी देशभर सुद्धा आपली उत्पादनं पाठवू शकता. आता संवादाची साधनं फक्त रील्स बघण्यापुरती वापरायची की आपल्या दैनंदिन गरजा पूर्त करण्यासाठी किंवा आपण उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री होण्यासाठी वापरायची, हा खरं तर शेतकऱ्यांनी विचार करण्याजोगा प्रश्न आहे. नाहीतर तासनतास स्क्रीन समोर बसून जर काहीच निष्पन्न होत नसेल तर शेतकऱ्यांसाठी मोबाईल हा शाप ठरेल, वरदान नाही.
1: बरोबर आहे. मी सोशल मीडियाचा वापर आपण कसा करून घ्यायचा हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे.
0: हो, निश्चित.
1: आणि जर त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर फायदाच आहे.
0: हो, नक्की.
1: सर, आता अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येते की आजच्या तरुण पिढीला आणि एकूणच शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता?
0: हा, मी वयाने खूप लहान आहे, मी कोणाला सल्ला देण्या एवढा किंवा मार्गदर्शन करण्या एवढा मोठा नाही, पण कुठच्याही क्षेत्रात तो तुम्ही जा, शेतीच असं नाही, प्रत्येक क्षेत्रात प्रश्न हे असतातच, समस्याही असतातच. तुम्ही त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे खूप महत्त्वाचं आहे.
1: बरोबर.
0: कोकणातल्या शेती संदर्भात मी जवळजवळ 50 लेख लिहून एका वृत्तपत्रात प्रकाशित होतील अशी व्यवस्था केली. त्यावर नुसते प्रश्नच नाही तर सोल्युशनही मांडली आणि त्यावर व्यापक चर्चा झाली. त्याचं एक पुस्तक आत्ताच गुरुपौर्णिमेला मी प्रकाशित केलंय. खरं तर त्यात कोकणातल्या हर एक समस्येवर विचारमंथन आहे आणि प्रश्नाबरोबरच पर्याय आणि मार्गही मी सांगितले. असं नाही की जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर नाही. जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा तुम्ही प्रश्नाला उत्तरही शोधू शकता. फक्त अर्धा क्लास रिकामा आणि अर्धा क्लास भरलेला असं न म्हणता पूर्ण क्लास भरला आहे पण त्यातला अर्धा हवेनी आहे आणि अर्धा पाण्यानी आहे असा जर आपण विचार केला, थोडक्यात सकारात्मकता जर आपल्या जवळ बाळगली तर निश्चितच तरुणाही शेतीत उतरेलच, पण शेतीसमोरचे प्रश्न जगासमोर आपण अधिक परिणामकारकपणे मांडू शकू. आणि खरंच म्हणाल ना तर समाजातल्या प्रत्येक घटकाला शेतकरी जिवंत ठेवणं हे त्याचं कर्तव्य आहे.
1: नक्कीच.
0: कारण जसं तुम्ही सगळ्या क्षेत्रात काम करत असता तसा शेतकरीही त्याच्या क्षेत्रात काम करतोय आणि तुमच्या प्रत्येक घासावर त्याची मोहर उमटलेली आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही एखादा घास तुमच्या तोंडात घालाल तेव्हा तुमच्यासाठी कोणीतरी चिखलात मातीत राबतोय ह्याची जाणीव जरी आपण ठेवली ना तरी शेतीकडे दुर्लक्ष होणार नाही आणि शेतकऱ्याकडेही दुर्लक्ष होणार नाही.
1: अगदी खरं बोललात. हे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं ते अगदी खरं आहे आणि ही जाणीव मला वाटतं प्रत्येकानेच ठेवली पाहिजे. आणि तुम्ही म्हणालात तसं की फायद्या तोट्याच्या गणिताच्या पलीकडे जाऊन शेतीकडे बघितलं पाहिजे तर शेतकऱ्याला समाधान मिळेल.
0: निश्चितच. आणि फायदाही आहे, फायदा नाही असं नाही. जेव्हा 4-4 पिढ्या एकाच उद्योगात किंवा एकाच शेतीत काढत असतात त्या काही फायद्याशिवाय असतात असं नाही.
1: बरोबर.
0: फक्त तुमचा फायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे आणि तो दृष्टिकोन जेव्हा आपण समाजाचे काहीतरी एक घटक आहोत आणि आपलीही काहीतरी जबाबदारी आहे या दृष्टीने पाहाल तर फायदा तोटा पैशात मोजला जाणार नाही, तो समाधानात मोजला जाईल.
1: खरंय. तर मंडळी, शेती ही केवळ उद्योग नाही तर आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि जीवनाशी जोडलेलं नातं आहे. बदलत्या काळानुसार शेतीत नवे प्रयोग करणं, नवं तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे. आजच्या या आमच्या संवादातून तुम्हाला नक्कीच एक नवी दिशा मिळाली असेल अशी आशा करते. फडके सर, तुम्ही इथे आलात आणि तुमचे अनुभव आमच्याबरोबर सांगितलेत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.
2: कोकणातील शेतीतील अनुभव याविषयी प्रयोगशील शेतकरी जयंत फडके यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून मी विद्या तावडे तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई अण्णा सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
0: ओ इकडं म्हाडाकाली उभं राहून करतावाय काय? ओ तिकडे जरा बाजूस सर का, वारा सुटलाय बघा केवढा. एकांदा नारळ पडायचा वरून डोसकीत आणि डोसको फुटायचं.
1: होय होय लक्ष्मी, वारा ना बराच आहे, बरोबर बोलतेस तू. पण काय झालं माहितीये, अगं मी आत्ताच आलो खालनं परसावातनं, तिकडे खाली ना पाट अडलेला होता. म्हणजे काय झालं होतं की पाला पाचोळा काढून त्याला वाहता करायची गरज होती म्हणून तिकडे गेलो होतो. इकडे येताना वर माडावरती जयंता दिसला म्हणून त्याला आत्ताच सांगत होतो की आताची वेळ सगळे नारळ काढ हा तू. हा म्हणजे आजला आडसार नकोत अजिबात.
2: तेव्हा जरूर ऐका मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: सादर करते विवेक वानखडे.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 30 अगस्त सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें रविवार 30 अगस्त सुबह 11 बजे मन की बात.
4: ए चल राहू दे मी निघतो आता.
5: अहो थांबा ना जरा, ही बघा ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
4: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
5: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
4: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
5: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकटोक उडवायचं.
4: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा तो कुठे टाकतेस तू?
5: कुठे म्हणजे काय? केरात.
4: तुला माहितीये ना अगं, प्लॅस्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही. असं प्लॅस्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
5: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय? कारण तेलाची, मिठाची, पिठाची, अहो अशा कितीतरी प्लॅस्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
4: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही.
5: बरोबर.
4: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला किंवा रिसायकलिंग साठी आपल्याला पुन्हा देता येईल.
5: अगदी खरंच. हा मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लॅस्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
4: येस, ये होईना बात.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40।
2: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। रात्रीचे 8:05 होत आहेत। आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईला दिल्ली चेन्नई हावडाशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गासह एकूण 7 सर्वाधिक वर्दळ असलेल्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण जलदगतीनं. राज्यातल्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू, 105 भारतीयांसह 500 अधिक लोक बेपत्ता. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या सर्वाधिक वर्दळ असलेल्या 7 रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याच्या निर्णयाची जलदगतीनं अंमलबजावणी सुरू आहे. या मार्गावर एकूण 41% वाहतूक होते असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय.
1: रेल्वेमध्ये 7 हाय डेन्सिटी रूट्स आहेत. ये 7 हाई डेंसिटी रूट्स करीब करीब 11,000 किलोमीटर्स हैं, लेकिन ये प्रोपोर्शनेटली अगर लें तो 41% ऑफ द टोटल रेल ट्रैफिक इन 16% नेटवर्क पे जाता है. ये रूट्स हैं दिल्ली से हावड़ा, हावड़ा से चेन्नई, चेन्नई से मुंबई, मुंबई से दिल्ली, और दिल्ली से चेन्नई, और मुंबई से हावड़ा, और दिल्ली से गुवाहाटी.
0: यामुळे इंधन बचत होईल तसंच प्रदूषण कमी व्हायला देखील मदत होईल असं रेल्वे मंत्री म्हणाले. देशात ऋतुमानानुसार H1N1 इन्फ्लुएन्झा ए या प्रकारात वाढ होत असून नागरिकांनी यासंदर्भात सतर्क राहावं, मात्र घाबरून जाऊ नये असं इंडियन मेडिकल असोसिएशननं म्हटलं आहे. बहुतांश संसर्ग सौम्य प्रकारचा असून त्यासाठी स्वमर्जीनं प्रतिजैवकं घेऊ नयेत असं सांगितलं आहे. H1N1 हा विषाणू संसर्ग आहे, त्यावर प्रतिजैवकं प्रभावी ठरत नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. उच्च प्रकरणातला ताप, सततचा कोरडा खोकला, घसादुखी, सर्दी, मळमळ, जुलाब अशी लक्षणं असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातल्या टॅक्सीच्या दरात 2 रुपये तर रिक्षाच्या दरामध्ये 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी टॅक्सीला 31 ऐवजी 33 रुपये तर रिक्षेसाठी 26 ऐवजी 27 रुपये मोजावे लागतील. येत्या 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यापुढच्या अंतरासाठी टॅक्सीचं भाडं 21.90 रुपये प्रति किलोमीटर इतकं होईल. सध्या हा दर 20.66 रुपये इतका आहे. तर रिक्षाचं भाडं 18.22 रुपये प्रति किलोमीटर होणार आहे. सध्या हा दर 17.74 रुपये इतका आहे. टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये सुधारित दरानुसार बदल केल्यानंतरच नवीन दर आकारण्याची परवानगी मिळेल. तसंच बदल करण्यासाठी त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली असून बदल न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असं प्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. परदेशी नागरिक अवैधपणे सीमा ओलांडून भारतामध्ये येतात आणि भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरमार्गांनी आधार आणि पॅन कार्ड मिळवतात. याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली असून ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे. विविध यंत्रणांमधला समन्वयाचा अभाव आणि कागदपत्रांची पडताळणी यावर विशेष लक्ष देण्याची बाब न्यायालयानं लक्षात आणून दिली आहे. अशा व्यक्ती राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असू शकतात असं न्यायमूर्ती AS गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं नमूद केलं आहे. आधार कायद्यात आवश्यक सुधारणा करून अशा व्यक्तींना हुडकून काढणं आणि त्यांना माघारी पाठवणं याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

दिल्ली सरकारनं महिलांसाठीच्या दिल्ली लक्ष्मी योजनेला आजपासून सुरुवात केली. यात महिलांना दरमहा 2500 रुपये दिले जाणार आहेत. दिल्ली लक्ष्मी योजनेचा लाभ 9,22,000 जास्त नोंदणीकृत महिलांना होणार असून आज 25,000 जास्त महिलांना मंजुरीपत्र देण्यात आली. मुलाबाळांची काळजी, त्यांचं शिक्षण, घरगुती गरजा, रोजीरोटी किंवा व्यवसायाला मदत यासाठी हे पैसे कामी येतील असं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यावेळी म्हणाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत. बेपत्ता लोकांमध्ये 291 परदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिक आहेत अशी माहिती नेपाळ पर्यटन मंडळानं दिली आहे. प्रारंभिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीमध्ये येऊन अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणांहून 80 जणांची सुखरूप सुरक्षा आणि सुटका केली आहे. हे प्रारंभिक आकडे असून पर्यटन कंपन्या, स्थानिक प्रशासन आणि इतर संबंधित संस्थांसोबत पडताळणी सुरू आहे असं प्रशासनानं कळवलं आहे. पर्यटक आणि त्यांच्या नातलगांच्या सहाय्यासाठी पर्यटन मंडळानं 1234 हा टोल फ्री क्रमांक, 1144 ही हेल्पलाईन आणि पर्यटक पोलीस क्रमांक 9852894445 हे जारी केले आहेत. भारतीय नागरिकांच्या माहितीसाठी आणि सहाय्यासाठी काठमांडूतल्या भारतीय दूतावासानंही +9779853168 07 आणि +9779701071075 00 या आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधल्या गंडक नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बिहारमधल्या 6 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून गोपाळगंज आणि बेतिहा इथे NDRFच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमादलानं भारत नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सीमाक्षेत्रामध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी 18 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून 7 राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. भारताची मोठी देशांतर्गत बाजारपेठ, स्टेम क्षेत्रातलं गुणवान मनुष्यबळ, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि वेगानं विस्तारणारी नवोन्मेष परिसंस्था यामुळे जपानचं तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि नवोन्मेष भागीदारीसाठी भारत एक आकर्षणाचं ठिकाण बनलं आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज टोकियो इथं आयोजित भारत जपान स्टार्टअप गोलमेज परिषदेमध्ये बोलत होते. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावामध्ये केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव आज 290 धावांवर संपला. सोनल दिनुषानं शतक झळकावलं. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारनं प्रत्येकी 3 तर सारांश जैननं 2 गडी बाद केले. पहिल्या डावामध्ये 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलोऑन दिला. त्यानंतर श्रीलंकेनं दिवसअखेर 6 बाद 229 धावा करत 16 धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सोनल दिनुषा 7 तर केशरा निवुंता 3 धावांवर खेळत होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईला दिल्ली, चेन्नई आणि हावडाशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गांचं 7 सर्वाधिक वर्दळ असलेल्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण जलदगतीनं. राज्यातल्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी MPSCच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू, 105 भारतीयांसह 500+ लोक बेपत्ता. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलोऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी.

0: याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता आनंद घेऊया नाट्यसंगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संन्यस्त खड्ग या नाटकातली ही पदरचना.

संन्यस्त खड्ग या नाटकातलं हे पद गायलं उपेंद्र भट यांनी. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया काकासाहेब खाडीलकर यांची ही पदरचना निर्मला गोगटे यांच्या स्वरात.

स्वयंवर या नाटकातली ही होती काकासाहेब खाडीलकर यांची पदरचना. गायली होती निर्मला गोगटे यांनी. आता ऐकवतोय एकच प्याला या नाटकातलं व्ही सी गुर्जर यांचं पद बालगंधर्व यांच्या आवाजात.

व्ही सी गुर्जर यांची पदरचना आपण ऐकलीत बालगंधर्व यांच्या स्वरात. हे नाटक होतं एकच प्याला. नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातली पदरचना. गायक आहेत विश्वनाथ बागुल.

जय जय गौरी शंकर या नाटकातली ही पदरचना होती विद्याधर गोखले यांची. गायली होती विश्वनाथ बागुल यांनी. नाट्यसंगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

सौभद्र या नाटकातली ही पदरचना होती अण्णासाहेब किर्लोस्कर यांची. गायली होती छोटा गंधर्व यांनी. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया मो ग रांगणेकर यांचं हे पद कुलवधू या नाटकातलं.

श्रोते हो, हे होतं कुलवधू या नाटकातलं मो ग रांगणेकर यांचं पद, गायलं होतं ज्योत्स्ना भोळे यांनी. या पदरचनेबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला. यानंतर 9:15 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आता ते सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 9:15 समाचार संध्या.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रात्रीचे 10 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम रजनीगंधा.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
0: नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। श्रोते हो, कार्यक्रमात आता सुरुवातीला ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना लोफर या चित्रपटातली।

लोफर या चित्रपटातली गीतरचना पण ऐकलीत लता मंगेशकर यांनी गायलेली. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. कार्यक्रमात आता रवींद्र जैन यांचं गीत ऐकवतोय. फकीरा या चित्रपटासाठी हे गीत गात आहेत किशोर कुमार आणि लता मंगेशकर.

फकीरा या चित्रपटातलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन. श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात आता ऐकवतोय राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, शक्ती या चित्रपटातलं.

आनंद बक्षी यांचं राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकत होता. लता मंगेशकर यांनी हे गीत गायलं शक्ती या चित्रपटासाठी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम रजनीगंधा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ऐकूया संतोष आनंद यांचं गीत प्यासा सावन या चित्रपटातलं.

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांना आपण ऐकलं प्यासा सावन या चित्रपटासाठी. संतोष आनंद यांच्या या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकवतोय चोर मचाए शोर या चित्रपटातली रचना. ही रचना आहे इंद्रजीत सिंग तुलसी यांची, रवींद्र जैन यांचं संगीत आहे.

चित्रपटासाठी. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया लाखों में एक या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. याला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

लाखों में एक या चित्रपटासाठी हे गीत गायलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी. राहुल देव बर्मन यांचं संगीत होतं या गीताला आणि ही रचना होती आनंद बक्षी यांची. रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारी महके
0: यूं ही। रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। रात्रीचे 10:30 वाजलेत। आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पंडित अजय पोहनकर यांचं गायन। सुरुवातीला ऐकूया त्यांनी गायलेला राग बागेश्री।

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात पंडित अजय पोहनकर यांचं गायन. आत्ताच आपण ऐकलात त्यांनी गायलेला राग बागेश्री, आणि आता ऐकूया त्यांनी गायलेली ही मिश्र, त्यांनी गायलेली ही सिंध भैरवी.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होता पंडित अजय पोहनकर यांचं गायन. सुरुवातीला आपण ऐकलात त्यांनी गायलेला राग बागेश्री आणि त्यानंतर आपण ऐकलीत त्यांनी गायलेली सिंधभैरवी रागातली ठुमरी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.